सुरेश वाडकरी यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार श्रीधर फडके. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

श्रोते हो नमस्कार आणि सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 8

Ashwin, choqué. एकोणीसशे अठ्ठेचाळीस, दिनांक 30 सप्टेंबर, इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग जौनपुरी.

प्रसाद शेवडे यांनी गायलेला हा अभंग होता समर्थ रामदास स्वामींचा मंगल प्रभात. या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं कविवर्य कुसुमाग्रजांचं गीत आपण ऐकलं. संगीत कानू घोष यांचं होतं आणि याबरोबरच श्रोते हो मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी,
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, आयुष्याच्या सुरुवातीपासून ते आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याला एक गोष्ट कायम लागते आणि ती म्हणजे आधार. बालपणी पालकांचा आधार, मग शाळेत महाविद्यालयामध्ये मित्रांचा आधार, मग नोकरी व्यवसायामध्ये आपल्या सहकाऱ्यांचा आधार, पुढे कुटुंबियांचा, आपल्या शेजाऱ्यांचा आधार. हे सगळे आधार घेत घेत आपली वाटचाल पुढे सुरू असते. श्रोते हो, आधार केवळ व्यक्तीकडूनच मिळतो का? तर नाही. एखाद्या उत्तम पुस्तकाच्या वाचनामधून, उत्तम कलाकृतीमधून, चांगल्या गाण्यांमधून, एखाद्या चांगल्या चित्रपटामधून, नाटकामधून, एवढंच काय, एखाद्या घटनेमधून सुद्धा

आपल्याला आधार मिळतो, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असं आधार घेत घेत आपण जगत असतो, हे चक्र सुरू होतं. हे चक्र पूर्ण कुठे होतं? जेव्हा इतरांना आवश्यकता असते आणि त्यांना जेव्हा आपण आधार देतो, मग तो मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, वेगवेगळ्या प्रकारचा असेल, तो जेव्हा आपण देतो तेव्हा ते चक्र पूर्ण होतं आणि जगणं आनंदी होतं.

सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ राहिलं. कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 32, सांताक्रूज वेधशाळेत 33° सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा 26, सांताक्रूज 25° सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा वेधशाळेत नोंदवण्यात आली 95%. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल. पावसाच्या 1-2 सरी येतील अशी शक्यता आहे. कमाल तापमान 32 आणि किमान 26° सेल्सिअस या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरच्या मच्छीमार बांधवांकरता हवामानविषयक कोणताही इशारा नाही. आता कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ट्रायकोड

0: कर्मा बुरशीचं कार्य याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा 2:05. त्वचा विकार भाग 3, तज्ज्ञ डॉक्टर सीमिन बावडेकर. सकाळी 6:50 परिसर, कचरा व्यवस्थापन सकारात्मकता, सहभाग प्रिया मोहिते. हाच कार्यक्रम 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके. पुस्तकांवर बोलू काही या मालेत किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सखे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 1:55. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, लेखक नितीन साळुंखे, आज भाग 141. सकाळी 11:05 सहज संवाद, संवादक सुलभा सौमित्र. 12:00 वनिता मंडळ. गाण्यांचा कार्यक्रम उर्मी, विषय रंग प्रेमाचे तरहा प्रेमाच्या. आकाशवाणी पुणे केंद्रावरून 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात शंतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम. बलसागर भारत हो संध्याकाळी 6:30 जागतिक भाषांतर दिनानिमित्त ज्येष्ठ लेखक प्रकाशक रामदास भटकळ यांची मुलाखत. वृत्तविशेष या कार्यक्रमाची वेळ 7:15. 7:30 माझा आवार माझं शिवार, डाळिंब निर्यात निकष आणि नियोजन याविषयी महेश आसबे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 जपान इथे आयोजित आशियाई क्रीडास्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. हे तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 10:30 उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन, राग कोमल ऋषभ आसावरी. 2:30 सीमा रानडे यांचं गायन, राग शुद्ध सारंग. पद्मा देशपांडे यांचं गायन, राग नटमल्हार. संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:30 पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन, राग बिहाग. ठळक कार्यक्रमांमध्ये संध्याकाळी 6:30 बलसागर भारत होवो, जागतिक भाषांतर दिनानिमित्त ज्येष्ठ लेखक प्रकाशक रामदास भटकळ यांची मुलाखत. आणि युववाणीमध्ये 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात गायक शंतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आता 6:40 झाली आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला, आता ऐकूया ट्रायकोडर्मा बुरशीचं कार्य याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतातील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ असून त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीत वाढणाऱ्या सर्वच शवोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधील साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कार्य करतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्त्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो. परिणाम

0: पहा उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ट्रायकोडर्मा ही उपकारक बुरशी देखील जमिनीत राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगांचं नियंत्रण कसं होतं, या बुरशीची रोग नियंत्रण करण्याची पद्धती कशी आहे याचा अभ्यास करता असे आढळून आले की बुरशी विविध प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचे नियंत्रण करते, म्हणजेच रोगकारक बुरशीचा नाश करते. या बुरशीचे रोग नियंत्रणाचे कार्य मुख्यत्वे तीन प्रकारे चालते, त्यामध्ये स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा समावेश आहे. सूक्ष्मजीवांमध्ये मुख्यत्वे करून स्पर्धा ही अन्नासाठी, प्रकाशासाठी आणि प्रजा वाढवण्यासाठीच्या जागेकरता असते. या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी त्या सूक्ष्मजीवांची जलद गतीने वाढ होणं आवश्यक असते. ट्रायकोडर्मा बुरशीची वाढ अत्यंत जलद गतीने होते आणि अत्यल्प कालावधीत बुरशी आपली प्रजा भरपूर वाढवते. ज्या जागेत सेंद्रिय पदार्थ भरपूर आहे तिथे ही बुरशी अत्यंत जलद गतीने वाढते आणि सर्व जागा व्यापून टाकते. ट्रायकोडर्मा बुरशी आपली प्रजा वाढवण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत रोगकारक बुरशीचा प्रजा वाढीचा वेग खूप कमी असल्याने रोगकारक बुरशीला वाढीकरता जागा मिळत नाही. तसेच अन्नद्रव्याकरिता ट्रायकोडर्मा बुरशीसोबत स्पर्धा करावी लागते, त्यामुळे तिच्या वाढीला आळा बसतो. वाढीकरता जागा शिल्लक नसल्याने रोगकारक बुरशीची प्रति ग्राम मातीतील संख्या कमी राहते. शिवाय रोगकारक बुरशीचे बीजाणू काही वेळेस तयारच होऊ दिले जात नाही. अशा प्रकारे रोगकारक बुरशींची जमिनीतील संख्या मर्यादित राखली जाते, परिणामी अपेक्षित रोग नियंत्रण करता येतं. ट्रायकोडर्मा बुरशी झटपट वाढत असताना काही प्रकारची प्रतिजैविक विषारी द्रव्य स्त्रवते किंवा बाहेर टाकते. अशा प्रकारच्या रसायनांचा रोगकारक बुरशीबरोबर त्यांचे धागे अथवा बीजाणूंबरोबर संपर्क आल्यास रोगकारक बुरशी धाग्यांचे आणि पेशींचे विघटन होऊन त्यांचा नाश होतो. त्याचप्रमाणे बुरशी बीजुके कमकुवत होऊन मरतात अथवा त्यांची उगवण क्षमता कमी होते आणि प्रजनन शक्ती समाप्त होते. ट्रायकोडर्मा ही बुरशी रोगकारक बुरशींच्या धाग्यांवर वाढते आणि या बुरशीच्या धाग्यांना छिद्र पाडून आतील भागात प्रवेश करते. रोगकारक बुरशी आणि ट्रायकोडर्मा बुरशी जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा रोगकारक बुरशींच्या धाग्याभोवती ट्रायकोडर्मा बुरशीचे धागे गुंडाळले जातात आणि रोगकारक बुरशींच्या धाग्यात प्रवेश करतात आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी रोगकारक बुरशीमधील अन्नसाठा वापरते. अन्नसाठा नष्ट झाल्यामुळे रोगकारक बुरशी नष्ट होते, तसेच रोगकारक बुरशीच्या पुनरुत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्यांची वाढ खुंटते.
1: ट्रायकोडर्मा बुरशीचं कार्य याबद्दलची माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. या माहितीचं वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल.

सकाळचे 7:15 वाजत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचाविकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात

0: आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो, तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये, कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवलसुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन B12 किंवा आयन आणि व्हिटॅमिन D3 याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयन, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत, तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचंय. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून 1 वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच व्हिटॅमिन B12, आयन सप्लिमेंट आणि D3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती। त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी। कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत। गेले 10 वर्ष झालं निर्मलवारी हा प्रयोग सुरू केलेला आहे आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटत आहेत की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटत आहेत। परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये। आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये

0: पण निर्मलवारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन. कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं, कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून. तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर तो जो प्रयोग राबवला तर मी स्वतः तो अनुभवला. तर खरंच ती वारी मध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता आणि त्यामुळे पुढे गेलेली वारी आणि पाठीमागं राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं. हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत. उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचं त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविला आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच.
1: अगदी अगदी.
0: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे. फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून द्यायची. तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा कारण वटवृक्ष आहे तो,
1: बरोबर,
0: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जाते, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या असे बरेच जण करतात आणि त्या रोपाचं वृक्षात रुपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं. हे पण सकारात्मक चित्र आहे.
1: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुविधा मोहिमा केल्या जातात तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
0: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतूने का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषदेत ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: मी आजवर वाचलेल्या सगळ्या पुस्तकांमधलं माझं हे सर्वात आवडतं पुस्तक आहे. किरण पुरंदरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल मी आज सांगणार आहे, कारण मला पक्षी हे एक मोठी संदेश देणारी अशी एक गोष्ट वाटते. मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला ते खूप आपलंसं वाटलं. पक्षी आपण रोजच बघत असतो. मनशक्ती वाढवण्यासाठी पक्ष्यांबद्दल स्नेह हवा. आपल्याला बालपणापासूनच चिमणी, कावळा, कोकिळा, साळुंकी, पोपट, मैना, नाचणारा मोर या गोष्टींचं आकर्षण असतं. वलयांकित विचार आपल्या मनात निर्माण झालेले असतात. इथे इथे नाचरे मोरा, चिवतई चिवतई दार उघड, अशा प्राथमिक कल्पनांपासूनच आपलं बालपण आणि तो पक्षी मैत्रीचा प्रवास सुरू होतो. किरण पुरंदरे लिखित या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकात आपल्या परिसरात दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती सांगितली आहे. या पुस्तकात 47 विभाग असून 30 अधिक नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांबद्दल लिहिलेलं आहे. उगीचच लंकेत सोन्याच्या विटा असं परदेशी पक्ष्यांचं वर्णन करण्यापेक्षा आपल्याच देशात आपल्याच परिसरात रोज दिसणाऱ्या या सख्ख्या शेजाऱ्यांची माहिती लेखकाने फार आकर्षकपणे मांडली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे पक्षी कसा ओळखावा, पक्ष्यांमधील फरक काय, पक्ष्यांचे आवाज कसे, यापासून ते पक्षी निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण वापरावी इथपर्यंतची माहिती या पुस्तकात आहे. पंख आणि पिसं असलेला आणि आकाशात उडणारा सजीव म्हणजे पक्षी होय, असं पक्ष्यांचं सोप्प वर्णन किरण पुरंदरे सरांनी केलं आहे. पक्षी हे पृथ्वीवर आपल्या आधी कित्येक कोटी वर्ष जन्माला आले, म्हणजे हे पक्षी आपल्याला सिनियर आहेत. या आपल्या सिनियर शेजाऱ्यांशी आपण जुळवून घ्यायला पाहिजे. आपण या शेजाऱ्यावर प्रेम करायला पाहिजे, त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करायला पाहिजे. त्यासाठी झाडं लावली पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजेत, असा सुंदर संदेश या पुस्तकात दिला आहे. पक्षी आपले सख्खे शेजारी हे पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे लिखित लोकप्रिय पुस्तकातील अनेक फोटो हे आपल्याला मनाला आवडतील असे आहेत. नित्याच्या नेहमीच्या चिमणी कावळा यांच्यासोबत खंड्या, बुलबुल, दयाळ, हळद्या, भारद्वाज अशा अनेक पक्ष्यांचा समावेश या निरीक्षणात आहे. या पुस्तकाचा मुख्य उद्देश पक्ष्यांची ओळख करून देणे, यासोबत त्यांच्या निसर्गातील भूमिकेचे व संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा देखील आहे. खरंच पक्षी माणसाला खूप काही शिकवतात. पक्ष्याची चिकाटी, प्रेम आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती येवो, परिस्थितीशी झुंजत टिकून राहणं हे संदेश देतं. मला आवडलेले पक्षी आपले सख्खी शेजारी हे किरण पुरंदरे लिखित पुस्तक अगदी बालवयातील मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी पडेल असे आहे. असे म्हणतात की पक्षी निरीक्षण केलं की मनावरचा ताण हलका होतो. डॉक्टर देखील आपल्याला पक्षी निरीक्षण करावं, ज्याने नैराश्य कमी होऊ शकेल असा संदेश देतात. सकारात्मक विचार वाढवण्यासाठी पक्षी आपल्याला खूप मदत करतात. पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकावरून आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे कळतं.
0: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला काय घेणं देणं? सांग तू आपली.
3: पाणी उकळून छान ठेव.
2: काय पण तुझं शानपण. मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तो शिकवतोय ना.
2: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट क गणवेशधारी सेवांच्या भरतीत 10% समांतर आरक्षण देण्याचा तसंच त्यांना शासकीय अथवा निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याच मंत्रिमंडळ बैठकीत दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. अशा रीतीनं राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत असून या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. याबरोबरच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळाची निर्मिती, छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 200

0: 65 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचं वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. दुष्काळामुळे शेतमजुरांचं स्थलांतर होऊ नये यासाठी सीएसआर निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे असं या समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. राज्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनानं आवश्यक ती मदत करावी अशी मागणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया पथविक्रेत्यांसाठी संजीवनी ठरलेल्या पीएम स्वनिधी योजनेबाबत.
1: फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय तसंच उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं 2020 पीएम स्वनिधी योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत यावर्षी ऑगस्टपर्यंत 78 लाखांहून अधिक विक्रेत्यांनी 19,171 कोटी मूल्याची 1,18,00,000 अधिक कर्ज घेतली. अनेक पथविक्रेत्यांनी कर्जाची यशस्वी परतफेड केल्यामुळे त्यांना अधिकाधिक खेळतं भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. एका अभ्यासानुसार 2023 ते 2025 या कालावधीत पथविक्रेत्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार ही देखील या योजनेची मोठी जमेची बाजू ठरली. विक्रेत्यांनी आतापर्यंत 875 कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून मे 2024 त्यांना 412 कोटींचं कॅशबॅक देखील मिळालं आहे. स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना स्ट्रीट प्रिन्युअर्स अर्थात पथ उद्योजक म्हणून एक नवी ओळख मिळत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करून ते अद्ययावत करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या उपक्रमाअंतर्गत कोकण आणि नाशिक विभागातील 12 जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. महिलांच्या रोजगार मेळावा सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत असता तरी दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण केलेला भंडारदरा परिसर सध्या नाजूक रानफुलांनी बहरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलोत्सवाचं सौंदर्य नजरेत आणि कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळणार आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
2: रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर रतनवाडी भंडारदरा परिसरात येत आहे. इथल्या डोंगरदऱ्यांनी हिरवा शालू नेसला असून पठारी भागात पिवळ्या रंगाची सोनकी खुरासणीसारख्या रंगीबेरंगी रानफुलांची सुंदर नक्षीदार झालर नजर खिळवून

0: ठेवत आहे. कळसुबाईच्या शिखरावर तसंच आजूबाजूच्या परिसरात बहरलेल्या सोनकळीच्या फुलांमुळं संपूर्ण परिसराला जणू सोन्याचा मुलामा चढवल्याचा भास होत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं वातावरणही आल्हाददायक आहे. एकीकडं आशिया खंडातील सर्वात मोठी दरी असलेली सांदण दरी आणि दुसरीकडं रंगीबेरंगी नाजूक रान फुलांनी सजलेला रमणीय परिसर असं वातावरण सध्या इथं बघायला मिळत आहे. भंडारदऱ्यातल्या पावसा अगोदरचा काजवा महोत्सव आणि पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात. अशीच पसंती या फुलोत्सवाला मिळाली तर कास पठाराप्रमाणेच भंडारदऱ्याचा फुलोत्सव ही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुतेंसह प्राची गावस्कर पुणे.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबर अखेर जिल्ह्यातल्या आणखी 1743 बागायतदारांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात येत्या 15 दिवसात लोकसहभागातून 10,000 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 नुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल पुढील 8 दिवसात सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 53 पदकं मिळवून पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
3: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
4: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं सांग तू आपली.
4: पाणी उकळून शांत घ्याव.
3: काय पण तुझं शानपण. मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
3: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
5: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. आवाज, सुमधुर संगीताचा सुरेल केवडा,
6: केतकी गुलाब जुई चंपक बन फुले,
5: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा।
6: केतकी गुलाब
5: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
7: सकाळचे 7:22 झाली आहेत, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता जाणून घेऊया दिनविशेष. आज आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस आहे. दिनांक 30 सप्टेंबर 1993 लातूर इथे झालेल्या भूकंपात 10,000 अधिक लोकांनी प्राण गमावला आणि हजारो लोक बेघर झाले. लॉन टेनिस खेळाडू मार्टिना हिंगिस हिचा जन्म 30 सप्टेंबर 1980, शंतनू मुखर्जी तथा पार्श्वगायक शान यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972, ज्येष्ठ संगीतकार व्हायलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म 30 सप्टेंबर 1933, चित्रपट दिग्दर्शक संकलक लेखक ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1922, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित फिरोज दस्तूर यांचा जन्म 30 सप्टेंबर 1919. आपण ऐकत होतो दिनविशेष. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, क्रीडा म्हणजे केवळ मैदानावरची स्पर्धा नाही, तर जिद्द, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांची शिकवण देणारा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. खेळामुळे व्यक्ती घडते आणि सक्षम, निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती होते. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राने घडवले आहेत. आज ग्रामीण असो वा शहरी भाग, मुली असोत वा मुले, तसे दिव्यांग खेळाडू असोत, प्रत्येकाला क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुणवंत खेळाडूंचा शोध, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन, मिशन लक्षवेध, जिल्हा क्रीडा संकुले, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, तसेच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेले आरक्षण

0: अशा विविध विषयांवर आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. यासोबत दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षण, भविष्यात दहीहंडीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न, तसेच 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीने सज्ज होत आहे, या सगळ्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, या निमित्ताने आयोजित या विशेष संवादासाठी आज आपल्या सोबत आहे क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: सर, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून खरं तर आपलं जुने कुस्ती किंवा जिमनॅस्टिक सारख्या खेळांसाठी काही शिबिरांचं आयोजन केलं जातं, तर त्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून काय प्रयत्न केले जातात?
2: आता जिल्हास्तरावर आपण ज्यावेळी ते उन्हाळी सुट्टी असतात त्यावेळी एक स्काउटिंगच्या म्हणजे ते आपल्याला निवडण्याचा एक भाग असतात की कुठले मुल थोडेसे खेळामध्ये चांगले पुढे निघू शकतात, त्या पिरियडमध्ये आपण प्रयत्न करतो की त्यांची मुलाची निवड व्हावी त्या पिरियड, आणि त्यांच्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये निवड म्हणजे ते असे शिबिर घेतले जातात ज्यांच्यामध्ये जिमनॅस्टिक, कबड्डी, लोकल जे गेम असतात ते महाराष्ट्राचे जसं कबड्डी आहे, खो खो आहे, आणि ते तर आहेतच, आणि ते मलखांब पण असतात त्यांच्यामध्ये, ते तर आहेत, पण त्याच्या अतिरिक्त जे बाकीचे जे दुसरे गेम आहे जे इंटरनॅशनल स्तरावर खेळले जातात त्यांच्यासाठी पण आपण असे शिबिर घेत आहे, त्यांच्यामार्फत प्रयत्न करतो की ते मुलाचा आपल्याला निवड झाली तर ते त्यांना जे आता आपण सांगितलं डिस्ट्रिक्ट लेवलला काही अकॅडमी असतात किंवा त्यांचे तिथे पाठवता येते आम्हाला किंवा डिव्हिजन लेवलला पाठवता येते.
1: नक्कीच. आणि आता जे आपण खेळांविषयी बोलत आहोत तर महिलाही मागे नाही आहेत, तर महिला खेळाडूंनी गेल्या काही वर्षात खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, तर महाराष्ट्रातील मुलींना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून शासनाकडून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत किंवा काय प्रयत्न केले जात आहेत?
2: मला असं वाटतं ते महिला पुढे आहे त्यांच्या खेळामध्ये, आपण जर पाहिला तर ते आता पण ते कॉमनवेल्थ गेम झाले किंवा कुठलेही गेम मध्ये भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून मुलींनी फार चांगला त्यांच्यामध्ये
1: कामगिरी
2: आहे आणि ते मेडल आणलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाम वर गेलेलं आहे त्यांच्यामुळे, आणि त्यांच्यासाठी तर विशेष डेफिनेटली प्रयत्न आहे आणि ते आता जे मिशन लक्षवेद आहे याच्यामध्ये पण असाच आहे, म्हणजे दोघी मुलं आणि मुलीचे ऑलमोस्ट इक्वल सेट्स आहे, जिथे मुलींना जास्त आपल्याला जास्त मुली भेटत असेल तिथे आम्हाला संख्या पण वाढता येते आणि काही ठिकाणी मुली मुलापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये आम्ही निवड केलेली आहे, मुलीची निवड जास्त झालेली आहे त्यांच्या.
1: नक्कीच, ही सुद्धा खूप चांगलं हे आहे की जास्तीत जास्त मुलींनी सुद्धा खेळाकडे यावा, मुली येतही आहेत आणि त्यांना तशा संधी उपलब्ध होत आहेत. सर, खरं तर खेळ म्हणजे काय? केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं, आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांची जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंडमध्ये आले पाहिजे, कुठे रेग्युलर लाईफ स्टाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी यायला पाहिजे, फक्त ग्राउंडमध्ये कशा आणता येईल मुलांना त्या दिवशी, आपण फक्त त्या दिवशी नाही पण रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे, आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात, आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे, त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता, म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे, पण त्या

0: चॅनलाइज कशा करायच्या, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात, आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एव्हरी प्रतिभा आहे, पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेधमध्ये, की लक्षवेध मीन्स लक्षच आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचा आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेधमध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे. आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेधमध्ये आपण असा डिस्ट्रिक्टपासून सुरुवात केलेली आहे. एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून जी तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेलं की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले, त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे. तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीच्या प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांचा डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे, ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटच्या आमच्या जे नॅशनलसाठी आहे, जवळपास 740 मुलांना मी तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनलमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल, ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन त्या पण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचं स्पोर्ट्स राहिलेलं नाही. ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्त्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मसलला कसं स्ट्रेंथन करायचं आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे, आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात. आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात, ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पीक एज जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात. 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांचे म्हणजे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपच्या मुलांना मी हे मिशन लक्षवेधमध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच. आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. श्रोतेवाच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसे नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए. सेंट्रल विजिलेंस कमीशन यानी CVC भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत दर्ज करने का एक जरिया है. अगर किसी सेंट्रल गवर्नमेंट डिपार्टमेंट या CVC के दायरे में आने वाली संस्था से जुड़ी शिकायत है तो आप CVC की वेबसाइट पर जाकर कंप्लेंट दर्ज कर सकते हैं. जानकारी और कंप्लेंट के लिए विजिट करें cvc.gov.in. सतर्क रहिए, जागरूक रहिए, क्योंकि बदलाव की शुरुआत हमारी आवाज से होती है.
2: अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत भावधारा.

0: हे गीत उषा विरंगीकर यांनी गायलं होतं. भालचंद्र खांडेकर यांच्या गीताला संगीत होतं दत्ताराम गाडेकर यांचं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं आणि संगीत कानू घोष यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. यानंतर भावगीतं 8:40. आता 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: to Nina Arakul.
1: Thank you, Shagun. The iconic victory shot of the Fantastic Four with their Ramraj, M.R. Povamma, Prachi Singh and Kiran Pahal, who ran a great race in the women's 4x400m relay to give India its first athletics gold at the 2026 Asian Games, appears across all front pages this morning. The Pioneer headlines, Amit Shah opens Barapula Phase 3, promises smoother east-south link. U.S. forces to leave Iraq after 2+ decades. Today, headlines, Hindustan Times. India-US FTA will improve ties, says EAM. S. Jaishankar notes the Asian age. Air India to resume direct Delhi-Tel Aviv flights from December 1, informs the Pioneer. And finally, a Financial Express article titled The Battle for the Screen Time informs brands are working to walk the scrolling Gen Z audience from discovery to fandom to purchase without losing them to a rival. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Nina. And now, before we end the bulletin, the headlines once again. Indian Navy to induct record 18 warships in 2026, marking largest single-year force expansion in its history. Most wanted Lashkar-e-Tayyiba terrorists killed in an encounter with security forces in Budgam district of Jammu and Kashmir. IMD forecasts heavy rain in interior Karnataka, Tamil Nadu, Kerala and northeastern states today. India reaffirms its commitment to achieve nuclear weapons-free world and complete elimination of nuclear weapons. Commerce and Industry Minister Piyush Goyal to participate in G20 Trade Ministers meeting in Wisconsin, US today. Indian women's compound archery team bags gold medal at Asian Games in Japan. And in men's cricket, second ODI between India and West Indies to be played in Guwahati this afternoon. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी से पेश है
3: आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे सकाळचे 8:30 वाजले आहेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत
4: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल इराणचा इशारा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात आता सविस्तर बातम्या देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं ते काल नवी दिल्लीत आयोजित रब्बी परिषद 2026च्या अंतिम सत्राला संबोधित करताना बोलत होते यावेळी चौहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 10 पेक्षा अधिक राज्यांच्या कृषीमंत्र्यांना 1200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक मंजुरी पत्र दिली यामध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक 601 कोटी रुपयांचा निधी मिळाला तर पश्चिम बंगालला 290 कोटी रुपये आणि हरियाणाला 198 कोटी रुपये देण्यात आले छत्तीसगडला 181 कोटी रुपये आणि अरुणाचल प्रदेशला 154 कोटी रुपये देण्यात आले महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1च्या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2ची परिस्थिती आढळून आली आहे या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचे वस्तुस्थिती दर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी

मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल नवी दिल्लीत सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 पुरस्कार विजेत्या कलाकारांना सन्मानित केलं. यावेळी त्यांनी ललित कला अकादमीच्या विविध उपक्रमांमधल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा ही संस्कृती हा उपक्रम सर्जनशीलता आणि सेवाभाव यांच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे. हे प्रदर्शन ललित कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलं असून प्रदर्शनाचा कालावधी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या 20 कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं. आसाम अरुणाचल प्रदेश आंतरराज्य सीमा आणि दोन्ही राज्यांच्या 12 क्षेत्रीय समित्यांद्वारे केल्या जाणाऱ्या संयुक्त भेटीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नटुंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांना आवाहन करताना ते म्हणाले की आसाममधल्या आपल्या समकक्ष सदस्यांशी समन्वय राखून तसंच संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेतून क्षेत्रीय भेटींची प्रक्रिया गतिमान करावी. आंतरराज्य सीमेवर शांतता सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ करत सामंजस्यानं आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण चर्चा आणि विधायक राजकीय एकमतावर भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर गालिबाफ यांनी दिला आहे. इराण आता कुठल्याही दबावाला घाबरून आपल्या मागण्या आणि अधिकारांपासून मागं हटणार नाही असं गालिबाफ यांनी काल संसदेच्या खुल्या अधिवेशनात बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 81व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. यावरून वॉशिंग्टननं आपली शत्रुत्वाची भूमिका अजूनही बदललेली नाही हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले. अमेरिकेनं जर इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणतंही पाऊल उचललं तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी भारत आणि कोरिया गणराज्याची 10वी संयुक्त समिती बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांनी संरक्षण आणि लॉजिस्टिक परस्पर सहकार्याचा पुनरुच्चार केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगातील सहकार्य अधिक दृढ करणं आणि संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासंदर्भात मतांची देवाणघेवाण यावेळी झाली. भारतानं अण्वस्त्रमुक्त जगाची निर्मिती आणि अण्वस्त्रांचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या संकल्पांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अण्वस्त्रांच्या निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. तत्पूर्वी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वंशवाद वांशिक भेदभाव परकीयांप्रती द्वेष आणि त्याच्याशी संबंधित असहिष्णुता यांचा सामना करण्याबाबत भारताची ठाम भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जॉर्ज यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी अधिक दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काल न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्रांना भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ही भेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या उच्चस्तरीय सत्रादरम्यान झाली.
सध्या सुरू असलेले संघर्ष आणि त्यांचे विशेषतः विकसनशील देशांवर होणारे परिणाम कमी करण्याच्या गरजेवर ही चर्चा केंद्रित होती, असं जयशंकर यांनी सांगितलं. या सत्रात संघर्ष, हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीतल्या मृतांची संख्या 35 पोहोचली आहे. पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून काली गंडकी नदीजवळच्या असंख्य वाड्या आणि घरं पुरामुळे बाधित झाली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 क्रिकेट मालिकेतला दुसरा 1 सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 हा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय तिरंदाजांनी सुवर्णवेध साधला. महिलांच्या संयुक्त तिरंदाज संघानं चीनच्या संघाचा 4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल धावण्याच्या 400 रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्यपदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडानं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5000 धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 वजनी गटात नरेंद्र बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 7 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 54 पदकं मिळवून पदक तालिकेत 9 स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सुधीर मोघे यांचं गीत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलं होतं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया.

मंगेश पाडगावकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं दीपक पाटेकर यांनी आणि गायिका होत्या अर्चना दिनेश. सुगम संगीत भावधारा आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी.

अभिषेक नलावडे यांनी गायलेलं, डॉक्टर प्रभाकर गुणे यांचं गीत आपण ऐकलं, प्रणव हरिदास यांचं संगीत होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेत. अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन, आज भाग 141.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया डेव्हिड ससून क्लॉक टॉवरची गोष्ट.
1: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरच्या राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारातून आत गेलं की कंपाऊंडला अगदी लागूनच असलेला एक घड्याळी मनोरा म्हणजेच क्लॉक टॉवर आपल्याला दिसतो. उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये झाकला गेल्यामुळं सहसा तो लक्षात येत नाही. बागेच्या समोर असलेल्या पुलावरून गाडीतून ये जा करताना मात्र तो दृष्टीला पडतो. लंडनच्या जगप्रसिद्ध बिग बेनची मिनी आवृत्ती म्हणून एकेकाळी ओळखला जाणारा हा क्लॉक टॉवर आज दुर्लक्षित झाला आहे.
2: राणीच्या बागेच्या उद्घाटनाच्या दिवशी मुंबईतले दानशूर नागरिक सर डेव्हिड ससून यांनी बागेला भेट म्हणून क्लॉक टॉवर उभारण्याचं जाहीर केलं होतं. 144 चौरस फूट क्षेत्रफळाचा पाया असलेल्या या 67 फूट उंचीच्या टॉवरमध्ये 42 फुटांवर चारही दिशांना मोठी घड्याळ बसवण्यात आली आहे. प्रत्येक घड्याळाचा व्यास 4 फुटांचा आहे. रात्रीच्या अंधारात दुरूनही वेळ दिसावी म्हणून घड्याळांच्या मागे गॅसवर चालणाऱ्या दिव्यांची सोय करण्यात आली होती. या घड्याळात तासाचे ठोके वाजण्याची सोयही करण्यात आली होती.
1: हा क्लॉक टॉवर बांधण्यासाठी पोरबंदर जातीचा दगड आणि टेराकोटाचा वापर करण्यात आलेला आहे. नीट पाहिलं तर दगडांच्या पृष्ठभागावर खड्डे दिसतात. प्रथमदर्शनी ते तिथल्या टाईल्स निखळून गेल्यामुळं पडले असावेत असं वाटतं, पण वस्तुस्थिती तशी नाही. ते खड्डे मुद्दामहून पाडण्यात आले होते. मधमाशांच्या पोळ्याची आठवण करून देणाऱ्या या सजावटीला हनीकोम डिझाईन म्हणतात. इंग्लंडच्या मेसर्स ब्लॅशफील्ड आणि कंपनीनं या क्लॉक टॉवरचं आरेखन आणि सजावट केलेली आहे. टॉवरच्या चारही बाजूंच्या पृष्ठभागावर लावण्यात आलेल्या शोभेच्या मिंटन टाइल्स खास इंग्लंडहून मागवण्यात आल्या होत्या. त्या आजही पाहता येतात.
2: टॉवरवर लावण्यात आलेली घड्याळ इंग्लंडमधल्या जॉन मूर अँड सन्स या कंपनीने तयार केलेली आहेत. एक मध्यवर्ती यंत्र आणि त्याला घड्याळाच्या चारही डायलना जोडलेल्या 4 शाफ्टच्या आधाराने ही घड्याळ चालतात. 15 दिवसातून एकदा या यंत्राला चावी द्यावी लागते. 1864 साली तयार केलेली ही घड्याळ आजही चालू अवस्थेत आहेत.
1: ससून यांनी टॉवर बांधून देण्याचं जाहीर केल्यानंतर साधारण 2 वर्षांनी म्हणजे जानेवारी 1864 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली होती. वर्षभरात हा टॉवर बांधून तयार व्हावा अशी अपेक्षा होती. परंतु त्याचवेळी मुंबईत निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे इंग्लंडहून साहित्य येण्यासाठी विलंब झाला होता. बांधकामासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारानेही चालढकल चालवली होती, त्यामुळे घड्याळी मनोऱ्याचं बांधकाम लांबत चाललं होतं. त्यावर उपाय म्हणून मेसर्स रघुपती चिंतामण या नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. त्याने कामाला सुरुवात केली तोच टॉवरच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले. त्यात वेळ वाया गेला आणि खर्चही वाढला होता. अखेर सगळ्या अडथळ्यांवर मात करून सन 1866 मध्ये क्लॉक टॉवरचं बांधकाम पूर्ण झालं. पण दुर्दैवाने या वेळपर्यंत सर डेव्हिड ससून यांचं निधन झालं होतं. टॉवरच्या बांधकाम खर्चाची वाढीव बिलं मात्र सर डेव्हिड ससून यांच्या कुटुंबियांनी ताबडतोब चुकती केली.
2: 1865-66 पासून साधारणपणे 1924-25 पर्यंत म्हणजे जवळपास 60 वर्ष हा टॉवर परेल रोडवर उभा राहून लोकांना वेळेचं मार्गदर्शन करत होता. यानंतर परिस्थिती बदलली. 1896 मध्ये मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीसाठी कारणीभूत असलेली अस्वच्छता दूर करून मुंबईला योजनाबद्ध शहर बनवण्यासाठी सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेला आपण BIT या संक्षिप्त नावाने ओळखतो. या ट्रस्टच्या माध्यमातून शहराचं उत्तरेकडे विस्तारीकरण करण्याच्या अनेक योजना आखण्यात आल्या. उदाहरणार्थ उत्तर दक्षिण जाणारे नवीन रस्ते बांधणे, असलेले रस्ते रुंद करणे, इमारती बांधणे इत्यादी.
1: ट्रस्टची योजना क्रमांक 47 ही भायखळा ते सुपारीबाग रोडपर्यंत जाणाऱ्या परेल रोडच्या रुंदीकरणाची होती. जेमतेम 20-25 फूट रुंदीचा परेल रोड 120 फुटांचा करायचा होता. 80 फुटांचा मुख्य रस्ता आणि दुतर्फा प्रत्येकी 20 फूट रुंदीचे फुटपाथ अशी ती योजना होती. रस्त्याच्या मधून ट्रामचा दुहेरी मार्गही जाणार होता. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंच्या मालमत्तांची काही जागा संपादित करण्यात आली होती. यात राणीच्या बागेच्या जागेचाही समावेश होता. पण नेमक्या या जागेतच डेव्हिड ससून क्लॉक टॉवर उभा होता. नेमका तो उभा असलेल्या ठिकाणीच नवीन रस्त्याचा दुभाजक येत होता.
2: रस्त्याच्या मध्येच येणारा हा क्लॉक टॉवर तोडून टाकण्याचा पर्याय अगदीच सोपा होता. पण तो महानगरपालिका आणि इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या दोन्ही संस्थांना मान्य नव्हता. ट्रस्टने पुढाकार घेऊन टॉवर काळजीपूर्वक सुटा करून तो पुन्हा गार्डनच्या जागेत जसाच्या तसा उभा करण्याचा प्रस्ताव दिला. महानगरपालिकेने तो स्वीकारला. इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तंत्रज्ञांनी हे काम चोख पार पाडलं. टॉवरचा प्रत्येक दगड काळजीपूर्वक सुटा करून आत्ताच्या ठिकाणी तो टॉवर जसाच्या तसा पुन्हा उभारण्यात आला. एका ठिकाणची वास्तू सुटी करून दुसऱ्या ठिकाणी ती जुळवण्याचा मुंबईतला हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा.
1: 1925 साली सुरू झालेलं टॉवर पुनरउभारणीचं काम पूर्ण व्हायला 2 वर्षांचा कालावधी लागला. तसं ते काम वर्षभरातच पूर्ण होणार होतं, पण टॉवर सुटा

डेव्हिड ससून क्लॉक टॉवरची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळवदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: आता गीत बाहर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चित्रपट संगीत.
1: थंडी लई सुटली अन शेकोटी

0: सुदेश भोसले, उत्तरा केळकरांनी सहकलाकारांनी गायलेलं ओटी कृष्णामाईची या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत होतं संगीत राधाचंद्र.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. गायिका उत्तरा केळकर आणि चित्रपट आई.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: पोलीस
4: मिस सीमा.
3: हो बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
3: पण का मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

खुल का राजसा वळून आता माग कशी इश्क बाजीला आली अचानक

उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं मुरळी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राधाचंद्र यांचं संगीत होतं. गीतरचना जगदीश खेबुडकर. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. या प्रसारणात यानंतर चित्रपट संगीत 10 वाजता.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: नवगंध पाकळी स्वप्न गीत उमलले।
1: अपर्णा मयेकर आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं। गीत वंदना विटणकर यांचं होतं आणि संगीत कृष्णराव गायकर।
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।

प्रद्युम्न गद्रे यांनी लिहिलेली आणि गायलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर राम मोरे यांची रचना आपण ऐकूया, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेली राम मोरे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळच घ्या.
3: पोलीस
4: मिस सीमा.
3: हो बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय.
5: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
6: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए. सेंट्रल विजिलेंस कमीशन यानी CVC भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत दर्ज करने का एक जरिया है. अगर किसी सेंट्रल गवर्नमेंट डिपार्टमेंट या CVC के दायरे में आने वाली संस्था से जुड़ी शिकायत है तो आप CVC की वेबसाइट पर जाकर कंप्लेंट दर्ज कर सकते हैं. जानकारी और कंप्लेंट के लिए विजिट करें CVC.gov.in. सतर्क रहिए, जागरूक रहिए.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेली वसंत बापट यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: वेळेवर करून घ्या PUC टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट.
2: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास.
1: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका.
2: धूर धूर वाढतं प्रदूषण.

0: हे काय शहराला आहे भूषण?
1: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
0: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
1: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
0: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
0: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांच्या स्वरात उबंटू या चित्रपटातली प्रार्थना आपण ऐकलीत. रचना होती समीर सावंत यांची आणि संगीतकार होते कौशल इनामदार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटातलं रोहित राऊत याने गायलेलं गीत. गीत आहे विश्वजित जोशी यांचं.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

अष्टपदी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, प्रशांत जमादार आणि अभिजित कोसंबी यांच्या स्वरात. गीत होतं प्रशांत जमादार यांचं आणि संगीतकार होते मिलिंद मोरे. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया क्लब 55 या चित्रपटातलं गीत चंद्रकला दसरी यांच्या स्वरात. गीत आहे सुजाता पवार यांचं आणि संगीत आहे करण दर्शन यांचं.

गुलराज सिंग आणि शशा त्रिपाठी यांच्या स्वरात उनाड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीतकार होते गुलराज सिंग. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतो हे इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजतायत, प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन, राग गुजरी तोडी आणि त्यांना पखवाजची साथ केली आहे मृणाल उपाध्याय यांनी. तर ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांच्या रुद्रवीणावादनात राग गुजरी तोडी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बहाउद्दीन डागर यांच्या रुद्रवीणावादनात राग गुजरी तोडी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना पखवाजची साथ केली होती मृणाल उपाध्याय यांनी.

28 सप्टेंबर 1929 या दिवशी प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकरांच्या घरी इंदूरला लतादिदींचा जन्म झाला. सुरुवातीला लता मंगेशकर मराठी माणसांना ठाऊक होत्या त्या दीनानाथ मंगेशकर यांची कन्या म्हणून. दीनानाथ मंगेशकर हे ज्योतिषशास्त्राचे उत्तम अभ्यासक होते. त्याने या बालिकेची कुंडली मांडली आणि बघितलं की आकाशात सगळे जे शुभग्रह आहेत ते या कुंडलीच्या चौकोनात जमलेले आहेत आणि हे पाहून त्यांना एका अलौकिक स्वराची चाहूल लागली. संस्काराची शिक्षणाची शिदोरी आपली त्यांनी पुढे लतादिदींच्या हाती दिली. देवदत्त प्रतिभा घेऊन आलेल्या या कन्येचा सूर तिनं सांभाळावा म्हणून त्यांनी तिला बंदिशी शिकवल्या. आपल्या चीजा ज्या लिहिलेल्या होत्या त्या वह्या आणि आपला तानपुरा वारसा म्हणून बहाल केला. 24 एप्रिल 1942 हा दिवस मंगेशकर कुटुंबियांच्या जीवनातला अतिशय काळाकुट्ट असा दिवस ठरला. मास्टर दीनानाथ अकालीच काळ्याच्या पडद्याआड गेले. अवघ्या 13व्या वर्षी प्रपंचाची धुरा लतादिदींच्या खांद्यावर आली. वडिलांचे संस्कार न विसरता लतादिदींची सांगीतिक वाटचाल खरं तर तेव्हाच सुरू झाली. पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटासाठी लतादिदींनी नटली चैत्राची नवलाई हे गाणं गायलं आणि हेच त्यांचं पहिलं प्रदर्शित झालेलं गाणं असं मानलं जातं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. लतादिदींनी गायलेली मराठी गाणी श्रोते हा म्हणजे एक चिरंतन सांस्कृतिक ठेवा बनून गेलेली आहेत. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा हे पी सावळाराम यांचं गीत म्हणजे उपवर कन्येच्या विवाहप्रसंगी आईच्या ओठी आलेलं हृदगतच. दिदींच्या स्वरात हे गाणं ऐकताना कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात अश्रू हे येतातच.

जी गोष्ट पी सावळाराम यांची तशीच कविवर्य भारत आंबे यांची सुद्धा. त्यांची गाणी लता दिदींच्या आवाजात ऐकणं हा अपूर्व आनंद आहे. चाफा बोलेना जन पळभर म्हणती लहाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, कशी काळ नागिणी, सखे ग वैरीण झाली नदी. या खरं तर तांबे यांच्या भावकविता. तांब्यांचे शब्द आणि त्यातले भाव लता दिदींनी इतके सहजतेने आपल्यापर्यंत पोहोचवणं कोणी शक्यच नाही असं वाटतं.

यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं अतिशय सुंदर असं गाणं आपण ऐकणार आहोत, श्रावणात घननिळा. हे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं गीत लताबाईंनी अविस्मरणीय करून सोडलंय. त्यातला उलगडला हा शब्द अशा नजाकतीनं लताबाई पेश करतात की त्या शब्दाला आपण दिदींच्या ओठातून प्रगटलो याचं सार्थक झाल्यागत वाटावं असं.

बाजूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले, माझ्या भाळ्यावर थेंबांचे फुल पाखरू झाले. या ओळी आणि सूर अशी झुंदी घेऊन येतात की अवघ्या देहाचा कान व्हावा आणि ते सूर आपण टिपावेत. श्रीनिवास खळे यांची अलवार धून, बासरीची तालेवार साथ आणि दिदींचा तरल कोमल सुंदर स्वर हा समसमा संयोग या गाण्यात जुळून आलेला आहे. ऐकूया हेच गाणं श्रावणात घननिळा.

श्रोते हो, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात लता दिदींनी गाऊन अजरामर केलेली जी मराठी गाणी आहे ती आपण ऐकतोय आणि त्याविषयी बोलतोय. 28 सप्टेंबर 1929 साली देवी शारदेने लता दिदींच्या स्वरूपात एक मानवी अवतार घेतला. गंधर्वलोकीचा दैवी स्वर याच दिवशी पृथ्वीवर आला. नुकताच म्हणजे परवाच त्यांचा जन्मदिन होता. आपल्या मंजूर स्वरांची मोहिनी टाकत समस्त संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका, भारतीय संगीताच्या इतिहासातील एक सुवर्णपान म्हणजेच लता मंगेशकर. भारतीय संगीतातील कोहिनूर असंच लता दिदींबद्दल म्हणता येईल. यानंतर जे आपण गाणं ऐकणार आहोत, ग्रेस यांची रचना आहे. ग्रेस यांची लेखणी, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा सदाबहार आवाज, अप्रतिम शब्द, आवाज आणि संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आलेलं गाणं भय इथले संपत नाही.

लता मंगेशकर, कवी ग्रेस आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर अशी युती आता पुन्हा होणं शक्य नाही असं वाटतं. हिंदी लतापेक्षा मराठी लता हा एक वेगळा चमत्कार आहे. लतादीजींच्या स्वरातलं अंगात चैतन्य निर्माण करणारं गीत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जयोस्तुते श्री महानमंगले हे गीत, माधव गुळवलकरांची उत्तम साथ, लतादीदींचा स्वर. खरं तर ही कविता वाचताना ती मराठीत आहे की संस्कृतमध्ये हेच बऱ्याच जणांना कळत नाही, इतके भरजरी संस्कृत शब्द त्यात आहेत. ऐकूया हेच गीत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना आत्मीयता होती आणि अतिशय आदर होता. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि त्यांच्यासारखेच संत हे मंगेशकरांच्या श्रद्धेचं स्थान. गीत असो, कविता असो किंवा अभंग, ते गाण्याअगोदर त्यातले जे मनात भाव आपल्याला बुनवावे लागतात त्या गाण्याविषयीचे, आणि मग त्यातल्या प्रत्येक शब्दाचं महत्त्व आपल्याला जाणवायला लागतं. जे जर का आपण भाव आपल्या मनात ते भिनवले तर त्यात नुसता आवाज उतरत नाही तर भावनासुद्धा उतराव्या लागतात. आणि आपण सगळ्यांनी संत ज्ञानेश्वरांचा मोगरा फुलला हा अभंग तर ऐकलेला आहे. तो नीट ऐकला की लक्षात येतं की ज्ञानेश्वरांनी त्यात म्हटलंय की मोगऱ्याचं छोटं रोपटं गगनावर गेलेलं आहे. मोगऱ्याचं झाड आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, मग हा मोगऱ्याचा वेलू कुठला आणि तो आभाळापर्यंत कसा गेला? खुद्द लता मंगेशकर यांनी त्याचा खूप सुंदर अर्थ आळंदीच्या साहित्य संमेलनात उद्घाटनाच्या वेळी जे भाषण केलं होतं त्यात सांगितला होता. त्या म्हणाल्या होत्या की हा वेलू म्हणजे सारा वारकरी संप्रदाय आहे आणि ज्ञानेश्वरांनी तो दाराशी लावलाय आणि बघता बघता त्या संप्रदायानं व्यापक असं रूप धारण केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीत शब्दांची साहित्याची श्रीमंती कशी असते, कशी येते, त्याचं मंगेशकर कुटुंब हे फार उत्तम उदाहरण आहे.

लता दीदींनी गायलेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेली एक अप्रतिम काव्यरचना म्हणजे हे हिंदी नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. स्फूर्तीदायक अशी ही रचना. यातून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव आणि स्तुती केलेली आहे. शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाला स्वातंत्र्यवीरांनी दिलेली ही शाब्दिक मानवंदना. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे स्फूर्तीदायी असं गीत, लता दीदींच्या आवाजातलं गांभीर्य, या गाण्यातलं स्पष्ट उच्चारण आणि ओजस्वी भाव या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.

लता मंगेशकर यांनी गायलेलं जिव्हाळा या चित्रपटातलं या चिमण्यांनो परत फिरारे हे गाणं ऐकलं की असं वाटतं की अशी गाणी एकदाच होतात. काळजाला भिडणारे गदिमांचे शब्द, खळेसाहेबांचं संगीत. खरं तर या गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळची हकीकत खळेसाहेबांनी सांगितली होती की लता मंगेशकर रेकॉर्डिंग झाल्यावर ते कसं झालंय हे ऐकायला क्वचित थांबत असत, इतकी त्यांना स्वतःबद्दल खात्री असायची. पण या चिमण्यांनो गायल्यावर त्या काही क्षण स्तब्ध होत्या आणि त्यांनी तो टेक पुन्हा ऐकला आणि खळेसाहेबांना गाण्याविषयीचं मत विचारलं. खळेसाहेब अर्थातच खुश होते. त्यानंतर या चित्रपटाचे निर्माते आत्माराम लतादिदींकडे गाण्याचं मानधन घेऊन गेले तेव्हा लतादिदींनी मानधन स्वीकारायला सविनय नकार दिला. त्या त्यांना म्हणाल्या की याचं मानधन मला नको, कारण अशी गाणी क्वचितच निर्माण होतात आणि गायला मिळतात.

यानंतर पुन्हा श्रीनिवास काळे यांची संगीत रचना, लतादीदींचा आवाज आणि संत तुकाराम यांची रचना.

0: अच्छा, सहज संवाद या कार्यक्रमात आपण लता दीदींची काही मोजकीच गाणी ऐकलीत. लता दीदींनी अजून अनेक मराठी सुंदर अप्रतिम अशी गाणी दिलेली आहेत. लता मंगेशकर ह्या शरीराने आज जरी आपल्यातून निघून गेलेल्या असल्या तरी त्यांचं स्वरमयी अस्तित्व हे मात्र आपल्यासोबत कायम राहणार आहे, आणि कलेच्या अवकाशात जे स्वयंभू आहे तेच चिरकाल टिकतं. दीदींची अगणित मराठी गाणी ऐकत लता मंगेशकरांच्या सुरेल साथीने तुमच्या आमच्या आयुष्याचा पुढचा प्रवास असाच चालू राहू दे या नोटवर आज इथेच थांबूया. आज आत्ता या कार्यक्रमापुरता मी शिल्पा कोकर्डेकर आपला निरोप घेते. नमस्कार.
1: सहसंवाद.
0: सहज संवाद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: दुपारचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ.
1: प्रसारित करतोय वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकू

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह कार्यक्रम उर्मी. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. ती म्हणे नवे काय रोजचेच रडे. ए चल ना मस्त कॅन्डल लाईट डिनर घेऊ. ती म्हणे बरं मुलांना पण सोबत घेऊ. तो लाडात थोडा रोमॅन्टिक. ती मात्र जुनी तशीच अँटिक. त्यानं म्हटलं आज बायको नको ग, तुझ्यातली प्रेयसी हवी. तिनं हसत म्हणलं तुम्हाला काय तुमची रोजच नवी फॅन्टसी. तो म्हणाला चालेल ग, इतकंही हसलीस तरी, हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली. आणि मधाळसं हसत पुन्हा फुलून गेली. त्याला म्हणाली अरे वेड्या, हा व्हॅलेंटाईन डे फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो, पण तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही डेला लगेच लाजरा होतो. नजरेत नजर मिसळायला कॅन्डल लाईटचं टेबल लागत नाही, आणि एकरूप झालेल्या जीवांना व्हॅलेंटाईनचं लेबल लागत नाही. मैत्रिणींनो कशी वाटली ही कविता? ही कविता सांगण्याचा उद्देश की आज व्हॅलेंटाईन डे नसला तरी पण आपल्या उर्मीचा विषय आहे प्रेमाचे अनेक रंग आणि प्रेमाच्या तऱ्हा. खरं तर मंगेश पाडगावकर म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं, जे तुमचं आणि आमचं कायम सेमच असतं. पण या प्रेमाच्या तऱ्हा मात्र खूप वेगळ्या असतात. प्रेमाला ना जर एकच रंग असता, त्याची एकच तऱ्हा असती, तर कदाचित जग फार कंटाळवाण झालं असतं. पण असं नाही आहे. प्रेमाचे अनेक रंग अनेक तऱ्हांमुळे अतिशय सुंदर रंगीत जीवन आपलं झालं आहे. रंग किती या प्रेमाचे, मोजू कसे कोणी. कधी मायेचा पदर तर कधी मैत्रीची झालर, कधी हास्याची लकेर कधी अश्रूंची ओळ. पण तरीही प्रेमाच्या प्रत्येक घटनेत दडलंय आपलेपणाचं मूळ. प्रेम हे कधी गुलाबासारखं उमलतं तर कधी मोगऱ्यासारखं दरवळतं, कधी वडाच्या झाडासारखं सावली देतं तर कधी पावसाच्या सरींसारखं मनावर अलवार बरसतं. आणि हे जर प्रेम दोन जीवांचं, दोन प्रेमी जीवांचं असेल तर त्या प्रेमाला उपमाच नसते.

प्रेमाची पहिली पायरी, पहिला रंग, पहिली तऱ्हा, जे असतं पहिलं प्रेम आणि आपलं धडधडणारं मन. पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यात आलेला पहिला रोमॅन्टिक पाऊस. फरक एवढाच की आपल्याला पावसात छत्री शोधावी लागते आणि पहिल्या प्रेमात आपलं हृदय कुठं लपवायचं हेच कळत नसतं. चेहऱ्यावर निरागसपणा, मनात गोंधळ आणि मोबाईल हातात घेतला की अचानक चेहऱ्यावर आलेलं गूढ हास्य, ही आपल्या पहिल्या प्रेमाची लक्षणं. शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये एखादी व्यक्ती रोज दिसायला लागली ना की मग आधी आपण म्हणतो काय योगायोग आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसली की अरे वा पुन्हा योगायोग, तिसऱ्या दिवशी आपणच तिच्या वेळापत्रकाचा अभ्यास केलेला असतो. ती कधी येते, कुठे बसते, कोणत्या रंगाचा ड्रेस घालते, या सगळ्याची माहिती आपल्याला असते. यामध्ये मात्र फक्त आपल्या अभ्यासाचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत.

असतं. पहिल्या प्रेमामध्ये सगळ्यात मोठा बदल होतो तो आपला आरशाशी असलेल्या नात्याचा. पूर्वी आरशात पाहून आपण फक्त केस ठीक आहेत का ते बघायचो. आता मात्र 5 मिनटं केस, 10 मिनटं चेहरा आणि शेवटी स्वतःलाच प्रश्न, मी ठीक दिसतोय ना किंवा मी छान दिसतेय ना. तो आरसासुद्धा मनात म्हणत असतो, हो बाबा कालही तू असाच दिसत होतास आणि आजही तू छान दिसतोयस. पहिल्या प्रेमाचा खरा साक्षीदार म्हणजे आपला मोबाईल. मेसेज आला की हृदय

आणि समोरून फक्त उत्तर येतं थँक यू. बस दोनच शब्दात प्रेमकथेचा पहिला अध्याय संपतो. यामध्ये मित्रमंडळींची भूमिका मात्र फार महत्त्वाची. आपण त्या व्यक्तीचं नाव न सांगता अरे एक व्यक्ती आहे असं म्हणलं की लगेच मित्र म्हणतो मला नाव सांग. आपण काही नाही रे. मग मित्र म्हणतो तिचं नाव सांगितलं नाहीस तर मी उद्या सगळ्यांसमोर विचारेन हं. आणि मग या गुपिताचं रूपांतर ब्रेकिंग न्यूजमध्ये होतं. कधी कधी हे प्रेम इतकं निरागस असतं की त्या व्यक्तीनं फक्त हाय म्हटलं तरी दिवसभर चेहऱ्यावर आपलं हास्य असतं. आई विचारते काय झालं आज एवढा खुश. आपण अगदी लगेच उत्तर देतो काही नाही ग. पण आईच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र सांगत असतं मला सगळं माहिती आहे. असं हे पहिलं प्रेम. हे पहिलं प्रेम कधी सफल होतं तर कधी फक्त आठवण बनून राहतं. पण त्याची गंमत मात्र कायम राहते. कारण पहिलं प्रेम हे आपल्याला प्रेमापेक्षाही जास्त काही शिकवतं. लाजणं, वाट पाहणं, कल्पना करणं, मित्रांकडनं चिडवून घेणं आणि स्वतःच्या हृदयाची धडधड पहिल्यांदाच ऐकणं. ह्या सगळ्या गोष्टी या पहिल्या प्रेमात तर होतात. आणि म्हणूनच पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यातलं असं सुंदर प्रकरण ज्यामध्ये कधी हसू येतं, कधी लाज वाटते, कधी मन उगाचच आकाशात उडतं. पण वर्षांवर्षांनी मागे पाहिलं की आपण मग स्वतःच स्वतःला म्हणतो किती छान दिवस होते ते. नंबर सेव्ह नव्हता तरी मनात नंबर वन होती. मेसेज फक्त दोन शब्दांचा पण त्यावर चर्चा मात्र अगदी 2 तासांची होती. असं हे पहिलं प्रेम.

आणि मग त्याचं बनतं एकतर्फी प्रेम, अगदी आपल्या आतल्या मनातलं. प्रेम करणारा तो एकटा आणि कल्पना करणारं मात्र त्याचं मन. आणि समोरच्या व्यक्तीला मात्र कदाचित याची पुसटशी देखील कल्पना नसते, पण आपल्या मनात मात्र पूर्णपणे प्रेमकथा तयार झालेली असते. पहिली भेट, पहिला संवाद, गैरसमज, रुसवा, मनधरणी आणि अगदी शेवटी लग्नापर्यंत सुद्धा. एकतर्फी प्रेमाची सुरुवात फार निरागस असते. समोरची व्यक्ती एकदा हसली की मन लगेच निष्कर्ष काढतं काहीतरी आहे. ती पुन्हा दिसली, हसली तर मन म्हणतं नक्कीच काहीतरी आहे. आणि तिसऱ्या दिवशी ती दुसऱ्यालाच हसली की मन म्हणतं अरे ही तर सगळ्यांनाच हसतीये. पण तरीही आशा मात्र संपत नाही. या एकतर्फी प्रेमाचं हे वैशिष्ट्य म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावत असतो. तिनं दोनदा मागे वळून पाहिलं म्हणजे नक्कीच माझ्याकडे पाहिलं, आणि नंतर कळतं की मागे तिची मैत्रीण उभी होती. तिनं हात हलवला, मला बाय केलं, नंतर कळलं की ती रिक्षावाल्याला हात करत होती. कधी कधी या प्रेमात मन स्वतःशी संवाद साधतं. ती मला आवडते. अरे पण तिला तू आवडतोस का? माहीत नाही. मग मग काय, प्रेम आहे ना. यालाच म्हणतात हृदयाचा स्वतःशी चाललेला एकतर्फी संवाद. आणि हीच आहे प्रेमातली आणखी एक तऱ्हा, एकतर्फी प्रेम.

आणि समजा या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर खऱ्या प्रेमात झालं, त्याला तिच्या भावना आणि तिला त्याच्या भावना कळल्या की सुरू होतो प्रेमाचा खरा प्रवास आणि मग सुरू होतं मेसेजचं प्रेम. आपल्या डिजिटल युगामध्ये प्रेमाला पत्रांची गरज अजिबात नाही हो, भेटीची गरज नाही, एक मोबाईल, इंटरनेट आणि समोरच्याचा नंबर एवढंच पुरेसं. पूर्वी प्रेमपत्र लिहिण्यासाठी कागद

पेन आणि धाडस असावं लागायचं. आता प्रेमाची सुरुवात हायपासून होऊन कधी कधी ती अगदी सीन इथपर्यंत जाते. हे मेसेजचं प्रेम ना फार गमतीशीर. समोरची व्यक्ती ऑनलाईन दिसली की हृदयात फुलपाखरं उडतात. पण आपण मेसेज पाठवला आणि समोरून उत्तर आलं नाही की मनामध्ये लगेच चौकशी समिती बसते. ऑनलाईन आहे, माझा मेसेज पाहिला असेल का? कदाचित टायपिंग करत असेल. अरे अरे अरे अरे, ऑफलाईन झाली आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा ऑनलाईन. मन म्हणतं, ही व्यक्ती माझ्या मेसेजला उत्तर देत नाही आहे. किती संयमाची परीक्षा घेणार आहे माझी. आणि मग मेसेजमध्ये सर्वात रोमॅन्टिक शब्द येतो, टायपिंग. तो ब्लिंक होत राहतो शब्द. समोर टायपिंग दिसलं की आपण स्क्रीनकडे डोळे लावून बसतो. मनात हजारो विचार. काय लिहित असेल? काही खास असेल का? माझ्यासाठी काही असेल का? आणि काही सेकंदांनी मेसेज येतो, ओके. बस एवढ्या मोठ्या मानसिक तयारीनंतर प्रेमकथेचा हा फुगा एका शब्दाने फुटून जातो. कधी कधी ना आपण मोठा मेसेज लिहितो, भावना, काळजी, आठवणी, 4 इमोजी, 2 प्रश्न, आणि या सगळ्याला समोरून उत्तर येतं, आता हा म्हणजे नेमकं काय नक्की? यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकतं. म्हणजे हो, म्हणजे नाही, म्हणजे ऐकतीये, म्हणजे बोलायचं नाही का? की फक्त म्हणजे आता मला काय उत्तर द्यायचं ते मलाही माहीत नाही. ब्लँक होऊन जातात दोघंही. या मेसेजच्या प्रेमामध्ये मात्र इमोजींची भूमिका फार मोठी असते. हां, ठीक आहे नंतर स्माइली घालणं किंवा ठीक आहे नंतर हार्ट घालणं, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. हाय करून स्माइली इमोजी घातला की मन आनंदी, नुसतं हाय आलं की मन सावध, आणि फक्त के असं आलं की मन म्हणतं काहीतरी बिनसलंय. असं असतं हे मेसेजचं प्रेम. पण खरं तर हे मेसेजचं प्रेमही खूप गोड असतं. एखादा साधा जेवलास का, घरी पोचलास का, काळजी घे, हा मेसेज दिवसभराचा थकवा हलका करतो. कारण मेसेज छोटा असला तरी त्यातली काळजी फार मोठी असते. हो की नाही?

0: प्रेमाचा रंग किंवा प्रेमाची तऱ्हा आणखी एक वेगळी असते, ती म्हणजे अबोल असं प्रेम. ती म्हणते, तू दिलेला गजरा ओंजळीत माझ्या, तू दिलेला गजरा ओंजळीत माझ्या, त्यात काही फुले आणि काही कळ्या ताज्या. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. आणि लाजऱ्या कळ्यांमध्ये बोलते आपुले सगळे मुके क्षण. कळ्या फुलांचा हा गजरा आपला, जणू व्यक्त अव्यक्तांचा प्रवास निरंतर. अबोल भावनांची बोलकी कहाणी, ज्यामध्ये तुझं स्मरण निरंतर. असं हे अतिशय अबोल गूढ पण तितकंच गोड प्रेम. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा, कधी कधी प्रेम ना ते असतं विरुद्धार्थी, म्हणजे एकाला एक आवडत असतं आणि दुसऱ्याला दुसरं आवडत असतं. हा पण प्रेमाचा आणखी एक रंग. तो म्हणतो, तुला लागतो चहा आणि मला लागते कॉफी, तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी, तुला वाजते थंडी मला होतं गरम, तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम, तुझं माझं जमणार तरी कसं. झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे, मी मात्र झोपतो 12 नंतर आणि रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर, अगं तुझं माझं जमणार तरी कसं. फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग. मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, कळत नाही रंग राखाडी आहे का काळा, तुझं माझं जमणार तरी कसं. घालतो मी शर्ट इस्त्री न करता, घालतो मी शर्ट इस्त्री न करता, जाऊन येतो एकटाच इतरांचं न ठरवता. तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, बाहेर निघताना नखरे 1760. सांग बाई तुझं माझं जमणार तरी कसं. मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा, मला नसतात लक्षात वाढदिवसांच्या तारखा, जातो बाजारात पण काम विसरतो सारखा. तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, बारीक तुझी नजर डोळे आहेत का दुर्बीण. सांग बाई कसं जमणार तुझं माझं. पण एक सांगू तुला, पण एक सांगू तुला, हे सगळं असूनही आहे तसं जमवूया का आपण. ऊन आणि सावली राहतात जसं, तुझं आणि माझं जमेल का ग तसं.
1: शब्द शब्द जळ वाचते तुझा.

ह्या सगळ्यांमधून पुढे जाऊन तिचं त्याच्यावर, त्याचं तिच्यावर प्रेम जडतं आणि मग घरात लग्नकार्याची बोलणी सुरू होतात. आणि तेव्हा असतं ते लग्नाआधीचं प्रेम, प्रेमाची आणखी एक वेगळी तऱ्हा. हे लग्नाआधीचं प्रेम म्हणजे आयुष्यातला असा गोड टप्पा ज्यामध्ये लग्न अजून ठरलेलं नसतं, पण मनाने मात्र संसाराचा आराखडा तयार केलेला असतो. घर कुठे घ्यायचं, सुट्टीला कुठे जायचं, चहा कोण करणार, भांडण झालं तर कोण आधी सॉरी म्हणणार, या सगळ्याचा विचार झालेला असतो. पण घरच्यांना मात्र या बैठकीची अजून काही कल्पना नसते. सुरुवातीला अगदी साधं असतं, हं, तुझं नाव काय, कुठे राहतोस, काय करतोस, अशा प्रश्नांनी सुरुवात होते. काही दिवसांनी प्रश्न बदलतात, जेवलास का, कुठे आहेस, अरे घरी पोचलास का. आणखी काही दिवसांनी चौकशी विभाग सुरू होतो, ऑनलाईन होतास, मग माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिलास. या प्रेमामध्ये गुड मॉर्निंग आणि गुड नाईट यांना विशेष महत्व असतं. सकाळी मेसेज आला नाही तर दिवसाची सुरुवातच संशयाने होते. रात्री गुड नाईट उशीरा आलं तर मनात लगेच विचार सुरू होतो, आज काय झालं असेल. समोरच्याने फक्त कामात व्यक्त असल्याचं सांगितलं तरी मनाने आधी 3 कारणं, 4 गैरसमज आणि 5 निष्कर्ष तयार केलेले असतात. लग्नाआधी प्रेम करणाऱ्यांचा एक आवडता विषय म्हणजे लग्न झाल्यावर, म्हणजे लग्न झाल्यावर आपण रोज फिरायला जाऊ, हो, रविवारी बाहेर जेवायला जाऊ, हो, आणि सकाळी चहा तू करशील, ते मात्र आपण नंतर ठरवू, हं. आणि इथेच रोमॅन्टिक संभाषणाला व्यवहाराची किनार लागते. ह्या प्रेमामध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची ही मोठी मोहीम सुरू असते. तुला कोणता रंग आवडतो, तुला कोणतं गाणं आवडतं, तुला चहा की कॉफी, हे प्रश्न अगदी प्रेमळपणे विचारले जातात. पण लग्नाची चर्चा पुढे गेल्यानंतर प्रश्न बदलतात. बँकेत सेव्हिंग किती, घर कुठे आहे, नोकरीची काय वेळ, आई वडिलांसमोर राहणार का वेगळा राहणार. आणि ही प्रेमकथा हळूहळू आर्थिक सर्वेक्षणात बदलते. हे लग्नाआधीचं प्रेम म्हणजे थोडी स्वप्न, थोडी धडधड, थोडे गैरसमज, भरपूर सारे फोन, आणि त्याहून जास्त आपण खरंच एकत्र आयुष्य जगू शकू का, आणि याबरोबरच एक गोड भीतीही असते. असं असतं हे लग्नाआधीचं प्रेम.

आता सुरू होतं लग्नानंतरचं प्रेम. लग्नानंतरचं प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, कविता, तू माझ्यासाठी किती खास, मी तुझ्यासाठी कसा, अशा वाक्यांनी भरलेलं असतंच. पण लग्नानंतरच्या प्रेमामध्ये अजूनही काही गोष्टी येतात, ते म्हणजे चहा ठेवलास का, भाजी आणलीस का, चार्जर कुठे आहे, आज डब्बा काय द्यायचा, हे नवीन प्रश्न दार ठोठवायला लागतात. प्रेम संपत नाही, पण त्याचा फॉर्मॅट मात्र बदलतो. प्रेमाची तऱ्हा वेगळी होते. लग्नाआधी तो म्हणायचा, तुझ्यासाठी चंद्रसुद्धा आणेन. लग्नानंतर ती म्हणते, अहो जरा बाजारातून कोथिंबीर आणाल का? तो म्हणतो, आत्ता? ती शांतपणे म्हणते, हो चंद्र नको, कोथिंबीर पुरेशी आहे. कधी कधी ना लग्नानंतरच्या या प्रेमाची परीक्षा छोट्याशा भांडणात होते, आणि मग प्रेमामध्ये मतभेद झाले की दोघंही आपापल्या बाजूने अगदी ठाम असतात. काही वेळा घरात शांतता पसरते, मग कोण आधी बोलणार याची चर्चा सुरू होते. 10 मिनटं शांतता, मग 20 मिनटं शांतता, शेवटी कोणीतरी विचारतच, चहा करू? आणि लगेच उत्तर येतं, हो हो कर ना. झालं, युद्धबंदी लागू. खरं तर लग्नानंतरचं हे प्रेम फार सुंदर असतं. त्यामध्ये दिखावा कमी आणि काळजी जास्त असते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे वाक्य रोज ऐकायला मिळेलच असं नाही, पण ताप आला तर कपाळावर हात ठेवणारा जोडीदार, बाहेर जाताना लवकर ये म्हणणारी व्यक्ती, आवडता पदार्थ ताटात वाढणं, थकलेल्या दिवसानंतर 2 गोड शब्द बोलणं, हीच तर प्रेमाची खरी रूपं असतात. म्हणूनच लग्नानंतर प्रेम कमी होत नाही, उलट ते कवितेतून रोजच्या जगण्यात उतरतं.

आधी प्रेम डोळ्यात दिसतं, नंतर ते चहाच्या कपात, डब्याच्या घासात, काळजीच्या प्रश्नात आणि कधी कधी छोट्याशा भांडणानंतरच्या चल जेवायला बस यामध्ये देखील दिसतं. कारण संसारात प्रेम म्हणजे रोजच आय लव्ह यू म्हणणं नाही, तर रोजच्या गडबडीतही तू आहेस ना ही जाणीव जपणं होय. असं हे लग्नानंतरचं प्रेम.

लग्नाला काही वर्ष होतात, संसार मुरायला लागतो आणि यानंतर या नात्याची गोडी आणखीनच अवेट होते. प्रेमाची यातली आणखी एक वेगळा रंग, एक वेगळी तऱ्हा यामध्ये असते, एक वेगळीच गोडी आणि वेगळीच ओढ. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तो बावचळला, गोंधळला. आता अशा प्रश्नांची सवय नव्हती उरली ना. प्रेम नवनवं होतं तेव्हा सगळं ठीक होतं हो. तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही भारी भारी उत्तरं तयार असायची. पण मग लग्न झालं, संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली आणि काल परवा अचानक हे गोगली पडली. त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती, हातात लाटणं, समोर तापलेला तवा. त्यानं संभाव्य धोका ओळखला. सांगण्यासारखं प्रचंड आहे, संध्याकाळी सावकाशीनं सांगतो. असं म्हणून तो कामावर सटकला. तो घरातून बाहेर पडला खरा, पण घर काही डोक्यातून बाहेर पडत नव्हतं. अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेली. कठीण असतो हो हे नात्याचं गणित.

त्या भावनेत अडकलं की ते शब्दांमधून सोडवणं अगदी कठीण. तो विचार करत होता, काय सांगावं, मी राजा तू माझी राणी वगैरे वगैरे म्हणावं का? नको नको, फार फिल्मी वाटतं ते, तू खूप छान आहेस असं म्हणावं का? नको नको, तिला ते फारच रुक्ष वाटू शकतं. समजूतदार सहनशील असं म्हणावं का? नको तर ती नक्कीच म्हणेल ना याच्यावर की राजकारणासारखी उत्तरं देऊ नकोस. त्याला काही सुचेना. बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं या दोन्हीसाठी ना क्लासेस असायला हवेत. लाईन लागेल नवऱ्यांची, त्याच्या मनात असले भलते सलते विचार येत होते. सूर्य मावळला, घरी जायची वेळ झाली. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्यांची भुवाई वर जाणार याची त्याला खात्री होती. घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. त्यानं बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही, त्याच्या मुलानं दार उघडलं आणि पुढच्या क्षणीच कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला. मुलगा जवळजवळ उडी मारतच म्हणाला, बाबा भजी केली आता आईनं, पटकन हातपाय धुवून या. तो मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलावर हजर झाला. बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली. त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं. तिनं तोंडभर हसून विचारलं, काही सुस्त आहे का? त्यानं नकारार्थी मान हलवली. तशी तिनं पटकन टाळी वाजवली आणि आनंदाने म्हणाली, अहो मलाही नाही सुचलं. तो पुन्हा गोंधळला, अरे? आणि ती बोलतच होती, अहो काही दिवसापूर्वी ना माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? 7-8 दिवस मी विचार केला पण मला काही सांगताच येईना. आणि मग मात्र मला भीती वाटली. माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय असं वाटलं आणि खूप अपराधी वाटायला लागलं. काय करावं काही कळेना. मला स्वतःविषयी शंका होती पण 12 वर्षानंतर देखील तुझं प्रेम कणभरही आटलेलं नाही याची मात्र खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न मी तुला विचारला. वाटलं तुला जर उत्तर देता आलं तर मात्र आपण फॉल्टमध्ये आहोत. पण नाही, तुलाही उत्तर देता आलं नाही म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत जिथे फक्त वाटून घेणं हे सुरू झालंय. आता शब्द सापडत नाहीत आणि त्यांची गरजही नाही, कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड संपलीय. असं म्हणून तिनं एक कांदाभजी त्याला भरवली. शपथ सांगतो, त्याच्या 12 वर्षाच्या संसारामधला सगळ्यात खमंगपणा त्या भजीमध्ये उतरला होता. अशी ही प्रेमाची आणखी एक तरा, मुरलेल्या गोड लोणच्यासारखी.

असं प्रेम हळूहळू वाढत जातं. आता वय पण वाढलेलं असतं आणि वय वाढलं की असलेलं प्रेम ते असतं रोमान्सपासून अगदी रिमाइंडरपर्यंत. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. वय वाढलं की प्रेमाची भाषा बदलते. तरुणपणी प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, लाँग ड्राईव्ह, रात्री उशिरापर्यंत गप्पा. आणि वय वाढल्यावरचं प्रेम म्हणजे औषध घेतलंस का, चहा करू का, जरा आराम कर, जीना हाळू उतर रे बाबा. हे वय वाढल्यावर तारे नको असतात, चष्मा कुठे आहे तेवढा शोधून दे रे बाबा. बस प्रेमाची पातळी तीच, पण चष्म्याची गरज वाढलेली. पूर्वी दोघं फिरायला बाहेर पडायचे तेव्हा प्रश्न असायचा कुठे जाऊया, आता प्रश्न असतो किती दूर जायचं, थोडं लांब जाऊया का, नको. रोमान्सचा हा प्रवास सुरू होतो आणि शेवटी भाजीच्या पिशवीत येऊन संपतो. वय वाढलं की प्रेमात काळजीचा भाग वाढतो. चहा झाला की गोळी घ्यायची आठवण केली जाते. आता गुड मॉर्निंगपेक्षा तब्येत कशी आहे हा मेसेज जास्त महत्त्वाचा असतो. कुठे फिरायला जायचं यापेक्षा घरी लवकर या हा शब्द मोलाचा ठरतो. पूर्वी वाढदिवसाला महागडी वस्तू भेट दिली जायची. आता नवरा बायकोला विचारतो काय घेऊ तुला, ती म्हणते काही नको, फक्त मुलाबाळांसमोर आपण आजचा दिवस छान साजरा करूया. कधीकधी दोघं सोफ्यावर बसलेले असतात, टीव्ही सुरू असतो, पण कुणालाच कार्यक्रम नीट दिसत नाही. एकाला झोप येते, दुसऱ्याला चष्मा सापडत नाही, तरी दोघं एकत्र बसलेले असतात. शब्द नसतात पण सहवास असतो. अगदी हेच वय वाढल्याचं प्रेमाचं खरं सौंदर्य आणि खरं लक्षण. केसात आलेली रुपेरी किनार तरी प्रेमाचा रंग बहारदार. गुलाब नसेल हातात आता, पण हाताचा स्पर्श असतो प्रेमाचा आधार. खरंच वय वाढलं की प्रेम अधिक शांत, समंजस आणि आपुलकीचं होतं. डोळ्यातला रोमांस काळजीत बदलतो, नजरेमधलं प्रेम अधिक गहिरं होतं. आणि हातात हात घालून चालायचो आता एकमेकांना आधार देत चालतो. आणि मला वाटतं मैत्रिणींनो, कदाचित हेच प्रेम, ह्याच प्रेमाचं रूप हे सगळ्यात सुंदर असतं. हा प्रेमाचा रंग ही प्रेमाची तऱ्हा सगळ्यात गोड असते.

मैत्रिणींनो, असं हे प्रेम, प्रेमाचे हे अनेक रंग आणि या प्रेमाच्या अत्यंत गोड, निरागस, हव्या हव्याच्या वाटणाऱ्या वेगवेगळ्या तऱ्हा. आणि हे प्रेम आहे म्हणूनच आपण आहोत आणि म्हणूनच ही दुनिया चालली. तर असंच हे प्रेम सतत वृद्धिंगत होवो हीच मनापासून सदिच्छा. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम उर्मी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की सांगा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

आशा भोसले यांच्या स्वरात बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार होते एन दत्ता.

अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात कळत नकळत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते आनंद मोडक. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात उंबरठा या चित्रपटातलं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात लक्ष्मी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतकार होते राम कदम. या गीताबरोबरच गीताबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगांसाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांनासुद्धा ही मानकं लागू असतील.

0: नागरिकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी मानकं एप्रिल 2027 पासून आत्ताच्या मानकांची जागा घेतील आणि ती 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. भारताबरोबर व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीच्या संधी कतारमधल्या व्यावसायिकांनी प्राधान्यानं स्वीकाराव्यात आणि आर्थिक संबंध दृढ करावेत असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दोहा इथं झालेल्या कतारी व्यावसायिक असोसिएशनच्या गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. भारताच्या विक्रमी आर्थिक वाढीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच 2025-26 मध्ये भारतात 94 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री अहमद बिन महम्मद अल सईद यांचीही त्यांनी भेट घेतली. पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा, औषध व्यवसाय, रसायन, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा अनेक क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, जयराम रमेश,

वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा, सीपीआय, सीपीआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकातून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायाबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या आर्थिक नातेसंबंधांना गती मिळाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या उद्योजक संघटनेच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. भारतात उद्योगाचा आणि कसबी कामगारांचा पाया वाढत असून अमेरिकेतल्या उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं गोयल म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 3 सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तानीपर्थी याच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया धांदस हिनं 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. भारतानं आत्तापर्यंत 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्यपदकासह एकूण 57 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीतल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:00 हा सामना सुरू होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचं 1:40 आणि 53 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करतोय सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. उजनी धरणातील उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण आणि कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. राज्याच्या बहुतांश भागात यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला. पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे मदत आणि पुनर्वसन विभागानं खरीप हंगाम 2026 राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. यात पुणे विभागातील 35 तालुक्यांचा समावेश असून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या 11 तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत निम्माच म्हणजे 223 मिलीमीटर पाऊस पडला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट आणि पंढरपूरसह विविध तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे, त्यामुळे विविध गावात 68 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे जलप्रकल्प सध्या कोरडे पडले असून जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याची संपूर्ण भिस्त आता उजनी धरणावर आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत उजनीच्या उपलब्ध पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. उजनी धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असला तरी ते पाणी शेती आणि उद्योगासाठी न वापरता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवावं असं गोरे यांनी सूचित केलं आहे. जिल्हा परिषदेच्या 2768 प्राथमिक शाळांचं भौतिक सुविधांच्या उपलब्धतेनुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. यामध्ये 571 शाळा ड श्रेणीत असून या सर्व शाळा पुढील 4 महिन्यात क श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. या निधीतून शाळांना शौचालय, पिण्याचं स्वच्छ पाणी, वीज संरक्षण भिंत, वर्गखोल्या अशा मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपलेल्या 643 ग्रामपंचायतींवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा तालुका वगळता इतर सर्वच 9 तालुक्यात एका अधिकाऱ्याकडे 8 ते 9 ग्रामपंचायतीचा कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कार्यालयीन कामकाजाबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 दिवस द्यावा लागणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 22वा युवा महोत्सव यंदा बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात होत आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा युवा महोत्सव 28 सप्टेंबरला सुरू झाला असून उद्या 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी 39 कला प्रकारात आपली कला सादर केली. यामध्ये 45 महाविद्यालयातील जवळपास 1000 जास्त विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक नुकतीच कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विद्यापीठाच्या विविध इमारतींचं सुरू असणारं बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काम तसंच विद्यार्थ्यांच्या पारदर्शक परीक्षा या विषयांवर या सभेच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. विकासकामांना गती देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं कडक पावलं उचलावीत अशी अपेक्षा सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सुधाकर देशपांडे यांची रचना सुधा तेरडाळकर यांच्या स्वरात.

राजा बढे यांची रचना आपण ऐकलीत अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: मी आजवर वाचलेल्या सगळ्या पुस्तकांमधलं माझं हे सर्वात आवडतं पुस्तक आहे. किरण पुरंदरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल मी आज सांगणार आहे, कारण मला पक्षी हे एक मोठी संदेश देणारी अशी एक गोष्ट वाटते. मी हे पुस्तक वाचलं तेव्हा मला ते खूप आपलंसं वाटलं. पक्षी आपण रोजच बघत असतो. मनशक्ती वाढवण्यासाठी पक्ष्यांबद्दल स्नेह हवा. आपल्याला बालपणापासूनच चिमणी, कावळा, कोकिळा, साळुंकी, पोपट, मैना, नाचणारा मोर या गोष्टींचं आकर्षण असतं. वलयांकित विचार आपल्या मनात निर्माण झालेले असतात. इथे इथे नाचरे मोरा, चिवतई चिवतई दार उघड, अशा प्राथमिक कल्पनांपासूनच आपलं बालपण आणि तो पक्षी मैत्रीचा प्रवास सुरू होतो. किरण पुरंदरे लिखित या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकात आपल्या परिसरात

0: वनात दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती सांगितली आहे. या पुस्तकात 47 विभाग असून 30 अधिक नेहमी दिसणाऱ्या पक्ष्यांबद्दल लिहिलेलं आहे. उगीचच लंकेत सोन्याच्या विटा असं परदेशी पक्ष्यांचं वर्णन करण्यापेक्षा आपल्याच देशात आपल्याच परिसरात रोज दिसणाऱ्या या सख्ख्या शेजाऱ्यांची माहिती लेखकाने फार आकर्षकपणे मांडली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे पक्षी कसा ओळखावा, पक्ष्यांमधील फरक काय, पक्ष्यांचे आवाज कसे, यापासून ते पक्षी निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण वापरावी इथपर्यंतची माहिती या पुस्तकात आहे. पंख आणि पिसं असलेला आणि आकाशात उडणारा सजीव म्हणजे पक्षी होय, असं पक्ष्यांचं सोप्प वर्णन किरण पुरंदरे सरांनी केलं आहे. पक्षी हे पृथ्वीवर आपल्या आधी कित्येक कोटी वर्ष जन्माला आले, म्हणजे हे पक्षी आपल्याला सिनियर आहेत. या आपल्या सिनियर शेजाऱ्यांशी आपण जुळवून घ्यायला पाहिजे, आपण या शेजाऱ्यावर प्रेम करायला पाहिजे, त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करायला पाहिजे, त्यासाठी झाडं लावली पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजेत, असा सुंदर संदेश या पुस्तकात दिला आहे. पक्षी आपले सख्य शेजारी हे पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे लिखित लोकप्रिय पुस्तकातील अनेक फोटो हे आपल्याला मनाला आवडतील असे आहेत. नित्याच्या नेहमीच्या चिमणी कावळा यांच्यासोबत खंड्या, बुलबुल, दयाळ, हळद्या, भारद्वाज अशा अनेक पक्ष्यांचा समावेश या निरीक्षणात आहे. या पुस्तकाचा मुख्य उद्देश पक्ष्यांची ओळख करून देणे यासोबत त्यांच्या निसर्गातील भूमिकेचे व संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा देखील आहे. खरंच पक्षी माणसाला खूप काही शिकवतात. पक्ष्याची चिकाटी, प्रेम आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती येवो, परिस्थितीशी झुंजत टिकून राहणं हे संदेश देतं. मला आवडलेले पक्षी आपले सख्खी शेजारी हे किरण पुरंदरे लिखित पुस्तक अगदी बालवयातील मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच उपयोगी पडेल असे आहे. असे म्हणतात की पक्षी निरीक्षण केलं की मनावरचा ताण हलका होतो. डॉक्टर देखील आपल्याला पक्षी निरीक्षण करावं, ज्याने नैराश्य कमी होऊ शकेल असा संदेश देतात. सकारात्मक विचार वाढवण्यासाठी पक्षी आपल्याला खूप मदत करतात. पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकावरून आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे कळतं.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला किरण पुरंदरे यांच्या पक्षी आपले सख्खे शेजारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे ट्रायकोडर्मा बुरशीचं कार्य आणि वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतातील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ असून त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीत वाढणाऱ्या सर्वच शवोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधील साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कार्य करतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो. परिणामतः उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ट्रायकोडर्मा ही उपकारक बुरशी देखील जमिनीत राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगांचं नियंत्रण कसं होतं, या बुरशीची रोग नियंत्रण करण्याची पद्धती कशी आहे याचा अभ्यास करता असे आढळून आले की बुरशी विविध प्रकारे

0: पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचे नियंत्रण करते, म्हणजेच रोगकारक बुरशीचा नाश करते. या बुरशीचे रोग नियंत्रणाचे कार्य मुख्यत्वे तीन प्रकारे चालते, त्यामध्ये स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा समावेश आहे. सूक्ष्मजीवांमध्ये मुख्यत्वे करून स्पर्धा ही अन्नासाठी, प्रकाशासाठी आणि प्रजा वाढवण्यासाठीच्या जागेकरता असते. या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी त्या सूक्ष्मजीवांची जलद गतीने वाढ होणं आवश्यक असते. ट्रायकोडर्म बुरशीची वाढ अत्यंत जलद गतीने होते आणि अत्यल्प कालावधीत बुरशी आपली प्रजा भरपूर वाढवते. ज्या जागेत सेंद्रिय पदार्थ भरपूर आहे तिथे ही बुरशी अत्यंत जलद गतीने वाढते आणि सर्व जागा व्यापून टाकते. ट्रायकोडर्मा बुरशी आपली प्रजा वाढवण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत रोगकारक बुरशीचा प्रजा वाढीचा वेग खूप कमी असल्याने रोगकारक बुरशीला वाढीकरता जागा मिळत नाही. तसेच अन्नद्रव्याकरिता ट्रायकोडर्मा बुरशीसोबत स्पर्धा करावी लागते, त्यामुळे तिच्या वाढीला आळा बसतो. वाढीकरता जागा शिल्लक नसल्याने रोगकारक बुरशीची प्रति ग्राम मातीतील संख्या कमी राहते. शिवाय रोगकारक बुरशीचे बीजाणू काही वेळेस तयारच होऊ दिले जात नाही. अशा प्रकारे रोगकारक बुरशींची जमिनीतील संख्या मर्यादित राखली जाते, परिणामी अपेक्षित रोग नियंत्रण करता येतं. ट्रायकोडर्मा बुरशी झटपट वाढत असताना काही प्रकारची प्रतिजैविक विषारी द्रव्य स्त्रवते किंवा बाहेर टाकते. अशा प्रकारच्या रसायनांचा रोगकारक बुरशीबरोबर त्यांचे धागे अथवा बीजाणूंबरोबर संपर्क आल्यास रोगकारक बुरशी धाग्यांचे आणि पेशींचे विघटन होऊन त्यांचा नाश होतो. त्याचप्रमाणे बुरशी बीजुके कमकुवत होऊन मरतात अथवा त्यांची उगवण क्षमता कमी होते आणि प्रजनन शक्ती समाप्त होते. ट्रायकोडर्मा ही बुरशी रोगकारक बुरशींच्या धाग्यांवर वाढते आणि या बुरशीच्या धाग्यांना छिद्र पाडून आतील भागात प्रवेश करते. रोगकारक बुरशी आणि ट्रायकोडर्मा बुरशी जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा रोगकारक बुरशींच्या धाग्याभोवती ट्रायकोडर्मा बुरशीचे धागे गुंडाळले जातात आणि रोगकारक बुरशींच्या धाग्यात प्रवेश करतात आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी रोगकारक बुरशीमधील अन्नसाठा वापरते. अन्नसाठा नष्ट झाल्यामुळे रोगकारक बुरशी नष्ट होते, तसेच रोगकारक बुरशीच्या पुनरुत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्यांची वाढ खुंटते.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता ट्रायकोडर्मा बुरशीचं कार्य आणि वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचाविकार.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अतिउपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल

0: सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये विटॅमिन B12 किंवा आयन आणि विटॅमिन D3 याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयन, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचंय. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग, कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून एक वेळा आवळा, शिकेकाई, रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा, पानांचा, अळशीच्या बियांचा, कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच विटॅमिन B12, आयन सप्लिमेंट आणि D3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती। त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी। कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत। गेले 10 वर्ष झालं निर्मल वारी हा प्रयोग सुरू केलेला आहे,
0: बरोबर,
1: आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीनं झटतात की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटतात। परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये। आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मल वारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन। कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून, तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला तर मी स्वतः तो अनुभवला, तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता आणि त्यामुळे पुढं गेलेली वारी आणि पाठीमागं राहिलेला तो स्वच्छ परिसर

0: पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्रीमध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा, कारण वटवृक्ष आहे तो,
1: बरोबर,
0: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जाते, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या, असे बरेच जण करतात. आणि त्या रोपाचं वृक्षात रुपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं, हे पण सकारात्मक चित्र आहे.
2: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुद्धा मोहिमा केल्या जातात, तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
0: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतून का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट, ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषद, ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सीमा रानडे यांच्या गायनात राग शुद्ध सारंग आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मंगेश करमरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती कुमार करमरकर यांची. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या दरम्यान वाद्यसंगीत.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. SIR मधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे. याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्यमंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळाकडे तातडीने सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबत नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगासाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल. त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील, असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात

0: म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल, असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत, वोकल फॉर लोकल हा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशावेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार यादा हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल, असं ते म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या कथित अनियमिततेविरोधात येत्या 2 तारखेपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पातळीवर लोकशाही वाचवा आंदोलन सुरू केलं जाईल, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तसंच 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघेल, असा इशाराही खरगे यांनी दिला. यासंदर्भात विरोधी पक्षांचे सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकांमधून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुजरात पोलिसांचं दहशतवादी विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेल्या 17 दिवस ही कारवाई सुरू होती, असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायांबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज सुवर्णपदकांची लयलूट केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीने मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल

0: आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक तिरंदाजी प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घंगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. भारताने आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्य पदकांसह एकूण 58 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 7वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कांदा खरेदीत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली आहे. या समितीत प्रांत अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेले सदस्य तसंच सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे. किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून सध्या 2026-27 हंगामासाठी कांदा खरेदी सुरू आहे. त्यात अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे ही समिती नेमल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. अँटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामीनाला आव्हान देण्यात आलं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतल्या अँटिलिया या निवासस्थानानजीक स्फोटकांनी भरलेली मोटार गाडी ठेवण्यात आली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. SIRमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी मानकांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. अँटेलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. मुंबई आणि आसपासच्या परिसरात हवामान अंशतः ढगाळ राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर येथील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझा आवार, माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, केंद्र सरकारतर्फे अनेक योजना या राबवल्या जात असतात. या योजनांचा उद्देश हाच असतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट व्हावं, त्यांना चांगल्या प्रमाणात आर्थिक लाभ व्हावा, आणि या सगळ्या उद्देशानेच या योजना राबवल्या जात असतात. आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी जाणून घेणार आहोत. नेमकी ही योजना काय आहे, काय याचे उद्देश आहेत, तसंच लाभार्थी होण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र द्यावी लागतात आणि तुम्हाला कसा याचा लाभ घेता येऊ शकतो, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय कल्याण येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैशाली भापसे मॅडमना. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, आता ही जी योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, नेमकी काय आहे ही योजना, काय सांगाल?
1: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये आपण जे पॅकेज फूड असतात ते प्रक्रिया करून आपण त्याची विक्री करू शकतो.
0: म्हणजे जो शेतमाल पिकतो तर त्याच्यावर जो वाया जाणारा असतो तर त्याच्यावर आपण प्रक्रिया करून
1: आपण
0: त्याचं मूल्यवर्धन करू शकतो.
1: मूल्यवर्धन वाढीसाठी आपण त्याची प्रक्रिया करून त्यामध्ये विक्री करू शकतो.
0: अच्छा अच्छा. आता या योजनेचा जो उद्देश आहे तर तो काय आहे, काय सांगाल?
1: या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित जे अन्न प्रक्रिया उद्योग असतात त्यांना औपचारिक क्षेत्रात आणणे, नंतर रोजगार निर्माण करणे आणि मूल्यवर्धन वाढवणे, म्हणजे त्या शेतमालाचं मूल्यवर्धन वाढवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
0: पण आता औपचारिक क्षेत्रात आणणे म्हणजे काय?
1: औपचारिक क्षेत्रात आणणे म्हणजे त्याला आपण फूड लायसन, उद्यम आधार, म्हणजे शेतकरी कसं असंच विक्री करण्याला अर्थ नाही, आपण ते पॅकेजिंग, ब्रँडिंग, लेबलिंग व्यवस्थित प्रकारे व्हायला पाहिजे. मुख्य उद्देश तोच आहे, त्यांना प्रकाश झोतात
0: आणायला पाहिजे. अच्छा, म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे तो अधिकृत असायला हवा.
1: व्यवसाय अधिकृत असायला हवा
0: म्हणजे तरच त्यांना त्यातनं लाभ होईल,
1: तरच त्यांना लाभ होईल आणि त्या मालाची त्यांना जास्त किंमत मिळेल.
0: आणि याच्यामध्ये असंघटित अन्न प्रक्रिया ना, म्हणजे जे असे विखुरलेले आहेत,
1: विखुरलेल्या स्वरूपात आहेत त्यांना आपण एकत्र आणणं, जे ऑलरेडी बिझनेस करतात पण ज्यांना योजनेची माहिती नसते त्यांना पण आपण एकत्रित आणून करू शकतो.
0: अच्छा अच्छा, हा मुख्य उद्देश आहे या योजनेचा.
1: आता
0: या योजनेचा जो लाभ, म्हणजे कोण घेऊ शकतं नेमका हा लाभ?
1: या योजनेचा लाभ ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, हे सर्वजण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये महिला बचत गट असतील, नंतर शेतकरी उत्पादक कंपन्या असतात ज्या आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या आहेत, त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सहकारी संस्था असतात, भागीदारी संस्था असतात, हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
0: अच्छा अच्छा. पण मग आता तुम्ही म्हणालात की बचत गटांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे?
1: बचत गटांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे आणि सबसिडी सर्वांना सेमच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही क्रायटेरिया नाहीये. सबसिडी 35% आहे, स्त्री असो, पुरुष असो आणि किंवा मग वर्गवारी, म्हणजे आपली कॅटेगरी प्रमाणे पण सेमच आहे.
0: अच्छा. आता मॅडम, या योजनेमध्ये साधारण किती अनुदान मिळतं?
1: या योजनेमध्ये प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान मिळते. जास्तीत जास्त आपण 10 लाखापर्यंत ह्यामध्ये अनुदान देऊ शकतो.
0: अच्छा. पण म्हणजे याच्यामध्ये वर्गवारी नाहीये?
1: नाही, वर्गवारी काहीच नाहीये.
0: सगळ्यांना सरसकट,
1: सगळ्यांना सरसकट प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान.
0: आणि मग ह्याच्यामध्ये लाभार्थ्याला किती हिस्सा उभारावा लागतो?
1: यामध्ये लाभार्थ्याला कमीत कमी 10% हिस्सा तो उभारू शकतो, किंवा मग जास्तीत जास्त त्याच्याकडे जर भांडवल असेल तर आपण 40% पण त्याचा म्हणजे सहभाग घेऊ शकतो. यामध्ये मग त्यांचं जे बँकेचं कर्ज आहे ती रक्कम कमी होईल आणि त्याची व्याजाची रक्कम पण कमी होईल. त्याच्यामुळे आपण 10% पासून 40% पर्यंत त्याचा सहभाग असणं आवश्यक आहे.
0: आणि मग यामध्ये साधारण कुठल्या उद्योगांना याचा लाभ मिळतो?
1: यामध्ये बघा, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले उद्योग असतात, पापड उद्योग असतात, नंतर तेलघाणी असतात, बेकरी उद्योग असतात, दुग्धजन्य पदार्थ असतात. नंतर आपण शेतामध्ये आवळा पिकवतो पण आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग कशी करायची हे माहीत नसतं, तर आवळा प्रक्रिया उद्योग पण ह्यामध्ये समाविष्ट आहे.
0: अच्छा.
1: आणि दुग्धजन्य पदार्थ ज्यामध्ये खवा तयार करणे, पनीर तयार करणे, वेगवेगळे आईस्क्रीम तयार करणे, पेढे तयार करणे, ह्या सर्व पदार्थांचा यामध्ये समावेश.
0: आणि फळ भाजीपाला पण असेल?
1: हा, फळ भाजीपाला प्रक्रिया पण आपण करू शकतो, म्हणजे जे वाया जाणारी, जसं की टोमॅटो आपल्याला सीझन मध्ये त्याला भाव जास्त भेटत नाही, तर टोमॅटोवर प्रोसेसिंग म्हणजे

0: आपण केचप तयार करणे, त्याचा जाम तयार करणे, ह्यावर पण आपण प्रक्रिया करून ह्या म्हणजे फळांचा पण त्यामध्ये समावेश होतो.
1: बरोबर, कारण काही भाजीपाला जास्त काळ टिकत नाही, त्याच्यावर प्रक्रिया करून टिकवून क्षमता आपण वाढवू शकतो नाही का त्याची. आणि बेकरी उद्योगाचं सुद्धा,
0: बेकरी उद्योगाचं पण म्हणजे ब्रेड नंतर टोस्ट वगैरे, खारी टोस्ट, बेकरीमध्ये येणारे सगळे पदार्थ जे आपण पॅकिंग करून त्याची विक्री करू शकतो, ह्या सर्व पदार्थांचा बेकरी उद्योगामध्ये समावेश होतो. फक्त त्यामध्ये केक नाही येणार, कारण केकवर कसं म्हणजे आपण जास्त हे नाही करत आणि तो डेलिकेट असतो.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे केकचा म्हणजे मागे समावेश होता पण आता त्याचं काढून टाकतो. केक येणार नाही बेकरीमध्ये.
1: आणि मधाचं पण,
0: हा मधाचं पण घेऊ शकतो आपण.
1: अच्छा, पण मग त्याच्यावर काय म्हणजे कसं,
0: आता बघा काही काही ठिकाणी मध असतो पण त्याच्यावर आपण असंच विक्री करतात तो, तर ते आपण बॉटलमध्ये पॅकेजिंग, ब्रँडिंग, लेबलिंग करून पण आपण त्याची विक्री करू शकतो. आणि तेलघाण्याचं जर सांगायला गेलं मॅडम, तर आम्ही आता ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर म्हणजे तेलघाण्याचे प्रकल्प केलेले. एक डोंबिवलीमधीलच धीरज माथूर म्हणून आहेत, ते तेल एक्सपोर्ट करतात, म्हणजे त्याचा जवळपास 5 ते 6 करोड मध्ये त्यांचा टर्नओव्हर आहे.
1: अच्छा,
0: आणि डोंबिवलीमध्ये त्यांचं छान युनिट आहे.
1: अच्छा, म्हणजे लाकडी घाण्याचं का?
0: हो, लाकडी घाण्याचं. सर्वजण कसे आता आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झालेले, म्हणजे कोरोना पासून हे प्रमाण आपलं जास्त वाढलेले की आपण खूप हेल्थ कॉन्शियस झालेले. म्हणजे जेव्हापासून मी ह्या योजनेचा एक भाग झालेले तेव्हापासून मी माझ्या घरी पण तेलघाण्याचंच तेल वापरायला सुरुवात केलेली.
1: म्हणजे इतक्या सगळ्या उद्योगांना याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे नाही का या योजनेमध्ये. आता या योजनेमध्ये मग प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं का?
0: हो हो, या योजनेमध्ये प्रशिक्षण पण दिलं जातं. ह्या योजनेमध्ये म्हणजे आमच्या योजनेमध्ये सहभागी होतात तर त्यांनाच आम्ही प्रशिक्षण देतो. 3 दिवसांचं आमचं जिल्ह्याला प्रशिक्षण संस्थेची नेमणूक केलेली, ज्या योजनेमध्ये त्यांनी म्हणजे भाग घेतलेला आहे, त्यांचे प्रपोजल्स बँक लेवलला जरी असतील, जरी पण त्यांचं कर्ज मंजूर झालेलं नसेल, तरी पण आम्ही त्यांना ह्याच्यामध्ये प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये त्यांचं पॅकेजिंग, ब्रँडिंग, लेबलिंग कसं करावं, मार्केटमध्ये म्हणजे कसं बोलायचं, त्यांचा व्यवसाय कसा आणखी वाढायला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रशिक्षण. नंतर आणखी असतात आमचे वेगवेगळे प्रकारचे कृषी महोत्सव असतात, त्यामध्ये पण आम्ही त्यांना फ्रीमध्ये स्टॉल देतो, म्हणजे त्यांच्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हायला पाहिजे, त्याला आणखी बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही जेव्हा पण महोत्सव वगैरे घेतो तेव्हा म्हणजे प्रामुख्याने त्या योजनेमध्ये सहभागी घेतलेल्या लाभार्थ्यांचा आम्ही समावेश करतो.
1: अच्छा, हे प्रशिक्षण मोफत असतं की?
0: हो, प्रशिक्षण मोफत आहे.
1: अच्छा,
0: हो, योजनेमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना हे प्रशिक्षण मोफतच देतो आपण.
1: आणि मग याच्यामध्ये ब्रँडिंग आणि जे मार्केटिंग केलं जातं मग त्यासाठी सुद्धा मदत मिळते का?
0: हो हो, त्यासाठी पण मदत मिळते.
1: हा, पण मग कसं म्हणजे काय करतात त्यासाठी?
0: त्यामध्ये ते प्रशिक्षणाचाच एक भाग आहे.
1: बर,
0: तर त्यामध्ये त्यांनी म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह पॅकिंग कशी करायला पाहिजे त्याचं प्रशिक्षण आम्ही देतो त्यामध्ये.
1: आता मॅडम, या सगळ्या गोष्टींमध्ये बँकेची जी भूमिका असते तर ही महत्वाची असते.
0: हो, बँकेची भूमिका जास्त महत्वाची असते. यामध्ये प्रामुख्याने आम्ही काय करतो, ज्या लाभार्थीचं ज्या बँकेत म्हणजे अकाउंट आपल्याला नॅशनलाइज बँक मध्येच असायला, ज्या कोऑपरेटिव्ह बँक वगैरे, तर त्या बँक करतात पण त्यांना 2 गव्हर्नमेंटचे गॅरंटर आवश्यक असतात. ते आपण सर्वजण तो क्रायटेरिया फुलफिल करू शकत नाही, त्यामुळे आम्ही प्रेफर नॅशनलाइज बँकच करतो. म्हणजे ज्यांचा सिबिल 700 वरती आहे, ज्यांनी आतापर्यंत कोणते हफ्ते वगैरे चुकवले नसतील, हा पण प्रामुख्याने क्रायटेरिया बँक पाहते. नंतर बँकेचे काय निकष असतात, त्या निकषामध्ये बसत असेल तर बँक पुढची प्रोसेस लगेच करते.
1: म्हणजे ज्यांचा व्यवहार पूर्ण आहे
0: संधी मिळते
1: असं म्हणायला हरकत नाही का. आता मॅडम, याच्यामध्ये प्रकल्प अहवाल हा सुद्धा आवश्यक असतो नाही का?
0: हो, प्रकल्प अहवाल आवश्यक असतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संसाधन व्यक्तींची निवड केलेली, काही काही तालुक्यांना त्या व्यक्ती अलॉट पण केलेले, ते त्यांचे मोफत प्रकल्प अहवाल बनवून देतात. यामध्ये त्यांचं कागदपत्रांचं सांगते मी, कागदपत्र ज्यांचे जे असतात, म्हणजे मेन त्यांचं कोटेशन असतो, जो त्यांचा वेंडर फायनल असतो तेच वेंडरचं कोटेशन आपण द्यायचंय. त्यामध्ये त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचं बँक स्टेटमेंट, त्यांचं रेशन कार्ड, जर त्यांची जागा स्वतःची असेल तर त्यांचं लाईट बिल लागेल. जर ते भाडे तत्वावर घेऊन करत असेल तर कमीत कमी 3 वर्षाचं त्यांचं रेंट अग्रीमेंट लागतात. जिल्हा संसाधन व्यक्ती हे सर्व पेपर्स घेऊन त्यांचा प्रकल्प अहवाल बनवून देतात. नंतर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाल्यानंतर ते बँक मध्ये सबमिट

0: करतात आणि नंतर मग आमच्या जिल्हा लेवलला आल्यानंतर जिल्ह्याची मान्यता मिळाल्यानंतर बँक पुढची प्रोसेस चालू करते आणि सबसिडी पर्यंत तो अहवाल जातो.
1: आता मॅडम, या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे तर याचे नेमके फायदे काय सांगाल तुम्ही?
0: फायदे म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिला अशा असतात की ज्यांना रोजगार त्या शोधत असतात आणि आपण आता मी ठाणे जिल्ह्यात काम करते, आपण मुंबईच्या खूप जवळ राहतो की खूप अन्न पदार्थांची गरज आहे मुंबईमध्ये, पण तेवढे अन्न पदार्थ म्हणजे भेटत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना खरोखर रोजगाराची खूप चांगली संधी आहे. आणि आमच्या ग्रामीण भागातील काही महिला योजनेमध्ये सहभागी पण झालेले आहे, ज्यांनी पापड उद्योग मसाला उद्योग खूप चांगल्या प्रकारे करून त्यांची चांगल्या प्रकारे विक्री करत आहेत. आता ठाण्यातीलच एक उदाहरण आहे, ज्या महिलेने तिचा चकली व्यवसाय चालू केलेला आहे, आता त्यांची चकली अमेरिकेमध्ये वगैरे बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होते.
1: अच्छा.
0: आणि म्हणजे त्या एवढ्या समाधानी आहेत की मी ह्या योजनेचा एक भाग झाले आणि माझ्या मालाला खूप चांगलं बाजारभाव मिळाला, म्हणजे एक्सपोर्ट पर्यंत काही काही पोहोचलेले आहे.
1: अशा अनेक यशोगाथा असतील.
0: हो, अशा अनेक यशोगाथा आहे. आम्ही आता काम करते, आमचा ठाणे जिल्ह्याचा कृषी विभाग, ठाणे जिल्हा, नंतर मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई सब अर्बन ह्या सर्व जिल्ह्यामध्ये काम करतो. जवळपास आम्ही 300 पेक्षा जास्त व्यवसाय चालू करून दिलेले, म्हणजे काही काही लोकांचे व्यवसाय खरोखर खूप चांगले म्हणजे चालू आहेत आणि ते ह्या योजनेबद्दल खूप समाधानी आहेत की म्हणजे कृषी विभागाच्या सहकार्यामुळे आमचे व्यवसाय चांगले चालू आहेत
1: आणि त्यांना एक आर्थिक उत्पन्नाचा एक चांगला स्रोत
0: मिळाला. म्हणजे सर्वच जणांची परिस्थिती सारखी नसते, काही काही लोकांकडे म्हणजे 10% रक्कम, मी असं पण पाहिलेलं आहे, काही लोकांकडे 10% रक्कम भरायची असते, ती पण रक्कम नसते. आता मुंबईचं चेंबूरमध्येच एक अशी व्यक्ती आहे ज्यांना व्यवसाय चालू करून दिलेला आहे, त्यांच्याकडे 10% रक्कम भरायला पण म्हणजे पैसे नव्हते, पण त्यांचा पीठ तयार करण्याचा व्यवसाय इतका व्यवस्थित चालू आहे आणि म्हणजे ह्या आपल्या योजनेबद्दल खूप समाधानी आहेत की म्हणजे आम्हाला कृषी विभागाच्या सहकार्यामुळे, जिल्हा संसाधन व्यक्ती असतील त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचले. म्हणजे मला ह्यातून असं सांगायचंय की आमची जी योजना आहे ती फक्त म्हणजे खूप मोठे उद्योजक आहे त्यांच्यापर्यंत न पोहोचता आम्ही अक्षरशः मुंबईमध्ये उद्योजक आहेत त्यांना आम्ही रोजगार मिळवून दिलेला आहे आणि त्यांनी त्यांचे व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू केलेले.
1: नक्कीच. आता मॅडम, अर्ज जो करायचा असतो ह्या योजनेसाठी जर सहभागी व्हायचं तर अर्ज कुठे करायला हवा?
0: अर्ज जिल्ह्याचा जो कृषी विभाग आहे त्यामध्ये आमचे 5 तालुके येतात.
1: बरं.
0: तर 5 तालुक्यामध्ये तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तर आमच्या कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा संसाधन व्यक्ती नेमून दिलेले आहेत, तर त्यांच्या मार्फत पण तुम्ही अर्ज करू शकता.
1: पण मग ही सगळी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे का?
0: हो, ही सर्व प्रक्रिया ऑनलाईनच.
1: अच्छा. आता या योजनेमध्ये आत्मा किंवा कृषी विभागाची जी भूमिका आहे तर ती काय असते नेमकी?
0: कृषी विभाग किंवा आत्माची जी भूमिका आहे, तालुका स्तरावर म्हणजे त्यांचे जनजागृती कार्यक्रम घ्यायचे असतात. आम्ही प्रत्येक आमचे जे प्रशिक्षण किंवा आमचे शेतकऱ्यांशी रिलेटेड काही कार्यक्रम असतात किंवा शहरामध्ये जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे मेळावे होतात किंवा रोजगार मेळावे होते, त्यामध्ये आम्ही जाऊन योजनेची माहिती देतो, नंतर योजनेबद्दल जनजागृती करणे हा आमचा मेन उद्देश आहे. म्हणजे हे जे आम्ही प्रशिक्षण किंवा रोजगार मेळावे किंवा महिला मंडळांचे जे कार्यक्रम असतो यामधून जे इच्छुक लाभार्थी असतात ते आमच्याकडे संपर्क करतात आणि संपर्क झाल्यानंतर आम्ही जिल्हा संसाधन व्यक्ती मार्फत त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकमध्ये सबमिट करतो.
1: अच्छा. आता मॅडम, ही जी योजना आहे एक महत्वाकांक्षी योजना आपण म्हणू शकतो, ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, तर शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होतो काय सांगाल तुम्ही?
0: शेतमालाची प्रक्रिया करून आपल्याला अधिक किंमत मिळते. म्हणजे मग अशी मी सांगितलं, जसं टोमॅटोचं सीझन असतं तर टोमॅटोला भाव भेटत नाही, तर टोमॅटोवर प्रक्रिया करून जर आपण त्याची विक्री केली तर निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. नंतर कोकणाचं जर बघायला गेलं तर कोकणामध्ये भात पिकतो पण भाताला तेवढा भाव भेटत नाही. तर माझं असं म्हणजे म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी भातावर प्रक्रिया करून पोह्यांचा व्यवसाय द्यायचा. पोहे तयार करू शकतात ते, त्यापासून मुरमुरे तयार करू शकतात. असे म्हणजे जर त्यांनी केलं तर शेतकऱ्यांना निश्चितच चांगला फायदा होईल. नंतर तेल घाण्याची मी मग अशी उदाहरणं दिले, तर तेलबियांना एवढा रेट नसतो जेवढा आपण प्रक्रिया केल्यानंतर तेलाला आपल्याला रेट मिळू शकतो, म्हणजे भाव मिळू शकतो. यामध्ये निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा
1: आहे. आता मॅडम, जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन किंवा एक सल्ला द्यायचा म्हटलात तर काय सांगाल?
0: शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते की ज्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केलेल्या आहेत, ज्यांनी शेतकरी गट तयार केलेले आहेत, तर त्यांनी निश्चितच म्हणजे फक्त बाजार भावामध्ये विक्री न करता त्यावर प्रक्रिया करून त्या मालाची विक्री करावे.
1: बरोबर,
0: असं मी शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकते.
1: नक्कीच नक्कीच. तर एकंदरीत मॅडम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही जी आहे तर शेतकऱ्यांसाठी एक वरदान म्हणू शकतो आपण. अनेक व्यवसाय यातनं उभे राहू शकतात. जे बेरोजगार युवक आहेत तर त्यांना सुद्धा रोजगाराची संधी या योजनेमधून मिळू शकते. आणि तुम्ही जे सांगितलं की महिला आहेत त्या सुद्धा आता बघतो आपण ग्रामीण भागामध्ये खूप कार्य त्यांचं चांगलं चालतं, तर या माध्यमातून त्या नक्कीच पुढे येऊ शकतात.
0: निश्चितच. मी ते सांगितलं, आपण ठाणे जिल्ह्याच्या जवळ राहतो, आपण मुंबईमध्ये जेवढा माल लागतो तेवढे गरज आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे निश्चितच म्हणजे रोजगाराच्या खूप संधी निर्माण होतील. मला असं म्हणायचं प्रत्येकाने एक उद्योजक म्हणून स्वतःकडेच बघायला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो.
1: नक्कीच नक्कीच. तर मॅडम, आज इथे आपण आलात आणि या योजनेविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी वैशाली भापसे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

वराकांत यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. सुधीर फडके यांच्या स्वरात, संगीतकार होते यशवंत देव. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत अमृत कलश.

0: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोतेहो, शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून समाज घडवण्याची प्रक्रिया आहे. अशाच शिक्षण सेवेला आयुष्य वाहिलेल्या बीएड आणि डीएड महाविद्यालयांच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि SNDT विद्यापीठाच्या सिनेटवर कार्य करून शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे असे पाहुणे आज आपल्याला लाभले आहेत. त्यांचं नाव आहे श्री चंद्रशेखर गोबी सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
1: थँक्यू.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आपल्या बालपणाविषयी थोडंसं सांगा आणि या शिक्षणाच्या प्रवासाविषयी आपण काय सांगाल.
1: हो, माझा बालपणाविषयी सांगायचं झालं तर मी तिकोंडीसारख्या एक खेडेगावात, ज्या खेडेगावाचं लोकसंख्या 1000-1500 आहे, सांगली जिल्ह्यातून 150 किलोमीटर अंतरावरचं एक खेडेगाव, त्या खेडेगावात माझा 1954 साली जन्म झाले. मी एक

0: अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून माझा मातृभाषा कन्नड आहे आणि त्या अशा खेडेगावात माझं शिक्षण झालं. त्यावेळी एकच शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी अशा माझं खेडेगावात पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण झाले. माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक त्यावेळी त्या आत्ताच्या काळचे. पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी जत येथे माझ्या मावशीकडे सहावी आणि सातवी कन्नड हाय शाळा जत येथे मी शिक्षण घेतलो. आठवी ते अकरावी मी कन्नड माध्यमिक शाले कन्नड जत येथे मी प्रवेश घेतलो आणि तिथं मी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्या काळात प्री डिग्री होते परत, म्हणजे आत्ताची जे अकरावी पीयूसी वगैरे म्हणतात त्यावेळी प्री डिग्री फर्स्ट आणि सेकंड असं होते. मी प्री डिग्री कोर्स पूर्ण केलो. माझा सीए करण्याचं खूप इच्छा होतं परंतु आर्थिक परिस्थितीमुळे मी सीएचं आर्टिकलशिप संपल्यानंतर मी थांबलो आणि मी जत येथे माझा अकाउंटिंगचा व्यवसाय सुरू केलो आणि त्याबरोबर मी इन्कम टॅक्स सेल टॅक्स सल्लागार म्हणून काम करत जतमध्ये माझा 1980 जतमध्ये एक स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.
1: बर सर, शिक्षण क्षेत्रातच कार्य करण्याचा निर्णय आपण का घेतलात आणि तसंच जत सारख्या ग्रामीण भागात शिक्षक शिक्षण संस्था उभारण्याची प्रेरणा आपल्याला कशी आणि कुठे मिळाली?
0: मी जे शिक्षण सांगलीत घेतलो म्हणजे मला जे शिक्षण घेत असताना काय अडचण आले म्हणजे तिकोंडी, तिकोंडीपासून जत प्रवास, जतपासून सांगली प्रवास, म्हणजे विद्यार्थ्यांना एवढं लांब येणे शक्यच नव्हतं. मी काही माझा आर्थिक परिस्थिती नसताना देखील मी काम करून पुढे आलो आणि किंवा माझ्या मावशीकडे शिकलो म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो, परंतु ही लोकांना शिक्षण मिळणार नाही आणि आपल्या खेडेगावातील विद्यार्थ्यांना एवढं बाहेर जाऊ शकत नाही आहेत. आम्ही चालत पायी चालत चालत त्यावेळी जतला येत होतो तिकोंडीवरून. त्यावेळी तिकोंडीवरून जतला यायला फक्त एकच बस होतं संघपासून. तिथून 10 किलोमीटर आम्ही चालत जायचं आणि पुढं बस पकडायचं. अशा परिस्थितीचे विद्यार्थ्यांना हाल होत होता. म्हणून माझा जन्मगावी तिकोंडी येते मी काहीतरी ऋण फेडावं म्हणून एक SMSK ग्रामीण विकास प्रतिष्ठान म्हणून मी एक शिक्षण संस्था सुरू केलो आणि त्या शिक्षण संस्थातून आम्ही आज तिथं इंग्लिश मिडियमचं स्कूल पण सुरू केले आणि तिथे आम्ही आज 400 ते 500 विद्यार्थी आमच्या गावात जे खेडेगाव आहे त्या खेडेगावात शिक्षण घेतात आणि आमच्या संस्थेचे 6 बस असून आता उलट प्रवाह झाले. पूर्वी आम्ही खेडेगावातून शेरगावात येतो, आता तिकोंडीला, तिकोंडीचा आसपासच्या 10 गावातील लोक तिकोंडीला येतात. ही मला अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून तिकोंडीला एक शिक्षण प्रवाह सुरू झाले. एका खेडेगावात 2000 वस्ती असलेले खेडेगावात मी शिक्षण संस्था स्थापन केलो आणि तिथं नंतर आम्ही डीएडचं पण आम्ही संस्था सुरू केले. डीएडचं कॉलेज सुरू केलं आणि त्यावेळी डीएडला प्रवेश शासनाकडून होत असल्यामुळे महाराष्ट्रभरातले विद्यार्थी तिकोंडीला शिकायला येत होतं. ही एक मला अभिमानाचं गोष्ट आहे. तिकोंडीसारख्या खेडेगावात एक डीएड कॉलेज आणि डीएड कॉलेजला विद्यार्थिनी बाहेरचं शिकायला येत होतं. मी स्वतःहून तिकोंडीतनं शिकून तिकोंडीचा जन्म घेऊन मी बाहेर शिकत होतो आणि माझ्या गावी शिकायला बाहेर गावातून लोक येत होत. ही मला खूप म्हणजे आनंद होत होता.
1: सर, SNDT विद्यापीठाच्या सिनेटवर पण आपण काम केलेलं एक सिनेट सदस्य म्हणून, सर तर तिथे आपली नियुक्ती कशी झाली आणि आपलं तिथलं कामकाजाचं स्वरूप काय होतं त्याबद्दल काय सांगाल?
0: मी 2005 नंतर प्राध्यापक लक्ष्मणराव डोळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये त्या प्रशासकीय संचालक म्हणून काम करत असताना मी माझ्या जतपासून मुंबईपर्यंत बरेचसे शिक्षण संस्था त्या शाहू शिक्षण संस्थेमधील डीएड व बीएड कॉलेजचे मी प्रमुख म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी शिक्षण SNDT विद्यापीठात मी संचालक म्हणून भरण्या सिनेट मेंबर भरण्याकरता मी अर्ज दाखल केलो संस्थेचं प्रतिनिधी म्हणून. सुदैवाने मला संचालक सिनेट मेंबर म्हणून माझा निवड झाले, परंतु काही कारणामुळे त्यांचे अकाउंट्स वगैरे 10 वर्ष पेंडिंग होते. मी अकाउंटचं असल्यामुळे आणि शाहू शिक्षण संस्थेतला जे अनुभव ही घेऊन मी एक विद्यापीठापर्यंत सिनेट मेंबरपर्यंत मी पोहोचलो आणि 5 वर्ष मी खूप चांगलं काम केलो. म्हणजे विद्यापीठातलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि BCUD मेंबर पण मी झालो. म्हणजे बोर्ड ऑफ कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे त्याचा एक विभाग असतो, त्याचाही मी सदस्य म्हणून झालो. त्यावेळी मग नवीन सिलेबस कसा करायचं, कॉलेजेस नवीन नवीन कॉलेजेस कुठं द्यायचं, महिला विद्यापीठ असल्यामुळे महिला शिक्षणासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर पण देशातच त्याचा कार्यक्षेत्र आहे, परंतु मी ऍक्च्युअली महाराष्ट्रात बघत होतो. मग खेडेगावात वगैरे काहीतरी कॉलेजेस काढता येतील काय, मग आपण त्या सर्वे करून द्यायचं, सर्वे करून कुठं कुठं आपल्या कॉलेजेस कमी आहेत, विद्यापीठाचं कॉलेजेस निघण्याकरता शासनाला प्रस्ताव पाठवणे आणि नवीन नवीन सिलॅबस तयार करणे, ह्यासाठी मी विद्यापीठात म्हणजे काम केलो आणि ती कामाचं दखल त्यावेळेचं व्हाईस चॅन्सलरनी घेतले आणि ही दखल घेऊन मी 5 वर्षे माझा कालकिर्द संपल्यानंतर पुढे मी फॉर्म देखील भरलो नव्हतो, परंतु माझा 5 वर्षातलं काम म्हणजे अकॅडमिक आणि कॉलेजला व्हिजिट्स करणे, कॉलेजचा सिलेबस बदलणे, नवीन नवीन कौशल्य आधारित नवीन नवीन कोर्सेस सुरू करणे, ह्या कामात मी खूप मदत केल्यामुळे मला त्यांनी परत 5 वर्ष त्यांच्या अखत्यारीतील व्हाईस चान्सलरचा जे कोटा असतो त्यातून मला परत सिनेट मेंबर म्हणून आणखीन 5 वर्ष सेवा दिली. कायद्यातून 10 वर्षापेक्षा जास्त सिनेट सदस्य राहू शकत नाही, म्हणून मी 10 वर्ष काम केलो. माझा इच्छा नसताना देखील परत 5 वर्ष मी काम केलो. विद्यापीठातलं नवीन नवीन संशोधन, नवीन नवीन बांधकामातलं नवीन नवीन फर्निचर्स अद्ययावत करणे, शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, VGCचं फंड्स मिळवणे, ह्यावेळी मी प्रखरानं मी काम केलो विद्यापीठात.
1: बरं सर, जसं तुम्ही जत तालुक्यासारख्या एखाद्या छोट्या खेड्यातनं बीएड आणि डीएड कॉलेजची स्थापना केली, सुरुवात केली, पण आपल्याला काय वाटतं सर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अजून कोणत्या सुधारणा होण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: शिक्षणाचा सुधारणा व्हायलाच पाहिजे, परंतु मी एक प्रयोग सुद्धा केलो तिकोंडीमध्ये.
1: बर,
0: आम्ही खेडेगावातल्या लोकांना बाहेर जाता येत नाही, मुंबई पुणे दिल्ली याला जाता येत नाही शिक्षण घ्यायला आर्थिक परिस्थितीमुळे वगैरे. आपल्या गावातच एक MBA कॉलेज असावं म्हणून मी MBA कॉलेजचं पण परमिशन मिळवलं होतं आणि MBA कॉलेज सुद्धा सुरू केलं होतं. एक जवळजवळ तिकोंडीसारखे ठिकाणी मी चांगलं अद्ययावत इमारत बांधून 1 कोटी रुपये खर्च करून आम्ही एक MBA कॉलेज सुरू केलं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, लोकांना शेर गावात जायचं ओढ आहे. शिवाजी विद्यापीठाचं पदवी तिकोडीत बसूनही मिळतोय, सांगलीतही मिळू शकतोय, सोलापूरमध्ये मिळू शकतोय किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर ठिकाणी मिळू शकतोय, परंतु आम्ही तिकोडीत सुद्धा ते शिक्षण देऊ शकतो. परंतु एक मुलांचं कल असं आहे, कुठंतरी लांब जायला पाहिजे मग मी शिकलो असं त्यांना वाटतंय. म्हणून खेडेगावात आम्ही शिक्षण संस्था काढून देखील त्या उच्च शिक्षण बाबतीत आम्ही थोडं मागं पडलोय. म्हणून आता मी हीच उच्च शिक्षणात मागं पडलो, म्हणून आम्ही आता परत मी माझा जिद्द न सोडता मी इंग्लिश मिडियमचं पहिलीपासूनचे 10वीपर्यंतचे इंग्लिश मिडियमचे मी स्कूल सुरू केले. आता मी म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतो.
1: अच्छा सर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल आपलं मत काय सर?
0: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खरंच चांगलं आहे, परंतु अजून आपल्याला एवढं लोकांना अजून त्याचा पूर्ण अभ्यास केला नाही लोकांना. कारण ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठरवतात ही अभ्यास करूनच संसदेत लोकसभेत वगैरे पास करून नॅशनल लेवलनं हे केलेले आहेत, परंतु आपल्याकडचं विद्यार्थ्यांना अजून आपण ह्या महाराष्ट्रातल्या सिलेबसमध्ये वेगवेगळे सिलेबस आहेत, स्टेट लेवलचे सिलेबस, CBSE सिलेबस, मग आता नॅशनल लेवल सिलेबस, मग एकच सिलेबस असावा म्हणून नॅशनल सिलेबसमध्ये केलेले आहेत आणि त्याच्यातनं आता पॅटर्न पण ठरवलेले आहेत. आता प्री एज्युकेशन, नर्सरी, मग नंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, त्याच्यातनं असं नवीन नवीन टप्पा केले आहेत. त्या टप्पा करून आता शिक्षण मिळतोय आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चांगलंच आहे, परंतु 1-2 वर्षात ते रुजेल. आता अजून पाईपलाईनमध्ये असल्यासारखं आहे, म्हणून काही लोकांना जुनं नवीन वळणामध्ये येत असताना थोडं अवघड वाटतंय, परंतु एखादा त्या पायरीवर गेल्यानंतर ती नॅशनल पॉलिसी सगळ्यांना योग्य वाटेल. आणि एज्युकेशन पॉलिसी अभ्यास करूनच नॅशनल पॉलिसी सुरू केली आहेत,
1: म्हणजे सर
0: त्याचा परिणाम दिसायला अजून 1-2-4 वर्ष लागतील.
1: बरं सर, म्हणजे तुमच्या मताने शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच फायदेशीर आहे?
0: हो, चांगलंच आहे.
1: बरं सर, आपल्या कारकिर्दीत आता इतके हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलेला आहे, त्याच्यानंतर इतके शिक्षक पण तुमच्या संपर्कात असतील, तर आपल्या कारकिर्दीतील एखादा असा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का आपल्याला जो आपल्या अगदी मनाच्या जवळचा आहे?
0: मी आमच्या शाळेतील एक विद्यार्थी वकील झाला होता, तो मला माहीत सुद्धा नव्हता. मी सहज मी दुसऱ्या कामासाठी मी सांगलीत एखादा कोर्टात मी आलो होतो, तो सुटाबुटातला व्यक्ती, काळा कोट घातलेली, मला पाया पडला तो. तो विद्यार्थी तो सांगितला, साहेब मी तुमच्या बोर्डिंगमध्ये शिकत होतो आणि मी आज तुम्ही बोर्डिंगमध्ये शिकलो म्हणून मी आज वकील झालो. तुम्ही बरेच दिवसांनी मला भेटला आणि माझा तुम्ही देवच आहे म्हणून तो मला सांगितला. ती मला खरं वाटलं, म्हणजे आम्ही बरेचसे विद्यार्थ्यांना शिकवतो आणि बरेचसे मुलांना मी मदत केलेल्या आहेत, मला एक दोन तीन प्रसंग असं भेटले आणि नुकतेच एक आमच्या तिकोंडीमध्ये 12वी झालेला एक विद्यार्थी आज जो परदेशात नोकरी करतोय तो एक 8 दिवसापूर्वीच मला भेटला आणि आमच्या शाळेत येऊन लोकांना आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला. मला खूप आनंद वाटला. माझ्या शाळेत तिकोंडीसारखं खेडेगावातलं 12वी होऊन तो पुढं एका विद्यापीठापर्यंत पोचला तो आणि संशोधन केला, PhD झाला, डॉक्टरेटचं पदवी मिळवला. असे एक 10-12 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे खेडे आम्हाला जे जमलं नाही ती मुलांना

0: आज करून दाखवले आहेत आमच्या शाळेत शिकून.
1: बरोबर आहे. म्हणजे सर, तुमच्या एका थोड्या योगदानामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बहरलं, त्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं, मला वाटतं हे सगळ्यात मोठं समाधान
0: हो,
1: आहे.
0: समाधान.
1: बरोबर सर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण गेले इतक्या वर्षापासून आहात, तसंच आपलं समाजकार्यही भरपूर आहे, तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: मी 40 वर्षापासून जत तालुक्यातलं एक श्री दानम्मा देवी एक देवस्थान आहे, त्या देवस्थानचं मी 40 वर्ष विश्वस्त म्हणून काम करत असताना एक छोटस मंदिर होता, श्रद्धेने लोक येत होते. आजचं घडलं तर प्रति पंढरपुरासारखं वर्षाला 7 ते 8 लाख लोक पायी चालत येतात. त्या एक देवी मंदिराचं मी विश्वस्त म्हणून काम करतो. त्या मंदिराचं विश्वास म्हणून काम करत असताना आम्ही भक्तांना इतकं सोयी उपलब्ध केले, दर्शनाचं तरी सोय केले, परंतु भक्तांचा सुख सोय व्हावं म्हणून त्यांना भक्त निवास बांधले आणि अन्नक्षेत्रालय सुरू केले. आणि अन्नक्षेत्रालय, भक्त निवास, त्यानिमित्तानं आम्ही एक तिथं हॉस्पिटल पण सुरू केलं. गुड्डापूर येथे लोकांचं भाविकांचं हे जे वाढल्यामुळे आम्ही तिथं ही सोय केली. ह्याच्याबरोबरच्या देवस्थानच्या ह्या आध्यात्मिक ह्याच्यातून जे 4 पैसे मिळतात ह्याचा सुद्धा सोय हो म्हणून तिथेही मी परत एक शिक्षण संकुल सुरू केले. आणि तिथेही आम्ही 1 ते 5 वी पर्यंत इंग्लिश मिडियमचं स्कूल सुरू केले. म्हणजे एक देवीचं ठिकाण म्हणून लोक येतात, 4 पैसे त्यांनी दान म्हणून देतात, त्या दानाचा उपयोग शेवटी कुठेतरी शिक्षणाला व्हावा म्हणून मी शिक्षणातलं जे प्रेम असल्यामुळे त्या परत आम्ही ते दान रूपाने आलेले पैसे सुद्धा आम्ही शिक्षणासाठी वापरतो.
1: सर, आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली शाखेचे सदस्य पण होतात, तर तिथे पण आपण काम केलेलं आहे, तर त्याचा अनुभव कसा होता?
0: अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक संघटना आहे देश पातळीवरील. आम्ही ग्राहक चळवळ म्हणून ग्राहकांना जे लुबाडणूक होते ही कुठेतरी याचा अवेअरनेस यायला पाहिजे, लोकांना आम्ही शिकवायला पाहिजे, लोकांना त्या काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगण्याकरता आम्ही सांगली जिल्हा स्तरावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आम्ही ग्राहक पंचायत सांगली म्हणून काम करत होतो. मला बिंदू माधव जोशींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. 1990 पासून आम्ही चांगलं काम केलं, लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांना विविध विषयाबद्दल त्यांना जागरूक निर्माण करून दिलं. वस्तू खरेदी करताना काय करायला पाहिजे, वस्तूचे एक्सपायरी डेट बघायला पाहिजे, वस्तू बरोबर आहे का नाही बघायला पाहिजे, खोटे जाहिरात येतात त्याला बळी पडायचं नाही आहेत, किंवा हे करत नसताना बी शेतकऱ्यांसाठी बी बियाणे योग्य मिळतात का नाही पाणी, वीज पुरवठा बरोबर होतो का नाही पाण्याचं, ग्राहकांचा जे हक्क आहे ही हक्क आपल्याला आपल्या पदरी पडून घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्याकरता आपल्या ग्राहकांचा जे हक्क आहे ही आपण प्रत्येक तालुक्याचं ठिकाणी, खेडेगावाच्या ठिकाणी आम्ही जाऊन संघटनाच्या वतीनं आम्ही लोकांना प्रबोधन करून त्यांना अवेअरनेस निर्माण केले. आणि ह्याचाच मला ही जे काम करतो आम्ही ग्राहक चळवळ्यातलं काम, ग्राहकांना प्रबोधन करणे आणि ग्राहकांना हे समजून देणे या कामाचं म्हणून एक मला बक्षीस म्हणून नुकतेच मला आता ग्राहक संरक्षण परिषदेवर एक अशासकीय सदस्य म्हणून 8 दिवसापूर्वीच माझा निवड झालेली आहे आणि ती 3 वर्षाकरता निवड आहे. आणि या निवडीमुळे आपल्याला ग्राहकांना चांगल्या सोयी देण्याकरता विविध डिपार्टमेंटली सगळ्यांचं मीटिंग असतो आमच्याकडे, विद्युत पुरवठा, अन्न भेसळची खातेदार किंवा वजन काटे ह्या वेळ, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग ह्या सगळ्यांशी माझा संबंध येतो. ह्या संबंधातलं ग्राहकांना जे जे उपयोग मिळालं पाहिजे, एखादा सरकारी दवाखाना आहे त्याला तो वेळेत त्याला सोय मिळते का नाही, त्याला औषध मिळते का नाही, हे सगळं आपल्याला ग्राहकांच्या चळवळीतून आपण लोकांना प्रबोधन केलंय.
1: अच्छा सर, तसंच आपण अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये पण संचालक म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे, तर तिथला अनुभव कसा होता सर?
0: माझा जन्मगावीच, आता जे मी सांगितलं मी तिकोंडीपासूनच माझा प्रवास सुरू झाला. जसं शिक्षणासाठी लोकांना त्रास होतोय तसं आता नॅशनलाइज बँक वगैरे खूप झालेत, त्यावेळी आमच्या तिकोंडी गावात बँकच नव्हतं, सावकारीचं विळाखा होतं. लोकांना पैसे पाहिजे असेल तर सावकारकडे जायचं, 10%, 20%, 25% प्रसंगी त्यांचा व्याजाचा आकडा जर सांगितलं तर तुम्हाला पटणार नाहीत, 50% ह्या व्याजानं लोक खाजगी सावकारकडून पैसे घेत होते. ह्या खाजगी सावकारांच्याकडनं पैसे घेतल्यामुळे कुठलंही माणूस, जे गरजू माणूस आहे, आयुष्यभर केव्हाही तो पुढं आला नसता, कारण त्याला तो व्याजाचाच मेला असता आणि तो व्याजाचा त्यांचा असलेली सुद्धा घर जमीन विकाव लागत होता. आणि आता आपण पेपर वाचतोय रोज सावकारीचा विळखा किती आहे आपल्याला माहित आहे. मग मला एक लक्षात आलं, आपण एक पतसंस्था काढावा आणि ग्रामीण भागातील आपल्या गावातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांना एक सहकारी मदत करावं म्हणून आम्ही तिकोंडी येथे श्री मल्लिकार्जुन पतसंस्था म्हणून एक पतसंस्था निर्माण केलो. आज या पतसंस्थेला 25 वर्ष होत आहेत.

0: ह्या गावातील लोकांना, गरीब लोकांना आम्ही सुरुवातीला 10,000, 20,000, 25,000, 50,000, आत्ताच्या काळात आम्ही आता लाखांना कर्ज द्यावं लागलं आहे. परंतु त्याचा उद्देश एकच आहे, त्या लोकांना योग्य मोबदल्यात कमी व्याजदरात त्यांना रक्कम मिळावा आणि त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. काही लोकांनी गाई म्हशी घेतले आहेत, काही शेळी पालन केलेले आहेत, काहींनी छोटं दुकानं आणले आहेत, काही हॉटेल व्यवसाय केलेले आहेत, काही लोकांनी म्हणजे वेगवेगळे दुकानं थाटलेले आहेत. आणि आता आमचं पतसंस्था मोठं झाली असल्यामुळे आम्ही आता वाहनाला सुद्धा कर्ज देतो, चारचाकी वाहनाला सुद्धा कर्ज देतो आणि हे नियमित पण फेड पण करतात. आणि शेर गावातून खेडेगावापर्यंत पूर्वी पतसंस्था वगैरे येत होतं. आम्ही एक नवीन प्रयोग केले, 25 वर्ष झाले माझा तिकोंडीचं पतसंस्थाचे एक शाखा म्हणून आम्ही तालुक्याच्या ठिकाणी नुकतेच एक महिन्यापूर्वी फार मोठ्या प्रकरणात 25 वर्षामध्ये आम्ही जतमध्ये सुद्धा शाखा सुरू केले. आणि त्यातून आम्ही त्याच दिवशी एक होतकरूंना आम्ही एक जेसीबी मशीन आणि एक पोकलँड मशीनसाठी कर्ज दिलो. त्याला खूप आनंद झाला त्या माणसाला. आणि आम्ही ती नुसतं कर्ज देत नाही, कर्ज देऊन त्यांना कसं नियमित परतफेड करावा हे पण आम्ही त्यांना शिकवतो. त्यामुळे ती बँक पण फायद्यात राहील आणि बँकेचावर विश्वास ठेवून जे लोक ठेवीदार ठेवी ठेवतात त्यांचाही विश्वासाला आम्ही पात्र होतो. ठेवीदारांचं काळजी घेणे गरजेचं आहे. आपण फक्त एक दुवा म्हणून काम करतो, ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवणे आणि ती योग्य वाटप करणे हे आमचं कसरत आहे. या कसरतातून आम्ही 25 वर्षाचा अनुभव घेतला तर आम्ही यशस्वी झालो आहे.
1: म्हणजे सर, कमी व्याजदरामध्ये गरीब लोकांना किंवा गरीब शेतकरी म्हणा, त्या लोकांना तुम्ही अशा प्रकारे मदत केली आणि त्यांच्या कुटुंबाला मला वाटतं हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एक आसरास दिलेला आहे.
0: हो, हजारो लोक आमचं नाव घेतात. भाजीपाला विकणाऱ्या लोक सुद्धा आम्हाला म्हणतात, आम्ही सहज भाजी पडलो तर साहेब तुमच्यामुळे आम्ही भाजी विकायला लागलो.
1: अच्छा सर, जाता जाता आपल्याला एक प्रश्न विचारासा वाटतंय की आपल्या श्रोत्यांसाठी आणि विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: प्रेरणादायी संदेश आता बाबासाहेब आंबेडकरने सांगितले, शिका आणि संघर्ष करा.
1: बरोबर,
0: तेच वाक्य आपण पाळायचं आहे. शिकायलाच पाहिजे, शिकून संघर्ष केले की आपल्याला पाहिजे ती मिळते. त्याचा पूर्ण चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्या संघर्षातून, त्या परिस्थितीतून मग आप उच्च शिक्षण घेणे आता क्रमप्राप्त झालेले आहेत. आता नवीन AI आलेले आहेत आणि नवीन काही अद्यावत शिक्षण आहेत, अद्यावत शिक्षण घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, प्रवाहाबरोबर पुढे जायला पाहिजे, मागं न वळता पुढे जावं असं माझ्या विद्यार्थ्यांना माझा एक प्रेरणा आहे.
1: सर, आज आपण इथे आलात आणि आपला जीवन प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर मांडला, आपलं शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य आपण काय काय केलं त्याबद्दल सुद्धा आपण मनमोकळेपणाने बोललो, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।

0: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
1: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या.
0: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर.
1: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा.
0: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात.
0: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू.
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात.

सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात धाकटी सून या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. याच चित्रपटातलं आणखीन एक गीत ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना सुधीर मोहे यांची, संगीतकार सुधीर फडके.

मल्लाडे प्रमिला दातार आणि सहकारी यांच्या स्वरात घरकुल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतकार होते सी रामचंद्र. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत रे जैत या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे नांदो महानोर यांची आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चांदणे शिंपित जा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते प्रभाकर जोग.

अशा भोसले यांच्या स्वरात पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत आत्ताचं आपण ऐकलं.

आशा भोसले, वर्षा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच आम्ही समाप्त करत आहोत. दुपारचे 4:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो, लावण्यांच्या विविध प्रकारांबद्दल सध्या आपण माहिती घेत आहोत। हुजऱ्याला लढाईवर जायचं असतं, पण बायकोवरती संशय असल्यामुळं तो तिला भोपळ्याच्या वेल्याकडं काळजीपूर्वक लक्ष दे असं बजावून सांगतो आणि लढाईवर निघून जातो। तो गेल्यानंतर काय घडतं? कोल्हापुरात एक ठग्या पैलवानं हुजऱ्याच्या वाड्यावरून करी येणं जाणं, तिथं म्हातारी होती शेजारीनं, तिला पैलवान विचारी जाऊन, बाई हुजऱ्याच्या वाड्यात पाहुणी कोण? तेव्हा म्हातारी त्याला सांगते, अगा ती आहे हुजऱ्याची कामीनं, हुजऱ्याला जाऊन झाले महिने तीन, एकटीचं महाला तर जवळ नाही कोण। अशी माहिती म्हातारीकडून मिळाल्यानंतर पैलवानानं काय केलं? पैलवान विस्तवाचे निमित्त करून वाड्यात बळेच बसला जाऊन, इश्काची गोळी दाबली काना मागून, हुजऱ्या जाऊन वर्ष झाली तीन, तेव्हा परद्वार मुले झाली दोन, एक अंगास एक येते खेळून। हुजऱ्या लढाईवर गेल्यामुळं याला त्यातलं काहीच माहीत नसतं। थोड्या दिवसानंतर काय होतं? इकडे बघा, लढाईचा संप झाला। हुजऱ्या बोले आपल्या सैन्याला, जा आपापल्या बिऱ्हाडाला। हुजऱ्या मात्र मनात दुचित झाला, बायको नसेल राहिली जाग्याला, अशी त्याच्या मनात शंका आली। तर मनाचा हिय्या करून तेव्हा तो दबकत दबकत वाड्यामध्ये जातो। पुढं काय होतं हे जाणून घेऊया एका ढंगदाराशा लावणीनंतर। गुलाबबाई संगमनेरकर यांनी गायलेली एक लावणी, आठवण हीच धरा।

हुजऱ्या लढाईवरून परत घरी येतो. कामिनीनं तांब्या ठेवला पाय धुवायला. पती नसताना आपण परपुरुषाशी संबंध ठेवले आणि पापकर्म केलं आहे, म्हणून त्याची पत्नी पतीला म्हणते, तुम्ही जाऊन वर्ष झाली तीन, मानावर माना तिघांच्या कापा टाकून. पण हुजऱ्याने तसा काही अविचार केला नाही. त्यानं रितसर दरबारात फिर्याद दिली, भोपळ्याचे बी लावले पानईवरी, वेल गेला परक्याच्या घरावरी, सांगा फळे दोन कुणाची सत्वरी. हुजऱ्याने दरबारात फिर्याद केली आहे हे कळताच पहिलवानानंही फिर्याद दिली. तो म्हणतो, थैली सापडली एका वाटेवरी, त्यात होते लाल एक नंबरी, हे आपले का लोकांचे सांगा सत्वरी. या ऐकीव लावणीमध्ये उत्कंठवर्धक असं कथानक असल्यामुळं श्रोत्यांना पुढं काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आणि आतुरता लागून राहते, आणि त्यामुळंच ही ऐकीव लावणी ते मन लावून ऐकत असतात, यामध्ये काही शंकाच नाही. शिवाय शेवटी शिवा आणि संभानं प्रश्न विचारून श्रोत्यांना विचार करायला प्रवृत्त केलेलं आहे. हे प्रश्न दिसायला सोपे असले तरी त्याची उत्तरं सहजासहजी सापडणारी नसतात. आता शाहीर चरणकर आणि चंदा तासगावकर यांनी गायलेले सवाल जवाब आपण ऐकूया.

0: अवशाही आमची बाई आहे
1: बरोबर
0: आणि तुम्ही पुरुष आहे सर. तेव्हा सवाल टाकायचा पहिला मान आमच्या बाईचा
1: असं म्हणतोस. कर सुरू
0: चंपाबाई, टाक सवाल.
2: ऐका

0: का सवाल, अशी कोणती वळवळ नारी नागिन तुझला आवडते?
1: बर,
0: ओठावरती तिला खेळवून सौख्य मुक्याचे तुज मिळते.
1: बरोबर,
0: अशी कोणती नागिन असती? वट्टावर येती आणि मुक्का बी देती. असल सख्या तर काय वादच नाही, पर त्यो नसला तर कल्पनेतल्या कल्पनेत मुक्का मिळतोय.
2: असं का? अरे याचं उत्तर अगदी सोपं आहे.
0: काय
2: देऊ का? जीभ.
0: जीभ? ती कशी?
2: ऐक, चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग.
0: आता का भाई फुसका?
2: चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग, चुंबन घेण्या पुढे येई ती दावित आपला ठसकाग. ऐका.
3: अग चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केला.

0: अरे कळलं का जबाब?
1: कळलं, आता सवाल टाका, जबाब द्यायला कंबर कसून तयार आहे आम्ही, कंबर कसून।
0: कंबर कसून? तुझी कंबर म्हणजे लेखा काय सिंहकटी काय?
1: हायच तर।
0: तुझी कंबर कसली लेखा? कमरा आहे कमरा।
1: आता
0: एक सवाल ऐक, उरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिनरात, उरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिनरात, मोत्या समते पाणी सुंदर प्रसिद्ध साऱ्या जगतात, अमृत असले प्राशन करुणी मानव वाडे दुनियेत, सवाल ऐकून जबाब द्यावा वेचक एका शब्दात, ऐका।

0: बर बर सवाल टाका सवाल
1: टाकू का? ऐक, पती संगती नसता नवती हाती घेते परक्याला।
0: काय?
1: पती संगती नसता नवती हाती घेते परक्याला, डोळे अवकळ शृंगारुणती पाप घेतसे माथ्याला। ऐका
2: अग, पती संगती नसता न...

0: अरे
1: चेहरा का पडला
2: कुठला पडतो
1: मग सुचत नाही
2: नाही
1: देऊ का मी उत्तर
2: द्या द्या
1: हरलास
2: हरलो हरलो हरलो
1: ऐक अरे उत्तर अगदी सोपं आहे
2: काय
1: काजळ
2: काजळ
1: हा
2: ते कस
1: ऐका
3: अग्नर जातीचा जाळून महिमा पुरुषार्थाच्या अग्नीत मत्सर धुमसे हे वादावा असे आराही

0: हरलो हरलो हरलो बर का।
1: ऐकीव लावणी लिहिणारे शाहीर फारसे शिकलेले नव्हते, पण त्यांचं समाजाचं निरीक्षण चांगलं होतं. त्यांच्याकडं कल्पनाशक्ती उत्कृष्ट होती, त्यामुळं प्रत्येक ऐकीव लावणीमधून समाजाला चांगला विचार देण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी ऐकीव लावणीतून केवळ लोकांचं मनोरंजनच केलेलं असं नाही, तर आदर्शाचा संदेशही दिलेला आहे. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकीव लावणी म्हणजे काय याबद्दल आपण बोललो. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. कार्यक्रमाची सांगता सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या एका लावणीनं करणार आहोत. निळकंठ महाजन यांची रचना संगीतबद्ध केली आहे विठ्ठल शिंदे यांनी.

0: बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष आपण ऐकत होतात. यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आरंभ होईल.

0: नमस्कार, शुभ संध्या। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5 वाजले आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होते। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारनं गहू, बाजरी, चणाडाळ, मसूर, मोहरी आणि करडई या पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केली आहे। रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं। यासाठी 90,962 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारनं केली आहे। नवीकरणीय ऊर्जेचा वापर अधिकाधिक सुलभ व्हावा यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली। राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये फेब्रुवारी मार्च 2027 होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदन पत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत। अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे। 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे। गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली। या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडलं आहे अशी माहिती गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाण्यात काल रात्री झालेल्या गोळीबारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली। या प्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना अटक केली आहे। याशिवाय तिघेच जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं आढळल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे। विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन दिला होता, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: प्रसारभारतीच्या वेव्ज, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत। नादब्रह्म कार्यक्रमात ऐकूया पद्मा देशपांडे यांचं शास्त्रीय गायन राग नटमल्हार। मध्यलय 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत बनरा भया आयो। द्रुत 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत सब सखी मिल। यांना तबला साथ माधव मोडक यांची, हार्मोनियम साथ मकरंद खरवंडीकर यांनी गेलेली आहे। ऐकूया तर पद्मा देशपांडे यांचं शास्त्रीय गायन राग नटमल्हार। ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे।

नादब्रह्म या कार्यक्रमात पद्मा देशपांडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग नटमल्हार आपण ऐकलात. त्यांना तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ मकरंद करवंडीकर यांनी केली होती. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत युववाणी. निर्मिती पुन्हा एकदा आकाशवाणी पुणे केंद्राचीच.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार।

0: फार कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरामध्ये आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अनेक गायकांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली आहे. काही गायकांचा आवाज त्यांच्या दमदार शैलीसाठी ओळखला जातो, काहींचा आवाज भावपूर्ण गायकीसाठी, तर काही गायक आपल्या आवाजातील गोडवा, सहजता आणि बहुरंगीपणामुळे वेगळे ठरतात. या तिसऱ्या प्रकारात येणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे शान. आपल्या मधुर, स्वच्छ, तरुणाईने भरलेल्या आणि भावस्पर्शी आवाजामुळे शान यांनी हिंदी चित्रपट संगीतात तसेच भारतीय लोकप्रिय संगीत विश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. प्रेमगीतांपासून रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत, आनंदी आणि उत्साही गीतांपासून भावनिक रचनांपर्यंत आणि चित्रपट संगीतापासून स्वतंत्र संगीतापर्यंत त्यांनी विविध प्रकारच्या गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या गायकीत सहजता आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम जाणवतो. आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त त्यांच्या म्युझिकल जर्नीची सफर करूया श्याम शानदार या आपल्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया त्यांच्या एका गीताने.

मित्रांनो, शान यांचे संपूर्ण नाव शांतनू मुखर्जी असे आहे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मुंबई येथे झाला. संगीताशी त्यांचे नाते लहानपणापासूनच निर्माण झाले. त्यांचे वडील मानस मुखर्जी हे संगीतकार होते आणि त्यांच्या कुटुंबात संगीताची परंपरा होती, त्यामुळे संगीत हे त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणे स्वाभाविक होते. लहान वयातच त्यांनी संगीताच्या वातावरणाचा अनुभव घेतला. त्यांच्या कुटुंबातील संगीत प्रेमामुळे त्यांना स्वर, ताल आणि संगीताची अभिव्यक्ती यांचा परिचय बालपणापासून झाला. त्यांच्या बहीण सागरिका मुखर्जी यांचाही संगीत क्षेत्राशी संबंध राहिला आहे. अशा वातावरणात वाढल्यामुळे शान यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या भविष्यातील संगीत प्रवासावर कुटुंबाचा मोठा प्रभाव पडला. शान यांच्या बालपणीच्या काळात भारतीय चित्रपट संगीतात मोठ्या प्रमाणावर बदल होत होते. पारंपरिक संगीतशैलीसोबत पाश्चात्य संगीताचे प्रभाव वाढत होते आणि नवीन प्रकारच्या ध्वनींचा प्रयोग केला जात होता. शान यांनी या बदलत्या संगीत विश्वाचा अनुभव घेतला. सुरुवातीला त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. जाहिरातींच्या छोट्या रचनांमध्ये आवाजातील स्पष्टता, योग्य उच्चार, वेळेचे भान आणि आकर्षक सादरीकरण आवश्यक असते.

या अनुभवामुळे त्यांच्या व्यावसायिक गायकीला एक भक्कम पाया मिळाला. पुढे चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. शान यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत केलेले काम. त्यांच्यासारख्या दिग्गज गायकीसोबत काम करण्याची संधी शान यांच्यासाठी महत्वाची ठरली. यामुळे त्यांना मोठ्या संगीत विश्वात स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक संगीतकार आणि गायक गायिकांसोबत काम केले. त्यांच्या आवाजात एक विशिष्ट तरुणपणा असल्यामुळे रोमॅन्टिक आणि हलकी फुलकी गाणी त्यांच्या आवाजाला विशेष अनुरूप ठरली. मित्रांनो, शान यांच्या लोकप्रियतेचा मोठा भाग त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांशी जोडलेला आहे. प्रेम, मैत्री, तरुणाई, आनंद आणि स्वप्नाळूपणा या भावनांना त्यांच्या आवाजाने विशेष अभिव्यक्ती दिली. त्यांच्या आवाजात आक्रमकता किंवा अतिनाट्यमयता कमी असून त्याऐवजी मृदुता आणि सहज भावनिकता अधिक जाणवते. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना श्रोत्यांना ती सहजपणे आपल्या अनुभवांशी जोडता येतात. त्यांच्या गायकीत भावना व्यक्त करण्यासाठी अनावश्यक ताकद वापरली जात नाही. उलट आवाजातील सूक्ष्म चढ उतार आणि उच्चारांमधील नाजूकपणा यामुळे गीतातील भावना अधिक प्रभावी होतात.

मित्रांनो, शान यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांमध्ये तन्हा दिल या अल्बमचे विशेष महत्व आहे. तन्हा दिल हे स्वतंत्र संगीताच्या क्षेत्रातील लोकप्रिय गाणे ठरले. या गाण्याने शान यांना केवळ पार्श्वगायक म्हणून नाही तर स्वतंत्र संगीत विश्वातील कलाकार म्हणूनही मोठी ओळख मिळवून दिली. त्या काळात म्युझिक अल्बम्स आणि पॉप संगीताला भारतात मोठी लोकप्रियता मिळाली होती. शान यांनी या प्रवाहाचा प्रभावीपणे उपयोग केला. शान यांच्या आवाजाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गोडवा. त्यांच्या आवाजात एक मऊ आणि प्रसन्न गुण आहे. विशेषतः प्रेम गीतांमध्ये हा गुण अधिक ठळकपणे जाणवतो. गाण्याचे शब्द साधे असले तरी त्यांच्या सादरीकरणामुळे त्यांना भावनिक खोली मिळू शकते. शान यांचा आवाज तरुण पात्रांसाठी विशेष अनुरूप वाटतो. त्यामुळे हिंदी चित्रपटांमधील तरुण नायकांसाठी त्यांनी अनेकदा पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजामुळे पात्राला निरागसता, प्रेमळपणा, उत्साह किंवा स्वप्नाळूपणा यासारख्या भावना मिळतात. शान यांनी हिंदी बरोबरच इतर भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. भारतीय संगीत विश्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध भाषांमध्ये संगीत निर्माण होते आणि एकाच कलाकाराला अनेक भाषांमध्ये काम करण्याची संधी मिळते. शान यांनी या विविधतेचा स्वीकार केला. वेगवेगळ्या भाषांमध्ये गाताना त्या भाषेचा उच्चार, लय आणि भावना शैली समजून घेणे आवश्यक असते. या क्षमतेमुळे त्यांचा संगीत प्रवास केवळ एका भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी भारतीय संगीताची विविधता अनुभवली आणि आपल्या आवाजाद्वारे विविध भाषिक श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शान यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे विविध संगीतकारांसोबत त्यांनी केलेले काम. हिंदी चित्रपट संगीतात संगीतकाराच्या शैलीनुसार गायकाला आपली गायकी बदलावी लागते. काही संगीतकारांना शास्त्रीय आधार असलेली गायकी अपेक्षित असते.

तर काही जण आधुनिक, पाश्चात्य किंवा इलेक्ट्रॉनिक ध्वनींचा वापर करतात. शान यांनी या विविध शैलींमध्ये स्वतःला जुळवून घेतले. त्यांच्या आवाजातील लवचिकतेमुळे ते वेगवेगळ्या संगीत प्रकारांमध्ये सहजपणे काम करू शकले. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत विविधता निर्माण झाली. मित्रांनो, जब से तेरे नैना हे शान यांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यातील रोमॅन्टिक भाव, शब्दांची मांडणी आणि संगीताची रचना यांना त्यांच्या आवाजाने सुंदर साथ दिली. गाण्यातील नायकाच्या प्रेमभावनेचे सादरीकरण करताना शान यांनी आवाजातील मृदुता कायम ठेवली. त्याचप्रमाणे बहती हवासा थावू सारख्या गाण्यात त्यांच्या आवाजातील आठवणींचा आणि भावनिकतेचा वेगळा पैलू जाणवतो. अशा गाण्यांमुळे शान यांची ओळख केवळ एक रोमॅन्टिक गायक म्हणून न राहता भावनिक अभिव्यक्ती करणारा गायक अशीही निर्माण झाली.

मैं ऐसा क्यों हूँ हे गाणे ही त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय गाण्यांपैकी एक आहे. शान यांनी हे गाणं गाताना आवाजात हलकी फुलकी उत्सुकता आणि आत्मपरीक्षणाची छटा आणली. शान यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उच्चारांची स्पष्टता. कोणत्याही गायकासाठी शब्द स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे असते. गाण्याच्या चालीसोबत शब्दांचे भावनिक महत्व टिकवून ठेवण्याची क्षमता शान यांच्या गायकीत दिसते. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये संगीत आणि शब्द यांचा संतुलित अनुभव मिळतो. त्यांच्या गायकीत शब्दांना केवळ सुरांच्या चौकटीत बसवण्याऐवजी त्यांचा अर्थ आणि भावना पोहोचवण्याचा प्रयत्न जाणवतो. शान यांच्या कारकिर्दीमध्ये पुरस्कार आणि सन्मानांचाही महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या गायकीला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. जब से तेरे नैना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा सन्मान त्यांच्या पार्श्वगायनातील योगदानाची दखल घेणारा ठरला. पुरस्कार हे कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीचे अंतिम मोजमाप नसले तरी ते त्या विशिष्ट काळातील कामाची आणि लोकप्रियतेची सार्वजनिक दखल दर्शवतात. शान यांच्या बाबतीतही पुरस्कारांनी त्यांच्या संगीत प्रवासातील महत्वाच्या टप्प्यांना अधोरेखित केले. मित्रांनो, शान यांनी केवळ पार्श्वगायक म्हणून काम केले नाही तर दूरदर्शनवरील संगीतविषयक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला. अशा कार्यक्रमांमधून ते प्रेक्षकांशी अधिक थेटपणे जोडले गेले. गायक म्हणून स्टुडिओमध्ये गाणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात किंवा दूरदर्शनवर सादरीकरण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. थेट सादरीकरणासाठी आवाजावर नियंत्रण, प्रेक्षकांशी संवाद, मंचावरील आत्मविश्वास आणि परिस्थितीनुसार गाण्याची शैली बदलण्याची क्षमता आवश्यक असते. शान यांनी या क्षेत्रातही आपली उपस्थिती निर्माण केली. शान यांचे व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या आवाजामुळेच लोकप्रिय झाले नाही तर त्यांच्या साधेपणामुळे आणि सादरीकरणातील सहजतेमुळेही ते श्रोत्यांना जवळचे वाटतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील नाते केवळ संगीतावर आधारित नसते. कलाकाराची मंचावरील उपस्थिती, संवादशैली आणि व्यक्तिमत्व यांचाही त्यावर परिणाम होतो. शान यांच्या सार्वजनिक सादरीकरणात उत्साह आणि आपुलकी दिसून येते. त्यामुळे त्यांना ऐकणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या गाण्यांमध्ये एक सहज आणि मैत्रीपूर्ण अनुभव मिळतो. भारतीय चित्रपट संगीतामध्ये गायकाच्या आवाजाला अनेकदा एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिमत्वाशी जोडले जाते. एखाद्या नायकासाठी विशिष्ट गायकाचा

त्याचा आवाज वारंवार वापरला गेला की त्या आवाजाची त्या अभिनेत्याशी एक प्रकारची ओळख निर्माण होते. शान यांच्या बाबतीतही त्यांच्या तरुण आणि मृदू आवाजामुळे अनेक तरुण नायकांच्या व्यक्तिरेखांना योग्य भावनिक स्वरूप मिळाले. त्यांच्या आवाजात अतिशय प्रौढ किंवा गंभीर छटा नसल्यामुळे तरुणाईशी संबंधित गाणी त्यांच्याकडे सहजपणे येत राहिली. शान यांची गायकी समजून घेताना भारतीय संगीताच्या बदलत्या स्वरूपाचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कॅसेट्स, म्युझिक अल्बम्स आणि दूरदर्शनवरील संगीत कार्यक्रम यांना महत्व होते. त्यानंतर CD, डिजिटल संगीत, इंटरनेट आणि आजच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पर्यंत संगीत ऐकण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक कलाकारांना स्वतःची ओळख टिकवून ठेवण्यासाठी सतत बदल स्वीकारावे लागले. शान यांनीही चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत, लाइव्ह परफॉर्मन्स आणि टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या संगीत प्रवासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे स्वतंत्र संगीत. हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भारतात इंडी पॉप किंवा स्वतंत्र पॉप संगीताचा एक मोठा प्रवाह निर्माण झाला होता. या प्रवाहात कलाकारांना चित्रपटातील कथानक किंवा पात्रांच्या मर्यादेपेक्षा स्वतःची कलात्मक ओळख व्यक्त करण्याची अधिक मुभा मिळते. शान यांनी तन्हा दिल सारख्या अल्बम मधून या क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली. या कामामुळे त्यांच्या आवाजाला चित्रपटातील एखाद्या पात्राच्या पलीकडे स्वतंत्र ओळख मिळाली. मित्रांनो, शान यांच्या गायकीत पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा समन्वयही जाणवतो. आधुनिक वाद्यवृंद, पॉप बीट्स आणि भारतीय सुरावटी यांचा संगम असलेल्या गाण्यांमध्ये त्यांचा आवाज सहज बसतो. त्याचवेळी भावनिक आणि साध्या धाटणीच्या गीतांमध्येही ते तितक्याच सहजतेने गाऊ शकतात. ही लवचिकता त्यांच्या यशातील एक महत्वाचा घटक आहे. गायकाने केवळ चांगला आवाज असणे पुरेसे नसते. वेगवेगळ्या संगीतकारांच्या कल्पना समजून घेऊन त्या साकारण्याची क्षमता देखील आवश्यक असते. शान यांच्या लोकप्रियतेत त्यांच्या आवाजाच्या भावनिक परिणामाचा मोठा वाटा आहे. एखादे गाणे लोकप्रिय होण्यासाठी केवळ चांगली चाल किंवा उत्कृष्ट संगीत पुरेसे नसते. गायकाचा आवाज शब्दांमधील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो का हे देखील महत्वाचे असते. शान यांच्या अनेक गाण्यांमध्ये प्रेम, आठवण, मैत्री, आनंद आणि विरह यासारख्या भावना आढळतात. शान यांच्या गायकीची तुलना इतर गायकांशी करताना त्यांच्या विशिष्ट शैलीचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गायकाची आवाजाची रचना, गायकीची पद्धत आणि भावनिक अभिव्यक्ती वेगळी असते. शान यांची शैली प्रामुख्याने मधुर आणि सौम्य आहे. त्यांचा आवाज ऐकताना एक प्रसन्न आणि हलकी भावना निर्माण होते. ते अत्यंत उंच किंवा शक्तिशाली स्वरांवर भर देण्यापेक्षा गाण्याच्या मूडशी जुळवणाऱ्या स्वरछटा वापरतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यांना एक सहज ऐकण्याजोगे स्वरूप प्राप्त होते. मित्रांनो, शान यांचा संगीत प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांच्या कारकिर्दीतून एक गोष्ट स्पष्ट होते की कलाकाराने केवळ एका क्षेत्रावर अवलंबून न राहता विविध संधींचा शोध घेतला पाहिजे. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम्स, दूरदर्शन आणि लाइव्ह कार्यक्रमांपर्यंत त्यांनी विविध माध्यमात काम केले. या प्रवासातून सातत्य, प्रयोगशीलता आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचे महत्व दिसते. संगीताच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी केवळ लोकप्रियता पुरेशी नसते. सतत सराव, आवाजाची काळजी, नवीन संगीत शैलींचा अभ्यास आणि बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेणं आवश्यक असतं. शान यांच्या दीर्घ कारकिर्दीकडे पाहिल्यास या सर्व बाबींचे महत्व लक्षात येते. अनेक दशकांमध्ये संगीताच्या क्षेत्रात तांत्रिक आणि शैलीगत बदल झाले, परंतु शान यांनी आपली संगीताशी असलेली नाळ कायम ठेवली. त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने बदल स्वीकारण्याची क्षमता दिसून येते. शान यांचे योगदान केवळ काही लोकप्रिय गाण्यांच्या यादीपुरते मर्यादित नाहीये. त्यांनी भारतीय लोकप्रिय संगीताच्या एका विशिष्ट काळाला आपला आवाज दिला. 90 दशकाच्या उत्तरार्धापासून आणि विशेषतः 2000 दशकात हिंदी चित्रपट संगीतात रोमॅन्टिक आणि तरुणाई प्रधान गाण्यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळातील अनेक गाण्यांमध्ये शान यांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्या काळातील

संगीत ऐकणाऱ्या पिढीच्या आठवणींमध्ये त्यांचा आवाज विशेष स्थान मिळवतो. त्यांच्या आवाजाचे वैशिष्ट्य असे की तो एकाच वेळी आधुनिक आणि भावपूर्ण वाटतो. संगीताच्या निर्मितीत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मानवी आवाजातील भावना आजही महत्वाची आहे. शान यांच्या आवाजातील नैसर्गिक मृदुता आणि भावनिकता आधुनिक संगीत निर्मितीतही प्रभावी ठरली. डिजिटल रेकॉर्डिंग, ऑटोट्यून, विविध ध्वनी प्रक्रिया आणि बदलती निर्मिती पद्धती यांचा काळ असूनही गायकाच्या आवाजातील व्यक्तिमत्व महत्वाचे राहते. शान यांच्या कारकिर्दीत हे व्यक्तिमत्व स्पष्टपणे जाणवते. शान यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला एका विशिष्ट प्रकारच्या गाण्यापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांची ओळख रोमॅन्टिक गाण्यांमुळे अधिक झाली असली तरी त्यांनी विनोदी, उत्साही, भावनिक आणि प्रयोगशील अशा विविध प्रकारच्या रचनाही केल्या. मित्रांनो, भारतीय संगीताच्या संदर्भात शान यांचे योगदान पाहताना त्यांच्या पिढीतील इतर गायकांशी असलेले सहकार्यही महत्वाचे ठरते. अनेक गाण्यांमध्ये त्यांनी नामवंत गायिका आणि गायकांसोबत आवाज दिला. ड्युएट गाण्यांमध्ये दोन वेगळ्या आवाजांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. एका गायकाचा आवाज दुसऱ्याला झाकून टाकणार नाही आणि दोन्ही आवाज गीताच्या भावनेला पूरक ठरतील याची काळजी घ्यावी लागते. शान यांच्या मृदू आवाजामुळे अशा ड्युएट गाण्यांना एक संतुलित आणि मधुर स्वरूप मिळाले. शान यांचा संगीत प्रवास हा भारतीय मनोरंजन विश्वातील बदलांचा देखील एक आरसा आहे. एका काळात गाण्यांची लोकप्रियता रेडिओ, कॅसेट आणि दूरदर्शनवर अवलंबून होती. नंतर म्युझिक चॅनल्स आणि म्युझिक अल्बम्सचा प्रभाव वाढला. त्यानंतर इंटरनेट आणि सोशल मीडियाने संगीताच्या प्रसाराची पद्धत बदलली. आज गाणी जगाच्या कोणत्याही भागातून काही क्षणात ऐकता येते. अशा बदलत्या वातावरणात शान यांची दीर्घकाळ टिकलेली ओळख त्यांच्या संगीताच्या व्यापक स्वीकाराचे द्योतक आहे. एखाद्या कलाकाराला वारसा मिळणे आणि त्या वारशाचे स्वतःच्या प्रतिभेत रूपांतर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शान यांनी कुटुंबाच्या संगीत परंपरेला स्वतःच्या शैलीची जोड दिली. शान यांचे व्यक्तिमत्व भारतीय संगीताच्या लोकप्रिय सुलभ बाजूचे प्रतिनिधित्व करते. त्यांची गाणी केवळ संगीत जाणकारांपुरती मर्यादित राहिली नाही, सामान्य श्रोत्यांनीही ती मोठ्या प्रमाणावर ऐकली. त्यांच्या गाण्यांमध्ये गुंतागुंतीच्या संगीत प्रयोगांपेक्षा भावनिक संपर्क आणि मधुरता अनेकदा केंद्रस्थानी राहते, त्यामुळे त्यांच्या आवाजाला व्यापक प्रेक्षक वर्ग मिळाला. लोकप्रिय संगीताचा उद्देश श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवणे हा असतो आणि शान यांच्या अनेक गाण्यांनी हे साध्य केले. मित्रांनो, आजच्या तरुण गायकांसाठी शान यांच्या प्रवासातून अनेक गोष्टी शिकता येतात. सर्वप्रथम स्वतःच्या आवाजाची ओळख निर्माण करणे महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या संगीत प्रकाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानासोबतच स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. चौथे म्हणजे लोकप्रियतेसोबत सातत्य राखणे महत्वाचे आहे. शान यांच्या दीर्घ संगीत प्रवासात या सर्व बाबींचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या कारकिर्दीने हे दाखवून दिले की मधुर आवाजासोबतच सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विविध माध्यमांमध्ये काम करण्याची तयारी असेल तर कलाकार दीर्घकाळ प्रेक्षकांशी जोडलेला राहू शकतो. शान यांचे भारतीय संगीत विश्वातील स्थान हे त्यांच्या लोकप्रिय गाण्यांपेक्षा व्यापक आहे. त्यांनी पार्श्वगायन, स्वतंत्र संगीत, लाईव्ह सादरीकरण आणि दूरदर्शन या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. त्यांच्या आवाजाने अनेक चित्रपटातील तरुण व्यक्तिरेखांना भावनिक स्वर दिला. त्यांच्या गाण्यांनी प्रेम, मैत्री, आठवणी आणि तरुणाईच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि सहजता आजही त्यांच्या गायकीची ओळख आहे. एकूणच शान हे भारतीय संगीत विश्वातील बहुआयामी आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. शंतनू मुखर्जी या नावाने जन्मलेल्या या कलाकाराने आपल्या मेहनतीने आणि विशिष्ट आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जाहिरातींच्या जिंगल्स पासून सुरुवात करून चित्रपट संगीत, स्वतंत्र अल्बम, दूरदर्शन आणि थेट कार्यक्रमांपर्यंत त्यांनी केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. भारतीय चित्रपट संगीत सतत बदलत असताना त्यांनीही त्या बदलांना स्वीकारत आपली ओळख टिकवून ठेवली. म्हणूनच शान यांचा संगीत प्रवास
हा केवळ एका गायकाच्या यशाची कहाणी नाहीये, तर भारतीय लोक

लोकप्रिय संगीताच्या बदलत्या प्रवाहाशी जोडलेला एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्यांच्या गोड आणि ओळखीच्या आवाजामुळे ते भारतीय संगीतप्रेमींच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारे गायक ठरलेत. चला तर मित्रांनो, आजच्या भागाची सांगता शंतनू मुखर्जी म्हणजेच शान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याच एका गीताने करूया.

0: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वर आली तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, अभिनेता, संगीतकार, पार्श्वगायक शांतनू मुखर्जी अर्थात शान यांच्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रम श्याम शानदार आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी पुणे केंद्रनिर्मित युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
3: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
4: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
3: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत.

करणीय असतो. कर्गमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं तू सुखी रहा या चित्रपटातलं गीत.

चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एकमेकांची भाषा येणं, समजणं खूप आवश्यक आहे. त्यामुळेच या बदलत्या युगात भाषांतरालाही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरवर्षी 30 सप्

0: सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य भाषांतरकार संत जेरोम यांचं स्मृतिदिन फिस्ट ऑफ द सेंट जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा करतात. थेट भाषांतर, पुस्तकांची योग्य निवड अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी आज आपल्या भेटीला आले आहेत पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक, लेखक, गांधी अभ्यासक, नाटककार डॉक्टर रामदास भटकळ. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे. सर, आज आपण भाषांतर या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या जीवनात भाषेचं महत्त्व काय आहे याबद्दल सुरुवातीला तुम्ही थोडं सांगा.
1: भाषा ही प्रत्येकाकडे आहेच आणि भाषेतूनच आपण आपलं जे काही सांगायचं ते व्यक्त करत असतो, त्यामुळे त्या भाषेचं काही वेगळं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती सगळ्या भाषांचं महत्त्व सांगण्याची. म्हणजे आपण उगाचच आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ असं जे म्हणतो ते कुठल्याही भाषेच्या बाबतीत खरं नसतं, अगदी इंग्रजीच्या बाबतीतसुद्धा.
0: अच्छा.
1: कारण प्रत्येक भाषेमध्ये आपापल्या त्यांच्या पार्श्वभूमीप्रमाणे हे चांगलं साहित्य प्रसिद्ध होत असतं. सगळंच प्रसिद्ध झालं नाही तरी ते तयार होत असतं, म्हणजे मग ते मौखिक रूपात असेल. त्यामुळं ते इतर भाषांमध्ये पोचणं हे आवश्यकच आहे. आणि त्या आपल्या हिंदुस्थानात खरं म्हणजे हजारो भाषा होत्या, त्यापैकी निदान 40-50 भाषांमध्ये प्रत्यक्ष साहित्य निर्माण होत होतं आणि होत आहे, आणि ते इतर भाषांना कळणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळं भाषांतराचं महत्त्व हे हिंदुस्थानात विशेष आहे.
0: अच्छा.
1: आणि हे महत्त्व खरं म्हणजे अनेकांना पटलेलं होतं. अनेक भाषातून आम्ही पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत आणि मराठीतील इतर भाषातसुद्धा प्रसिद्ध केलेली आहेत. तर हे महत्त्व आमच्या परिणामाला लक्षात आलं होतं. असं वाटतं की जर आपण स्वतंत्र झाल्याबरोबर लक्षात घेतलं असतं की हे अतिशय महत्त्वाचं राष्ट्रीय निर्मितीचं काम आहे, आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनीच, फक्त शासनानं नव्हे, शासनानं, विद्यापीठांनी, लेखकांनी, अनुवादकांनी प्रयत्न केले असते तर खरोखर एव्हाना आपण एकमेकांना अधिक समजून घेतलं असतं.
0: अगदी. आपल्या देशात अनेक भाषा आहेत आणि अनेक संस्कृती पण आहेत, आणि मला वाटतं तुम्ही सांगता तसं देवाणघेवाण त्याच्यातून अधिक चांगल्या प्रकारे झाली असती. तरी आपल्याकडे जी भाषांतराची सुरुवात झाली ती केव्हापासून झाली त्याबद्दल काय सांगा.
1: ती थोडी गमतीची गोष्ट अशी आहे की 19व्या शतकामध्ये प्रबोधनाचे जे दिवस आपण म्हणतो त्याला अनेक इंग्रजीतून पुस्तकांचे भाषांतर झाले. उदाहरणार्थ शेक्सपिअरची जवळ सगळी नाटकं त्यावेळेला रूपांतर किंवा भाषांतर प्रसिद्ध झाली, पण त्यावेळेला ही भूमिका मात्र निश्चितच होती हे सगळं आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणजे अगदी त्यात कार्ल मार्क्ससुद्धा भाषांतर झालेलं आहे, किंवा अशा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची त्यावेळेला भाषांतरं झाली अशी आपण सूचीवरनं म्हणू शकतो.
0: अच्छा.
1: ती टिकलेली दिसत नाहीत. त्याला एक कारण असं असेल की त्यावेळेच्या भाषेप्रमाणे ती झाली. भाषा बदलत असते, त्यामुळे महत्त्वाच्या पुस्तकांची पुन्हा पुन्हा भाषांतर होण्याची आवश्यकता असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे भाषांतरात तपासून पाहणं हे फारसं कधी कोणी पाहिलं नाही.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळं ती भाषांतर किती चांगली झाली, किती योग्य झाली, किती अचूक झाली वगैरे सांगणं कठीण आहे. आणि तेही एक कारण असू शकेल की ज्यामुळं ती मागे पडली. परंतु भाषांतरांचं महत्त्व 20व्या शतकापेक्षा 19व्या शतकात जास्त लक्षात गेलेलं होतं.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की भाषांतरं तपासली गेली नाहीत, तर भाषांतर तपासणं हे किती आवश्यक असतं आणि ते किती सोपं असतं किंवा अवघड असतं?
1: भाषांतर करण्यापेक्षा तपासणं जास्त अवघड असतं. भाषांतर करणाऱ्याला निदान त्याबद्दल एक आत्मीयता असते, तपासणारा त्या मानानं त्यापासून दूर असतो. त्यामुळं जे काही तपासणारे आहेत ते अनेक वेळेला नुसतं वरवर पाहतात
0: व्याकरण
1: आणि आपलं ठीक आहे असं सांगतात. आता माझं उदाहरण सांगायचं तर मी इंडियन होम रूल ह्या गांधीजींच्या पुस्तकाचा अनुवाद केला, आणि गांधीजींचं पुस्तक म्हणून ती जबाबदारीची जाणीव एवढी होती की त्यामुळे ते अनेकांना दाखवून मी विनंती केली की तपास आणि अगदी कुठेही चूक झाली तर सांगा. सगळेजण वाचून म्हणायचे नाही अरे चांगलं केलं आणि आशीर्वाद द्यायचे, परंतु तपशिलात जाऊन की हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द पर्याय दुसरा आहे हे मला कधी कोणी सांगितलं नाही. याचं कारण ती मोठी माणसं होती, त्यांनी खूप अभ्यास केलेला होता, परंतु इतक्या कसोशीनं ते पाहणं ही आपल्याकडे सवयच नाही आणि त्यामुळं ते होत नाही. तर पहिली गोष्ट अशी की पुस्तक कोणतं आहे हे जसं अनुवादकाने समजून घेतलं पाहिजे तसं या तपासनिसाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्याने त्याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे, कारण शब्दाला शब्द म्हणजे भाषा

0: अंतर नव्हे. त्यामुळे पुस्तकाचं एकूण म्हणणं काय हे लक्षात घेऊनच ते तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ते शब्दशहासुद्धा बरोबर आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि शब्दांचे अनेक अर्थ असतात.
1: हो ना.
0: ते गंमत म्हणून मी सांगतो की एक भाषांतर मी स्वतः तपासत होतो आणि त्याच्यामध्ये अचानक मोतीबिंदू हा शब्द आला.
1: अच्छा.
0: आणि त्या संदर्भामध्ये मोतीबिंदूला स्थानच नव्हतं म्हणून मी जाऊन मूळ पाहिलं तर मुळात इंग्रजी शब्द होता तो कॅटरॅक्ट असा होता. आता कॅटरॅक्टचा दुसरा अर्थ धबधबा असा आहे आणि तो तिथं योग्य होता. मग मी ते लेखकाला विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे बदललं. म्हणजे एक उदाहरण सांगितलं. त्यामुळे ते शब्दाला शब्द हे सुद्धा नीट तपासावं लागतं. त्यानंतर नुसते शब्द नव्हे. इथं मला एक मुद्दाम सांगावं असं वाटतं. विश्राम बेडेकर आणि मालती बेडेकर यांच्या पुस्तकाचे अनुवाद आमच्यासाठी आमच्या एका मैत्रिणीनं केले आणि तिनं जेव्हा त्यांना ते दाखवलं तेव्हा त्यांना काही सुचवावं असं वाटलं. मग त्याने एक गुरुमंत्र सांगितलं. आता उदाहरणार्थ माहेर या शब्दाला इंग्रजी शब्द काय तर नेमकं असं सांगणं कठीण आहे. तर ते म्हणाले की तुम्ही माहेर शब्द विसरा. म्हणजे माहेर शब्दाला प्रतिशब्द शोधू नका. जर लेखिका म्हणजे समजा विभावरी शिरूरकर इंग्रजीत लिहित असती तर तिनं काय केलं असतं. कदाचित तिने एक चार शब्द वापरले असते. कदाचित तिने एक पॅरेग्राफ वापरला असता. पण माहेर या शब्दामध्ये जे जे काही आहे ते आपण सांगितलं पाहिजे या भावनेने तिनं काहीतरी केलं असतं ना. ते तुम्ही करा. माहेर शब्दाला मायका हा हिंदी शब्द असेल पण इंग्रजीत तसा योग्य शब्द नाही ज्यात सगळं काही सापडेल. असे अनेक शब्द आहेत अगदी कोकणीत आहेत मराठीत आहेत इंग्रजीतसुद्धा आहेत की ज्याला प्रतिशब्द नाही.
1: त्यामुळे मला वाटतं की लेखकापेक्षा भाषांतरकाराला अधिक अभ्यास करावा लागत असेल. कारण लेखक तर जे स्फूर्त सुचत ते लिहित असेल.
0: लेखक हा स्वतःचा मालक असतो. मी त्यानं कदाचित मनातलं जरी त्याला सांगता आलं नाही तरी तो जे सांगतो तेच अंतिम आपण धरतो.
1: हो ना.
0: भाषांतरकाराच्या बाबतीत तसं नाही. ते मूळ लेखकाच्या किती जवळ जातं हे पाहावं लागतं.
1: सर म्हणून बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की भाषांतर आणि अनुवाद यात नेमका फरक काय.
0: आता नेमका शाब्दिक फरक मला माहीत नाही पण मी साधारण असं समजतो की भाषांतर रूपांतर म्हणजे एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत जाणं. आता उदाहरणार्थ लॅम्ब टेल्स ऑफ शेक्सपियर म्हणजे एकाच भाषेत पण त्याने ते आपल्या पद्धतीनं सांगितले त्या अर्थी तो अनुवाद होता म्हणजे भाषांतर नसूनही. किंवा आता कलांतर हा एक शब्द की एक तुम्ही त्याचा सिनेमा करता किंवा नाटक करता वगैरे. पण अनुवादमध्ये प्रामुख्यानं शब्दाला शब्द नसून तो अर्थ कुठंतरी आलेला आहे असं मी तरी मानतो. म्हणजे एक नेहमी प्रश्न येतो की भाषांतर कोणी करावं. एक फार जुनी गोष्ट मी सांगतो की त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली तेव्हा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची यादी करण्यात आली आणि ती वेगवेगळ्या मोठमोठ्या लेखकांना वाटून देण्यात आली. त्यातली जवळजवळ कोणतीच प्रसिद्ध होऊ शकली नाही.
1: अच्छा.
0: याचं कारण असं होतं की त्यात ते लेखकाला विचारलेलं नव्हतं की तुला कुठलं करायचं आहे. त्याने म्हटलं चला ऑथेलो तुम्ही करा पुशिरेगे किंवा कोणी. या पद्धतीनं होत नसतं. स्वतःला आतून वाटलं पाहिजे की आपल्याला ते केलं पाहिजे. त्या पुस्तकाशी एक काहीतरी संबंध आपला जुळला पाहिजे मगच तो अनुवादक त्याचं खरोखर चांगलं भाषांतर करू शकतो. या पद्धतीनं फार थोडी झालेली आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या पद्धतीनं होणं हेच खरं आवश्यक आहे. त्यामुळं कोणीही जेव्हा योजना आखतं की चांगल्या पुस्तकांची अनुवाद करून घ्यायचे त्यावेळेला त्यांनी त्यातनं निवड मात्र त्या अनुवादकाला दिली पाहिजे.
1: त्याला ते ठरवू दिलं पाहिजे.
0: तर मी प्रकाशक म्हणून मला कोणी विचारतं की मला अमुक अमुक भाषा येतात तर मला भाषांतराचं काम द्या तर मी त्याला हेच म्हणतो. परंतु आता समजा इंग्रजीतनं मराठी करायचं म्हणजे तू शेक्सपियर करू शकशील का. तू नेहरू करू शकशील का. तू ऑस्कर वाईल्ड करू शकशील का. मी तुला कोणती गोष्ट जवळची वाटते हे मला सांग ना.
1: अच्छा.
0: त्यावर मग पुढचं अवलंबून राहील.
1: नक्कीच. पण मग सर जेव्हा भाषांतर केलं जातं त्याच्यासाठी काही असे नियम असतात का की हे असं झालं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे असं काही ठराव.
0: नियम नाही परंतु ज्यावेळेला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमध्ये आम्ही आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र सुरू केलं आणि त्या संस्थेच्या वतीने विंदा करंदीकर यांनी दिलेल्या पैशातून जांभेकर पुरस्कार द्यायला लागलो तर त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण कोणत्या निकषावर हा पुरस्कार देणार.
1: अच्छा.
0: तर पहिला निकष होता की तुम्ही कोणतं पुस्तक निवडता, कारण ते महत्त्वाचं असलं.

0: पाहिजे, कुठल्या तरी पुस्तकाचं ह्याला तर काही अर्थ नाही. दुसरं असं की ते पुस्तक मराठीत आल्यामुळे मराठी भाषेला काहीतरी वृद्धिंगत होता आलं पाहिजे, हा दुसरा भाग होता. मग तिसरा जो भाग होता की ते थेट असायला पाहिजे. आता इथं एकच अपवाद कदाचित करावा लागेल की रशियन म्हणा किंवा जपानी म्हणा, ह्या भाषा आणि मराठी जाणणारे कमी असतील किंवा त्याच्या इंग्रजी अनुवादावरनं करावा लागेल, त्यामुळं थोडंसं तिथे आपल्याला सैल सोडावं लागेल. पण शक्यतो मूळ भाषेतूनच केलेलं भाषांतर याला पुरस्कार दिला पाहिजे, हा एक होता. मग चौथा भाग होता की त्याचा सहसा हे भाषांतर हिंदी किंवा इंग्रजीतूनच होणारे होते, बंगालीतनं वगैरे झालेले आहेत. मग तसं असेल तर मग त्यासाठी कोणीतरी एक जाणता शोधावा लागेल. परंतु जर पहिल्या चाळणीतून अशी आली नाहीत पुस्तकं तर इंग्लिश हिंदी पुरतं ते शब्दशः अधिक बरोबर आहे का, आणि शब्दशः करताना तो अर्थ बरोबर आला आहे का, आणि मग हे सगळं केल्यानंतर ते पुस्तक मराठी वाटतं का.
1: अच्छा.
0: कारण इतकं केल्यानंतर तो अनुवाद वाटता का माने, ते मूळ हे मराठीच वाटलं पाहिजे पण इंग्रजी किंवा हिंदीपासून दूर जाता का माने, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ते पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवत असत. आणि मला वाटतं ते नियम असं आपण समजायला हरकत नाही.
1: अच्छा. सर, तुम्ही सुद्धा भाषांतर केलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला पुरस्कार आहे, तर त्या पुस्तकाविषयी आम्हाला काय सांगाल?
0: काय झालं की मी गांधी, सावरकर आणि आंबेडकर या विषयावर प्रबंधच लिहिला मुंबई विद्यापीठासाठी, आणि त्यासाठी बरीच गांधीजींची पुस्तकं वाचत होतो. त्यांचं जे हिंद स्वराज हे अतिशय महत्त्वाचं पण छोटेखानी पुस्तक आहे, ते मी मूळ गुजराती, त्याचा इंग्रजी अनुवाद, त्याचा मराठी अनुवाद हे मी अनेक वेळा वाचले, कारण ते पुस्तक तेवढ्या महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की पहिली गोष्ट की गांधीजींनी स्वतः गुजरातीतून इंग्रजीत स्वतःचं पुस्तक भाषांतर हे एकच केलं, बाकी त्यांची सगळी पुस्तकं आत्मकथा वगैरे सुद्धा हे इतरांनी केलेली आहेत. गांधीजींनी स्वतः इतर भाषातून गुजरातीमध्ये भावानुवाद केलेले आहेत बरेचसे, पण तो भाग वेगळा. आणि हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की गांधीजींनी त्यात एक 8-10 महत्त्वाचे शब्द असे बदललेले आहेत की त्यामुळे ती संपूर्ण चर्चा ही फार वेगळ्या पातळीवर होत आहे.
1: अच्छा.
0: आणि आज जे जगभर हिंद स्वराज किंवा इंडियन होम रूलवर चर्चा होते ती त्या इंग्रजी शब्दावरूनच होते, आणि आपल्याकडे मराठी जे अनुवाद उपलब्ध होते ते गुजरातीतून केलेले होते.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यात उदाहरणार्थ की गुजरातीत त्याने एक सुधारो शब्द वापरला आणि सुधारोचा त्याने इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन असे शब्द केले. आता तो इतका मोठा फरक आहे, मराठी अनुवादामध्ये सुधारणा शब्द तो तर अत्यंत चुकीचा आहे, कारण गांधीजींनी उलट या सुधारणा नाहीत असंच म्हटलेलं आहे. आता असा मी तो विचार करून शेवटी ते इंग्रजीवरनं करायचं ठरवलं. त्याच्यात हा सिव्हिलायझेशन हा शब्द फार कठीण होता भाषांतर करायला, कारण एका बाजूने संस्कृती शब्द वापरला तो अत्यंत व्यापक, मग ते जीवन पद्धती हा शब्द मला अधिक तिचा समर्पक, आणि त्याला गांधीजींच्या इतर लेखनातूनही मला आधार सापडला, त्यामुळे मग मी जीवन पद्धती, काही ठिकाणी संस्कृती आणि काही ठिकाणी त्याची जोड दाखवणं असं मला ते करावं लागलं. इतरही शब्द होते, उदाहरणार्थ त्यांनी त्यावेळेला दारुगोळो हा गुजरातीत वापरला आणि त्याचं इंग्रजी केलं ब्रूट फोर्स.
1: अच्छा.
0: आणि गुजरातीमध्ये सत्याग्रह शब्द वापरला, तो त्यावेळेला नवीन शब्द होता आणि त्याला इंग्रजीत करताना लव फोर्स किंवा सोल फोर्स असं केलं. त्यामुळं लव फोर्स आणि ब्रूट फोर्स यातील द्वंद्व हा विचार फार वेगळ्या पद्धतीनं विचार त्याचा झाला, तो दारुगोळो आणि सत्याग्रहाने झाला नसता. तर यासाठी मला तो खूप विचार करावा लागला आणि त्याप्रमाणे आता खूप प्रयत्न केले. आणि मी नेहमी सांगत असतो की मी केलं हा अंतिम शब्द नाही, इतरांनी सुद्धा केले पाहिजे, म्हणजे अनेक पुस्तकांचे केले पाहिजेत पण विशेषतः हिंद स्वराजसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकांचे. म्हणजे मग त्यातील हळूहळू अधिक अधिक आपण त्या मूळ लेखनाच्या जवळ जाऊ शकू.
1: वा, खूप छान अशी माहिती देत आहे सर तुम्ही, आणि खरंच लक्षात येते की एक भाषांतर करताना किती अभ्यास आणि किती संदर्भांचा अभ्यास करावा लागतो ते. सर, भाषांतर केंद्राचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर हे भाषांतर केंद्र म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशा प्रकारे काम करतं?
0: मला अगदी सुरुवातीपासून मी प्रकाशनाला सुरुवात केल्यापासून भाषांतराचं महत्त्व पटलेलं होतं. मला असं वाटतं कोणत्याही विषयावर मराठीत इतकी चांगली पुस्तकं आहेत जी इतर भाषात पोचलेली नाहीत आणि तेच इतर भाषांबद्दल खरं असणार. तर माझी ताकद कमी होती त्यापणाने आम्ही थोडंफार काम केलं. पण त्यामुळं कुठेही भाषांतराचं काम कसं चालतं याविषयी मला कुतूहल होतं. तर अमेरिकेत एक असं केंद्र सुरू झाल्याचं मी वाचलं म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यावेळेला. हे 1965 सालची गोष्ट आहे.
1: अच्छा.
0: तर ते म्हणाले की आम्ही प्रामुख्यानं युरोपियन भाषांमधून इंग्रजीत कसं आणता येईल यासाठी ही संस्था केलेली आणि आता नुकतीच सुरू झालेली. मी त्यांचं काम फारसं झालेलं नव्हतं. पुढे जर्मनीमध्ये अशाच एका केंद्राबद्दल मी वाचलं. तर तिथेही फ्रँकफर्ट बुकफेअरच्या निमित्तानं मी जात असे तेव्हा मी पाहिलं. तर त्यांनी काय केलं होतं की एक असं शांत जागा होती, एक बंगला होता म्हणायला हरकत नाही, आणि तिथं त्यांनी बऱ्याच डिक्शनरीज आणून ठेवलेल्या होत्या प्रामुख्यानं युरोपियन भाषांच्या. आणि तिथं राहण्याची सोय होती की त्या मानानं कमी खर्चामध्ये आणि इतर व्याप नसताना आणि कोणीही भाषांतरकारानं तिथं जाऊन भाषांतरं करावीत अशी ती इच्छा होती. आणि पुढं मला कोणी सांगितलं की युलिसिससारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचं भाषांतर तिथे झाल्यामुळे मग त्या केंद्राला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. तर इथं जेव्हा मी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या माणगावच्या जागेत गेलो तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे जागा आहे. आंतरभारतीय ही कल्पना साने गुरुजींनी दिलेलीच आहे. म्हणजे आता फक्त प्रश्न राहिला की तिथं त्या डिक्शनरीज आणून ठेवणं आणि व्यवस्था करणं. तर त्याप्रमाणे हळूहळू आम्ही ती करतो. परंतु तेवढंच नव्हे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम करतो, वर्कशॉप्स घेतो.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे पुरस्कार आम्ही देऊन काहींना भाषांतर करायची संधी दिली. असं वेगवेगळ्या तऱ्हेनं या कार्याला कसं पुढे नेता येईल हे तिथं पाहिलं जातं.
1: पण मग त्याला प्रतिसाद कसा आहे सर?
0: तर हे पुरस्कार जे देतो त्याने पुष्कळ साधलेलं आहे की निदान त्या पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांच्याबद्दल लोकांना कळतं आणि ती पुस्तकं मग वाचली जातात. ते होत राहिलं पाहिजे.
1: असं कधी कधी आपण असं बघतो की एखादं नवं पुस्तक एकाच वेळी अनेक भाषांत प्रकाशित केलेलं असतं, मग त्याची तयारी कशी केलेली
0: असते? आपल्याकडे काय होतं की बहुधा पुस्तक आज त्याचं प्रकाशन असेल तर कदाचित आज सकाळी पुस्तक तयार होतं आणि ते लगेच निघतं. म्हणजे आपल्याकडची पद्धत वेगळी आहे. परदेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने पुस्तक छापून झाल्यानंतर काही दिवसांनी प्रकाशन, म्हणजे प्रकाशनाची तारीख ही नंतर असते. बरं, तिथं पुस्तक तयार करण्याची पद्धत पूर्वीही वेगळी होती आणि आता तर फारच वेगळी आहे. त्यामुळे त्याची डमी कॉपी ही आधी तयार होते. त्या डमी कॉपीवरनं अनुवादक तयार करू शकतो आणि तिथं बऱ्याच वेळेला ते आता अनुवादाच्या कामाला अतिशय महत्त्व त्याने दिल्यामुळे हे व्यावसायिक अनुवादक तयार झाले, त्यामुळे ते काम भरभर होऊ शकतं. आणि त्यामुळे अनेक वेळेला युरोपमध्ये 4-5 भाषांमधून अशी पुस्तकं एकत्र तयार झालेली आहेत. आपल्याकडे ते कठीण आहे कारण ह्या पद्धतीमुळे. आणि समजा अगदी मराठी पुस्तक आपण तयार करून ठरवलं की 3 महिन्यांनी प्रसिद्ध करायचं, तर त्या 3 महिन्यामध्ये त्याचं हिंदी म्हणा कानडी म्हणा किंवा भाषांतर होणं हे सोपं असतं. त्यामुळे सायमल्टेनियस पब्लिकेशन किंवा एकाच वेळी अनेक भाषातून प्रसिद्ध करणं हे आपल्याकडे तरी कठीण दिसतंय मला.
1: अच्छा. सर, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की इंग्रजीतून आलेला एखादा टेक्स्ट एका सेकंदात मराठीत आपल्याला वाचायला मिळतं. तर या तंत्रज्ञानाच्या युगात या भाषांतराकडे तुम्ही कसं बघता?
0: एक ज्याला मशीन ट्रान्सलेशन म्हणतात हा प्रकार आलेला आहे. मी तो पाहिला, परंतु त्याच्यात 50% फार तर आपण स्वीकारू शकतो कारण मशीनला ती अक्कल नसते. म्हणजे किती आर्टिफिशियल इन्सिडेंट, म्हणजे ते तुम्हाला पर्याय देऊ शकतो की बा याचे अमुक 10 शब्द आहे त्यातला कुठला शब्द, म्हणजे शेवटी तुम्हाला त्याच्यावर थोडं काम करावंच लागतं. कळलं चुकीचंही करावं लागतं. आता म्हणी वगैरे असतात तर त्याचा तुम्ही शब्दशः भाषांतर करूच शकत नाही, तिथं एक वेगळाच विचार करावा लागतो. आता पांढऱ्यावर काळं करणं, आता याचं तुम्ही इंग्रजी भाषांतर करणार का? किंवा त्याचप्रमाणे इंग्रजी अनेक शब्द आहेत की ज्याचे तुम्ही मराठी तसं शब्दशः भाषांतर करू शकत नाही.
1: सर, आपण मगाशी बोललो तसं आपल्या देशातच अनेक भाषा बोलल्या जातात आणि ती आपली समृद्धी पण आहे, पण मग भाषांतराचा आपल्या देशाला बलशाली करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो?
0: मला वाटतं पहिली गोष्ट अशी की आपण इतर भाषांबद्दल मान ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाची भाषा ही महत्त्वाची. दुसरी गोष्ट अशी की त्याप्रमाणे आपण सुविधा निर्माण केल्या पाहिजे. म्हणजे आज अनेक विद्यापीठामध्ये स्वतःची भाषा सुद्धा शिकवली नीट जात नाही, मग दुसरी तर सोडा, आता खरं असं केलेलं आणि माझ्या लक्षात येतं यापैकी प्रत्येक भाषेमध्ये हे काहीतरी महत्त्वाचं साहित्य आहे आणि ते दुसऱ्या भाषांना पोचत नाही, नाही तर यासाठी आपण प्रयत्नही फारसे करत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे खरं विद्यापीठ

0: इथं कॉलेजेस, प्रकाशक, लेखक या सगळ्यांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला पाहिजे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, परंतु तसं होत नाही. त्यासाठी काही सुविधांची आवश्यकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण मराठी भाषा घेऊ, आपण मराठीबद्दल इतकं सगळं बोलतो ना, मराठीत कोश किती आहेत? कोश याचा अर्थ शब्दकोश म्हणतो आहे मी, तर शब्दकोशचा अर्थच आपण बदलून टाकला आहे. म्हणजे इंग्रजीतून मराठी हा शब्दकोश, पण खरा कोश हा त्या त्या भाषेत आधी लागतो. म्हणजे इंग्रजीत जे हजारो कोश आहेत ते सगळे इंग्रजीतून इंग्रजीत आहेत, आणि तरी त्यामुळे ती भाषा अधिक उलगडली जाते. तर असे कोश आधी आपल्याकडे व्हायला पाहिजे. त्यात सिनोनिम्स अँड अँटोनिम्स पाहिजेत, मग त्याच्यात युसेज अँड अब्युसेज पाहिजे, म्हणजे त्या शब्दांचा योग्य उपयोग कसा आणि चुकीचा उपयोग कसा, असे अनेक तऱ्हेचे कोश निर्माण प्रत्येक भाषेत व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ते द्विभाषिक व्हायला पाहिजेत, आणि द्विभाषिक म्हणजे पुन्हा मराठी बंगाली, मराठी ओरिया, मराठी मल्याळम असे व्हायला पाहिजेत. आता एक एक कोश काही प्रमाणात आपल्या भाषा संचालनालयानं केलेलं आहे, पण हे काम एका कोशानं होणारच नाही आहे, अनेकांनी अनेक वेगवेगळ्या दृष्टीनं हे काम व्हायला पाहिजे. म्हणजे आधी प्रत्येक भाषेचं, त्यानंतर द्विभाषिक, आता हे पुढं त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे त्या भाषेचा उपयोग होणं आणि ते साहित्य समजून घेणं. आता नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकॅडमी वगैरे फार मोठं काम करत आहेत, परंतु तिथं पहिली गोष्ट की कोण भाषांतर करतं, तर त्यामुळं हे काम अत्यंत कसोशीनं जर होत राहिलं तर निदान आपल्या देशातल्या भाषा एकमेकांना कळायला एक 10 वर्ष लागतील
1: नक्कीच.
0: त्यानंतर मग आपल्या भाषातनं परदेशी कसं जावं, ते तर त्याहून कठीण आहे, कारण तिथं संस्कृतीच वेगळी आहे. त्या त्या भाषेचे नियम काय, म्हणजे आता रशियामध्ये काय चालतं, जर्मनीत काय चालतं, फ्रान्समध्ये काय चालतं, किंवा अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळं आहे, हे सगळं लक्षात घेऊन ते भाषांतर व्हायला पाहिजे. ती सहजी होणारी गोष्ट नाही, आणि त्यातून जर ती आतून वाटून ती केली पाहिजे तर आणखीन कठीण आहे. परंतु या सर्वात सुरुवात तरी कुठेतरी व्हायला पाहिजे, आणि जी काही तत्व मला तरी जाणवलेली आहेत एक प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून, अनुवादक म्हणून, ती जर बरोबर असतील तर ती लक्षात घेऊन हे पुढचं काम व्हायला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शब्दकोशाविषयी एक कल्पना माझे थोरले बंधू, आता ते नाही आहेत, सदानंद यांनी काढलेली होती. त्यांना असं वाटत होतं की एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत, आणि त्या दृष्टीनं शब्दकोश निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा कोश हा छापील स्वरूपात कठीण आहे, कारण आज ती कोश निघाला आणि दुसरा शब्द सापडला तर तो लगेच येऊ शकत नाही. परंतु सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यामुळे जर हे ऑनलाईन ही हा कोश किंवा डिक्शनरी केली तर तो दर सेकंदाला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये शब्द टाकू शकता. आणि ही जबाबदारी मात्र कोणीतरी घेतली पाहिजे, म्हणजे त्या कोशाला कोणीतरी माता पिता पाहिजेत. म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे चालणार नाही, की कोणी त्याच्यात घालावं चुकीचं असलं तरी चालतं असं. तर तसं न करता जर एक त्याला कोणीतरी जबाबदार व्यक्तीनं ती जबाबदारी घेतली, परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी करून घेता येतील ही मात्र गोष्ट खरी आहे.
1: नक्कीच. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. ही जी तुमची कल्पना आहे तंत्रज्ञानाची मदत घेऊन अधिकाधिक सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची, ती सफल हो अशी सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप
0: या निमित्तानं या काहीशा वेगळ्या विषयावर मला बोलता आलं याचा मला खूप आनंद होतो.
1: धन्यवाद सर. मंडळी आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत रश्मी महामरेचा नमस्कार.

0: बलसागर भारत हो हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत

0: असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
3: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
2: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसुरासाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और

0: सनफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं।
1: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली, त्याविषयी वैष्णव यांनी सांगितलं।
0: ये 1,86,000 करोड़ रुपीज का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है। इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा।
1: येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रतिलिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जारी केले। त्यात 2027-28 या वर्षात प्रतिलिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रतिलिटरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे। 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत। यात सौर परावर्ती रंगाचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग आणि अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत। काल रात्री झालेल्या गोळीबारात पुर्णेकर यांचा मृत्यू झाला होता। एंटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे। विशेष न्यायालयानं काल वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेनं या जामीनाला आव्हान दिलं होतं। आयआयटी मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत। यात साहिल याचे पालक, सहकारी विद्यार्थी, आयआयटीच्या वसतिगृहातले कर्मचारी यांचा समावेश आहे। मात्र साहिल याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही। नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या 4.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याला मालेगावच्या जलदगती न्यायालयानं दोषी ठरवलं आहे। त्याला 7 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली। या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे। ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून।
2: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे। अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला। तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं। या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे। पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं। भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे। मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं। कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं। टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली। स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत। भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे। अंतिम फेरीत मालिकेत भारताचा सामना चीनशी होईल. चीनबरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
1: राज्य शासनाच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी म्हटलं आहे. त्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख आहेत. या कृती दलानं आज नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या पाचही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी ईमेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही राधा यांनी सांगितलं. पाणी टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोतांचं बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं, 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करणं आणि टँकरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि आमिर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 षटकात बिनबाद 56 धावा झाल्या होत्या. भारतात यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 87.4% पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्री विभागानं दिली आहे. सन 2001 नंतर मान्सून हंगामातली पावसाची ही चौथी सर्वात कमी नोंद आहे. मान्सून हंगामातलं पावसाचं प्रमाण सरासरी 868 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, मात्र यंदा भारतात 759 मिलीमीटर इतकाच पाऊस झाल्याचं विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रबी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या MSP मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10:50 होत आहेत. ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत. कलाकार प्रणव हरिदास आणि सहकारी.

प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होता. रचना होती लक्ष्मी कमल गेडाम यांची. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक वाक्य होतं. ते म्हणत की स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेसाठी निर्मल गुजरात अभियान सुरू केलं. पुढे प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी हा उपक्रम देशभर नेला. स्वच्छता ही सेवा अर्थात स्वच्छता मिशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात सार्वजनिक स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वच्छता मिशन, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती या उपक्रमातला

0: कार्यक्रम, त्याची व्याप्ती याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी.
1: स्वच्छता ही सेवा या व्यापक जनआंदोलनाविषयी सांगण्याआधी आपल्याला थोडी पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी. म्हणजे भारतामध्ये स्वच्छता, उघड्यावर शौचास जाण्याची समस्या, अपुरा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छताविषयक सवयी यांसारखी आव्हाने दीर्घकाळ होती. याचा अधिक तपशील पाहिल्यास 2014 ग्रामीण स्वच्छता कव्हरेज सुमारे 39% असल्याचे केंद्र सरकारच्या नोंदीत नमूद आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक उद्देशातून 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. त्याचा प्रारंभीचा प्रमुख उद्देश 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला उघड्यावर शौचमुक्त करण्याचा होता. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरते मर्यादित न ठेवता वर्तनातील बदल आणि जनसहभाग यावर भर देण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालय, जनजागृती आणि ग्रामपंचायतींचा सहभाग यांना महत्व देण्यात आले. पुढे पुढे स्वच्छ भारत अभियान हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता जनआंदोलन बनले, ही त्याची सर्वात जमेची बाजू मानली पाहिजे. 2014 अभियान सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरगुती शौचालयांची उभारणी झाली. केंद्राच्या माहितीनुसार 2019 पर्यंत ग्रामीण भागात 10 कोटींपेक्षा अधिक शौचालय बांधली गेली आणि 6 लाखांहून अधिक ODF घोषित झाली. यानंतरचा भर शौचालय बांधणे यापासून संपूर्ण स्वच्छता टिकवणे याकडे वळला. स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात ODF प्लस, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि दृश्य स्वच्छता यावर भर देण्यात आला. जून 2025 अखेरपर्यंत देशातील 4.5 लाखांहून अधिक गावे ODF प्लस मॉडेल म्हणून नोंदणी गेली आहेत.
0: श्रोते हो, स्वच्छतेमध्ये सर्वात महत्वाचं ठरत असतं ते स्वच्छतागृह, सांडपाणी आणि मैला वाहून सुरक्षित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं. ग्रामीण भागातली शौचालयाची निर्मिती, ग्रामीण भागातील जलस्रोताचं रक्षण करत सांडपाणी व्यवस्थापन याही बाबी महत्वाच्या ठरत असतात. स्वच्छता मिशनच्या माध्यमातून यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
1: आजच्या स्वच्छतेची व्याख्या कचरा कुठे टाकायचा एवढी मर्यादित राहिलेली नाही. घरगुती सांडपाण्याचा योग्य निचरा, पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची शास्त्रीय विल्हेवाट हेही तितकेच महत्वाचे आहे. ग्रामीण भागात सोकपीट, लीचपीट, मॅजिक पीट तसेच मोठ्या गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धती वापरल्या जात आहेत. घनकचऱ्यासाठी कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि संकलनाची व्यवस्था देखील केली जात आहे. स्वच्छता आणि पेयजल हे एकमेकांशी संलग्न विषय आहेत. सांडपाणी अनियंत्रितपणे वाहिल्यास जलस्रोत दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वच्छ भारत म्हणजे फक्त रस्ते स्वच्छ असणे नव्हे तर सुरक्षित पाणी, योग्य सांडपाणी निचरा आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन असलेले गाव होय.
0: श्रोते हो, देशातील ग्रामीण भागात घरांमध्ये शौचालयांची वानवा होती. उघड्यावर शौचाला बसण्याच्या सवयीमुळे आरोग्याविषयीही प्रश्न निर्माण होत असत. विशेष करून ग्रामीण भागातल्या महिलांना यामुळे मोठ्या कुचंबणीला सामोरं जावं लागत असे. त्यामुळे घरात शौचालय तयार करण्याला सरकारकडून प्रोत्साहन देणाऱ्या योजना आल्या. महिलांसाठी फिरतं आणि कायमस्वरूपी स्वच्छतागृहाच्या व्यवस्थेमुळे महिलांच्या आत्मसन्मानाचं रक्षण झालं. याविषयी बोलताना सुधांशु जोशी म्हणाले,
1: घरात शौचालय उपलब्ध होणे ही केवळ स्वच्छतेची बाब नाही, त्याचा संबंध महिलांची सुरक्षितता, प्रतिष्ठा, आरोग्य आणि दैनंदिन श्रम यांच्याशी आहे. ग्रामीण भागात पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. महाराष्ट्राच्या अधिकृत माहितीनुसार वैयक्तिक शौचालयांसाठी 12,000 रुपये प्रोत्साहन रकमेची तरतूद आहे. स्वच्छ भारत अभियानाचा महिलांवर झालेला परिणाम हा केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. घरातील शौचालयामुळे महिलांना सुरक्षितता, गोपनीयता आणि प्रतिष्ठा मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वच्छता हा महिला सक्षमीकरणाचाही महत्वाचा भाग मानला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण हे केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत शहरांमधील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सहभागाचे मूल्यमापन करणारे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे. 2016 73 शहरांपासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 2024-25 4,500 पेक्षा अधिक शहरांपर्यंत पोहोचले. 2024-25 सर्वेक्षणात सुमारे 14 कोटी नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे. माझ्या मते या स्पर्धेचे खरे यश एखाद्या शहराला मिळालेल्या पुरस्कारात नसून त्या शहरातील नागरिकांच्या सवयी बदलण्यात आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे माझे शहर स्वच्छ असावे ही भावना माझ्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी माझी आहे या नागरिक भावनेत रूपांतरित होणे ही महत्वाची चळवळ आहे.
0: श्रोते हो, स्वच्छता आणि कचऱ्याचं नियोजन यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातले प्रश्न वेगवेगळे होते, त्यामुळे त्यावरही उपाय वेगवेगळे.

0: करण्यात आले. ग्रामीण भागात विघटन होत असलेल्या कचऱ्याचा वापर खत म्हणून करता येतो. शहरांमधील मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून ऊर्जा निर्मितीसारखे प्रयोग सुरू आहेत. याविषयी बोलताना माजी अधिकारी राजाराम पाटील म्हणाले,
1: मानवाच्या दैनंदिन कृतीतून तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ ज्यांना आपण घनकचरा म्हणतो, त्यांचा योग्य वापर केला तर ते टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतात. मानवी समाजात घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरण ऱ्हास आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी आणि जमीन सुद्धा प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. घनकचऱ्याचं संकलन, साठवण, वाहतूक प्रक्रिया तसेच विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनामध्ये येतात. स्वच्छता मिशन अंतर्गत मुंबईसह भारतातील सर्व शहरे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचरा मुक्त शहर या ध्येयावर काम करीत आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये दररोज हजारो मेट्रिक टन कचरा गोळा होतो आणि ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रामुख्यानं 5 टप्प्यांचा अवलंब करते असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये कचऱ्याचं त्याच्या उगमस्थानी वर्गीकरण करणे, केंद्र शासनाच्या नियमानुसार 4 भागांमध्ये हे वर्गीकरण करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यामध्ये ओला कचरा, ज्यामध्ये अन्न, स्वयंपाकघरातील कचरा इत्यादींचा समावेश होतो, त्याचबरोबर सुका कचरा, यामध्ये प्लास्टिक, कागद, काच, धातू जे मेटल याचा समावेश होतो, त्याचबरोबर सॅनिटरी कचरा जो स्वच्छता विषयक कचरा सुद्धा म्हटला जातो, यामध्ये डायपर्स, नॅपकिन, पॅड्स, वापरलेले फेस मास्क, हँड ग्लोव्ज, सिरिंज इत्यादी घरगुती वापरातील वस्तूंचा समावेश होतो. त्यानंतर धोकादायक घरगुती कचरा, ज्यामध्ये जुन्या बॅटऱ्या, जुनी औषधं, त्याचप्रमाणे निकामी झालेल्या ट्यूबलाइट्स, एलईडी बल्ब, तसेच कीटकनाशकं, जुने मोबाईल चार्जर्स, वायर्स यांचा समावेश असतो. तर असा हा कचरा संकलित करून त्याची वाहतूक करणं हे सुद्धा महत्वाचं काम आहे. घरोघरी कचऱ्याचं संकलन केलं जातं. घनकचरा विभागाच्या गाड्यांच्या मदतीने सफाई कर्मचारी झोपडपट्ट्यांपासून ते गृहनिर्माण संस्थांपर्यंत जाऊन कचरा गोळा करतात. झोपडपट्टी दत्तक योजना यासारख्या योजनांमधून झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक काही संस्थांच्या मदतीनं कचऱ्याचं संकलन केलं जातं आणि कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून बंदिस्त कॉम्पॅक्टर्स अशी आधुनिक वाहनं वापरून कचरा मुख्य डम्पिंग ग्राउंडवरती वाहून नेला जातो. अशा पद्धतीने जमा झालेला हा कचरा शास्त्रोक्तरित्या भूमिभरण, म्हणजे ज्याला आपण लँड फिलिंग म्हणतो, त्या ठिकाणी केला जातो आणि प्रक्रिया न होणारा उरलेला जो कचरा आहे तो जमिनीखाली सुरक्षित पद्धतीने दाबून आणि झाकून त्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा करणं आवश्यक असतं. ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती केली जाते. जास्त प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या ज्या मोठ्या सोसायट्या किंवा हॉटेल्स आहेत त्यांच्याच आवारामध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. बायोमिथेन प्लांट सुद्धा काही ठिकाणी वापरलेले आहेत, ज्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि वीज निर्मिती करण्यासाठी विकेंद्रीकरण प्रकल्प राबविले जातात. त्याचबरोबर विशेष मोहीम आणि तांत्रिक वापर करून सण आणि उत्सवांमधील कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव किंवा नवरात्र हे मोठ्या शहरांमध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरे केले जातात. अनेक सार्वजनिक मंडळं आणि घरगुती मंडळांमधून सुद्धा, घरगुती संस्थांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होतं आणि त्यासाठी निर्माल्य कलश ठेवून असा कचरा गोळा केला जातो आणि त्यापासून खत बनवलं जातं. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये यांत्रिक स्वच्छता केली जाते. प्रामुख्यानं विविध चौपाट्या असतील किंवा मोठी मैदानं असतील किंवा महत्वाचे रस्ते असतील अशा सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची सफाई ही यांत्रिक पद्धतीच्या मशीनचा वापर करून केली जाते.
0: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्वच्छता ही सेवा ही संकल्पना केवळ प्रशासनापुरती नाही, त्यामध्ये लोकसहभाग अधिक महत्वाचा समजला गेला. कोट्यवधी लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेची सुरुवात व्यक्तिगत स्वच्छतेच्या सवयीनुसार होत असते. या उपक्रमाचं यश, त्यातला लोकसहभाग आणि या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये घडलेला बदल याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुधांशु जोशी म्हणाले,
2: यासाठी जगातील उत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास जपानमधील कचरा संकलन आणि व्यवस्थापन ही सर्वात शिस्तबद्ध, कठोर आणि प्रभावी प्रणाली मानली जाते. यामध्ये जपानमध्ये कचऱ्याचे अत्यंत काटेकोरपणे वर्गीकरण करावे लागते. यात प्रामुख्याने ज्वलनशील, अज्वलनशील, रिसायकलेबल्स, कागद आणि पेट बॉटल्स असे विविध प्रकार पडतात. याशिवाय प्रत्येक शहरात किंवा नगरपालिकेत कचरा टाकण्यासाठी ठरलेले दिवस आणि ठराविक वेळ आहे. अनवधानाने चुकीच्या दिवशी कचरा बाहेर ठेवल्यास तो उचलला जात नाही आणि त्यावर चेतावणीची नोटीस लावली जाते. तसेच नियम न पाळल्यास मोठा दंडही भरावा लागतो. आता आपण महाराष्ट्रात पाहिल्यास ग्रामीण स्वच्छतेमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या पूर्वीपासूनच्या लोकसहभागाच्या परंपरेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडले आहे. महाराष्ट्राने एप्रिल 2018 ग्रामीण ODF स्थिती प्राप्त केल्याचे राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे. सध्या केवळ शौचालयांवर नसून घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर मोठा भर आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार 40,247 गावांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 39,000 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सुमारे 35,000 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे झाली आहेत. याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 हे 2021 ते 2026 या कालावधीत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. स्वच्छता अभियानाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना केवळ लाभार्थी न मानता सहभागी बनवणे. स्वच्छता मोहिमा, श्रमदान, ग्रामसभा, शाळांमधील जनजागृती, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग यामुळे स्वच्छतेचा विषय घराघरात पोहोचला. केंद्राच्या माहितीनुसार 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानात सुमारे 31 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले आणि 31 कोटींपेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या पाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसहभागाची हीच परंपरा पुढे नेण्यावर भर आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या 2025-26 अभियानात लोकसहभाग व श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणूनच अखेरच्या टप्प्यात स्वच्छ भारत अभियानाकडे आपण केवळ स्वच्छता योजना म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय, सार्वजनिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ म्हणून पाहिले पाहिजे. पुढील टप्प्यात आपले लक्ष केवळ कचरा दिसू नये एवढे नसून कचरा निर्माण कमी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, पुनर्वापर करणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे असे व्यापक असले पाहिजे. या संदर्भातही विचार व्हायला हवा हीच अपेक्षा.
0: श्रोते हो, आपला परिसर स्वच्छ असेल तर व्यक्तीला त्याच्या दैनंदिन कामांमध्ये उत्साह येतो. आपण आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो. या मातृभूमीतील भूमीवर स्वच्छता दिसून आली तर त्याच्या सौंदर्यात मोठी भर पडत असते. प्रगत देशाचं ते एक प्रमुख लक्षण आहे. त्या योगे नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी पाळायला हवी याचंही शिक्षण मिळत असतं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निजिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझा आभार माझा शिवार.

0: मंडळी नमस्कार, राम राम. आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं स्वागत करतो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 8 अश्विन शके 1948, दिनांक 30 सप्टेंबर 2026. मंडळात राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत आकाशवाणी सोलापूर केंद्रनिर्मित कार्यक्रम आपण ऐकूया. तत्पूर्वी जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज आहे. या जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत ऐकूया डाळिंब निर्यात निकष आणि नियोजन याविषयी महेश आजबे यांची मुलाखत. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्राची आहे.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अकोला या गावचे युवा शेतकरी महेश आजबे उपस्थित आहेत. आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून 2022 सालचा युवा शेतकरी पुरस्कार हा त्यांना मिळाला आहे. कार्यक्रमामध्ये आज डाळिंब निर्यातीचे निकष आणि नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी आपल्याशी ते सखोल अशी चर्चा करणार आहेत, सविस्तर अशी माहिती आपल्याला देणार आहेत. तर सर्वप्रथम महेशजी आपलं स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर सुरुवातीला मला सांगा की स्थानिक बाजारपेठ सोडून डाळिंब एक्सपोर्ट करावं असं आपल्याला कधी वाटलं आणि कशामुळे वाटलं?
2: मुळात माझं जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण शेतीचं आहे. आजोबापासून ते वडिलांपर्यंत शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्याच्याच घरात जन्माला आल्यामुळं जे काही चॅलेंजेस असतात पिकवल्यानंतर विकेपर्यंत हे अनुभवत आलो होतो. त्याच्यानंतर कॉलेज झाल्यानंतर मी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये मी डिग्री घेतली.
1: अच्छा.
2: त्याच्यानंतर ज्यावेळेस फायनल इयरला होतो ऍग्रिकल्चरच्या एज्युकेशनमध्ये त्यावेळेस इस्रायलला जायला संधी मिळाली. आणि इस्रायल सारख्या देशामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं जे उत्पादन करण्याची क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि पूर्ण जगभर त्यांचं जे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षात पाहण्यात मिळाल्या. तो जो देश आहे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर इतक्या चांगल्या दर्जाचं उत्पादन करू शकत असेल तर आपल्या देशामध्ये तिन्ही ऋतू एकसारखे आहेत, सगळं हवामान एकसारखं आहे आणि एवढ्या चांगल्या संधी असताना आपण मागं पडतोय असं त्यावेळेस जाणवलं. आणि त्यावेळेस बीटेक फायनल इयरला असताना ठरवलं की आपल्याला एक्सपोर्ट असेल, प्रोसेसिंग असेल ह्या गोष्टीमध्ये उतरायचंच आहे. त्यावेळेस त्यामुळे बीटेक फायनल इयरला म्हणजे 2018 सालीच मी कंपनीची स्थापना केली आणि त्यावेळेसच इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन काढलं. म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज शिकत होतो त्यावेळेसच अभ्यास ठरवला होता की पुढे जाऊन आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि आपल्या भागात पिकलेलं जे काही उत्पादन असेल शेतकऱ्याचं ते निर्यात करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने करता येईल तेवढं करायचं या उद्देशानं 2018 साली मी लायसन काढली.
1: बर, ज्यावेळी तुम्ही आता हा निर्यात म्हणू किंवा एक्सपोर्टचा जो व्यवसाय करताय डाळिंबाच्या बाबतीत खास करून, तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्यावेळी आपण आपल्या डाळिंबांची विक्री करतो आणि दुसरीकडं एक्सपोर्टमध्ये जर या डाळिंबाला जो काही नफा मिळतो तर याबाबत जे काही आर्थिक गणित आहे म्हणजे मिळणारा जो नफा आहे तर याचं आर्थिक गणित कसं सांगाल तुम्ही?
2: याचं आर्थिक गणित जर पाहायला गेलं तर मुळात एक्सपोर्ट म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये दान दुप्पट होतात की काय. म्हणजे जर इथं रेट 50 रुपये चालू असेल तर एक्सपोर्ट केल्यानंतर तो 150-200 रुपये मिळतो. तर असा मुळात हा गैरसमज आहे. तर एवढ्या पटीमध्ये तिथं नफा होतो असं नाहीये. परंतु कंट्री वाईज जर डिवाइड केला आपण युरोप साईडला गेला तर तिकडचा नफा जो आहे तो नक्कीच बाकी इतर कंट्री देशांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीचा राहतो. पण बऱ्यापैकी आता जो एक्सपोर्टचा जास्त कल आहे तो गल्फ मध्ये जास्त चालू आहे. म्हणजे आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चालू आहे. तर एका कंटेनर जर आज भरायचं ठरवलं आपण दुबईसाठी एक उदाहरण जर घेतलं तर सर्वसाधारण तुम्हाला एक 16 ते 17 टन माल एका कंटेनरसाठी लागतो.
1: अच्छा.
2: तर त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिस्टिक पॅकेजिंग आणि अगदी इथून लोड केल्यापासून ते दुबईमध्ये पोहोचेपर्यंत जर हा सर्वसाधारण रेट टोटल खर्च काढला एका कंटेनरचा तर आजही तो 25 ते 30 लाखाच्या घरात जातो.
1: अच्छा.
2: ती झाली गुंतवणूक. मग मग तो विकल्यानंतर जो मिळणारा नफा आहे तर तो सर्वसाधारण प्रति बॉक्स मागे जो काय असेल तर ते 100 ते 200 म्हणजे एका कंटेनर मागे तुम्ही 30 लाखाच्या गुंतवणुकीच्या पाठीमागे तुम्ही 5 ते 8 लाखापर्यंत तुम्ही प्रति कंटेनर नफा मिळवू शकता.
1: हे
2: तिथल्या चाललेल्या डिमांड आणि सप्लाय वरती भरपूर गोष्टी अवलंबून आहेत. कमीत कमी तुम्ही 2 लाख कमवू शकता, जास्तीत जास्त कधी कधी 10 लाख रुपये सुद्धा तुम्हाला एका कंटेनर मागे मिळू शकतात. म्हणजे एवढी क्षमता याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही 16 टनाचा कंटेनर भरला तर त्याच्यामध्ये कंटेनरचा खर्च वजा तुम्ही 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंत हा नफा मिळू शकतो. आणि युरोपकडे तर तुम्ही गेला तर हा आकडा कदाचित वाढूही शकतो, एवढा नफा राहतो त्याच्यामध्ये.
1: मार्ता, या डाळिंबाच्या एक्सपोर्ट उद्योगामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना जर उतरायचं झालं किंवा तो सुरू करायचा झाला तर त्यामध्ये महत्वाच्या प्राथमिक बाबी कोणत्या आहेत?
2: जर निर्यात कोणाला चालू करायचा असेल, शेतकरी बांधवांना असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं एक्सपोर्ट म्हणजे काय हे बेसिक गोष्टी त्याच्या जाणून घेणं खूप महत्वाच्या गरजेचं आहे. तर तुम्ही पर्टिक्युलर एका देशामध्ये जर करायचं ठरवलं तर त्या देशातले नॉर्म्स काय आहेत, जर त्या देशासाठी डाळिंब हवा असेल तर त्यांची कॅटेगरी काय, म्हणजे साईज, कलर, पॅकेजिंगचे वेगवेगळे ह्या पॅटर्न असतात, तर ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणं गरजेचं आहे.

0: त्या देशातलं मार्केट तुम्ही एक दोनदा जाऊन बघून प्रत्यक्षामध्ये तिथली सेलिंग करण्याची पद्धत कशी आहे, एजंट
1: अच्छा.
0: कसे पद्धतीने सेल करतात, आणि आपलं चालू रेट आणि तिकडचे रेट हे जिथली तफावत, ह्या सगळ्या गोष्टींचा सुरुवातीला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मुळात ज्या देशात करणार आहे त्या देशासाठी तो रेसिड्यू फ्री म्हणजे ऑर्गॅनिक लागतंय की आपलं रेग्युलर डाळिंब जातं ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ऑर्गॅनिक पाहिजे असेल तर ते कशा पद्धतीने पिकवायला पाहिजे ह्याचाही अभ्यास केला पाहिजे.
1: बर,
0: तर अशा पद्धतीने एक्सपोर्ट जर करायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून करणं योग्य राहील.
1: आता आपण आर्थिक उत्पन्नाबाबत बोललो किंवा जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं झालं त्यासाठी महत्वाचं असतं ते त्याचं वाण.
0: बरोबर.
1: तर आता एक्सपोर्ट विषयी जर खास चर्चा करतोय आपण, एक्सपोर्ट करत असताना डाळिंबाचं कुठलं वाण आपल्याला किफायतशीर ठरतं?
0: अगदी बरोबर. डाळिंबामध्ये सध्या बऱ्याच व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये भगवा आहे, गणेश आहे, किंवा आता नवीन शरद किंग आहे, अशा बरेच नवीन वाण आता आलेले आहेत. परंतु आजपर्यंत आम्ही जेवढी कंटेनर एक्सपोर्ट केली त्याच्यामध्ये चांगली टिकवण क्षमता जाणवलेला जो वाण आहे तो म्हणजे आपला भगवा.
1: बर,
0: जो रेग्युलर भगवा आहे जुना आपला, त्याची जी किपिंग क्वालिटी आहे, टिकवण क्षमता आहे, ती इतर व्हरायटीच्या तुलनेत नक्कीच चांगली आहे. ह्याचे अनुभव घेतले म्हणजे आम्ही राजस्थानवरून माल भरलेले आहेत, गुजरातवरून भरलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून भरलेले आहेत. तर महाराष्ट्रातले आणि राजस्थानमधला जो भगवा आहे त्याची टिकवण क्षमता जी आहे ती अतिशय सुंदर आहे. तर म्हणजे अगदी आम्ही इथून कंटेनर भरला, दुबईमध्ये काही आपत्तीमुळे, नैसर्गिक अडचणीमुळे किंवा वॉरच्या सिच्युएशनमध्ये कंटेनर होल्डवर पडले होते, तर एक एक महिन्यानंतर जरी कंटेनर ओपन केले तरी माल आहे असा भगवा व्हरायटीचा होता आणि तो चांगल्या रेटमध्ये विकला गेला. पण ह्याच तुलनेत आम्ही ज्यावेळेस गुजरातचे वगैरे माल भरले ते अगदी 15 दिवसांमध्ये सडले वगैरे अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे एक्सपोर्टसाठी जर डाळिंबामध्ये विचार करत असतील तर भगवा जो आपला रेग्युलर आहे तर त्यातल्या त्यात खास करून आपला सोलापूर आणि सांगोल्याचा जो भगवा आहे तर त्याची टिकवण क्षमता ही अप्रतिम आहे. जगामध्ये कुठेही आपल्याला तो रन होऊ शकतो. तर भगवा या वाणालाच मी एक्सपोर्टसाठी तरी हे देईन.
1: बर, आता आपण पाहतो की डाळिंब एक्सपोर्ट करायचंय तर मग जी काही डाळिंब लागवड पद्धती आहे मग त्या लागवड पद्धतीमध्ये इतर पारंपरिक पद्धतीपेक्षा कोणत्या विशेष बाबींचा आपल्याला समावेश करावा लागेल?
0: आता बदलत्या काळानुसार बाहेरच्या जगामध्ये बघितलं तर ऑर्गॅनिक फूडवरती कल पूर्ण बदलत चाललेला आहे. बाहेरच्या देशातले जे काही कंझ्युमर लोक आहेत ते पूर्ण अवेअर आहेत हेल्थच्या बाबतीमध्ये. तर त्याच्यामुळं ऑर्गॅनिक वरती आता भर भविष्यामध्ये खूप मोठा आपल्या शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे पिकवण्यासाठी. परंतु आता हा बदलता हवामान आणि जे आताचे रोग जे आहेत ते अतिशय भयंकर आहेत. म्हणजे एका रात्रीमध्ये शेतकऱ्याची एका वर्षाची मेहनत वाया जाऊ शकते. ते नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी हाय लेवलचे केमिकल्स वापरतात. कारण ऑर्गॅनिक वरती जर ते भाग आपल्याला कंट्रोल करायचे असेल तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस भरपूर आहेत. आलेले रोग कंट्रोल करणं वगैरे त्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी हे केमिकलकडं हे केले जातात. परंतु जर कोणी स्थानिकचा विचार न करता एक्सपोर्टसाठी बागेचं नियोजन करत असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून, जसं की युरोपला जर पाठवायचं असेल तर त्यांचा ठरलेला चार्ट आहे.
1: बरोबर.
0: की जर तुम्ही बाग छाटणी केल्यापासून ते माल हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही कुठले स्प्रे कोणत्या टायमिंगला द्यायचे आहे तर त्यांचे शेड्यूल तयार आहेत.
1: अच्छा.
0: तर ते शेड्यूल प्रॉपर फॉलो करून गव्हर्नमेंटकडे ते शेड्यूल आहेत तर त्या शेड्यूलनुसार जर बागेचं नियोजन केलं तर जो काही त्या फळांमध्ये असलेला रेसिड्यूचा कंटेंट आहे तो युरोपसाठी तो बरोबर बसला जाईल.
1: बर.
0: तर तशा पद्धतीनं गव्हर्नमेंटकडून किंवा अशा अनेक प्रायव्हेट आपल्या एक्सपोर्टच्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला सपोर्ट करतात त्या बाबतीमध्ये. तर त्यांच्यानुसार जर त्यांनी तसं ऑर्गॅनिक आणि केमिकल ह्या दोन्हीचा समन्वय साधून बागेचं नियोजन केलं तर नक्कीच ते जगात कुठेही एक्सपोर्ट करण्याच्या क्वालिटीची बाग अतिशय सुंदरपणे पिकवू शकतील.
1: बर, आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की वेगवेगळ्या देशामध्ये आपण डाळिंब पाठवतोय त्याचं एक्सपोर्ट करतोय, तर हे करत असताना मग महत्वाचे निकष कुठले मानले जातात आणि ते निकष कसे मेंटेन करावे किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करावं?
0: अगदी बरोबर. मी आता जसं सांगितलं जर तुम्हाला युरोपला डाळिंब एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यांचे नॉर्म्स खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी एक रेसिड्यूच्या प्रत्येक केमिकलचे एक लेवल देऊन ठेवलेले आहे. तर ज्यावेळेस शेतकऱ्याची एखादी बाग घ्यायची असेल निर्यातदाराला तर तो काय करतो, युरोपसाठी खास उदाहरण जर आपण घेतलं तर त्याच्या बागेतील एक 10 किलो फळांचं सॅम्पल तो पहिल्यांदा लॅब टेस्टिंगला पाठवतो. लॅब टेस्टिंग केल्यानंतर जे काही युरोपचे नॉर्म्स ठरलेले आहेत तर त्याची जी रेसिड्यूची लेवल दिलेली आहे तर त्या लेवलमध्ये जर ते माल बसत असेल तर ती बाग शेतकऱ्याची युरोपसाठी ती रिकमेंड झालेली आहे. पण त्याच्यामध्ये तो माल परत युरोपला पोचल्यानंतर परत तिथं एकदा कंटेनर बाहेर निघायच्या अगोदर परत टेस्टिंग केलं जातं.
1: अच्छा.
0: तुम्ही दिलेले रिपोर्ट आणि तिथं आलेल्या मालाचे रिपोर्ट जर मॅच झाले तरच तो माल आत एंट्री केला जातो, अदरवाईज तो तिथं डम

0: केला जातो किंवा तुम्हाला रिटर्नची व्यवस्था तुमच्या तुमच्या केली जाते.
1: अच्छा
0: म्हणजे युरोप हा अतिशय स्ट्रिक्ट एक्सपोर्टमध्ये मानला जाणारा भाग आहे. आणि ह्याच्या उलट जर तुम्ही गल्फमध्ये विचार केला, दुबई सारख्या ठिकाणी वगैरे, तर इथं कुठल्याही पद्धतीचे नॉर्म्स नाही आहेत.
1: बरोबर.
0: ज्या पद्धतीने शेतकरी माल कट करतो आणि आपली वाशिम मंडी असेल, सोलापूरची, म्हणजे जे काही एपीएमसी मार्केट आहेत तिथं डायरेक्ट पाठवतो, अगदी त्या स्वरूपात बाग कट करून व्यवस्थित पॅकेजिंग करून तुम्ही डायरेक्ट दुबईला एक्सपोर्ट करू शकता. तिथं कुठल्याही पद्धतीचे नॉर्म्स नाहीत, फक्त त्यांचे पॅकेजिंगचे जे काही आहेत ते त्यांचे फिक्स आहेत. 1.5 किलोचं पॅकिंग, 2 किलोचं पॅकिंग अशा पद्धतीचं, ह्या गोष्टी फक्त पाळाव्या लागतील. बाकी तुम्हाला मालाच्या रेसिड्यूसाठी इकडे लिमिटेशन्स नाहीयेत, परंतु युरोपसाठी तुम्हाला खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे परंतु तिकडे स्ट्रिक्ट जरी असले तर तिकडे मिळणारा नफा हा शेतकऱ्यासाठी खूप मोठा असतो. म्हणजे आज ही जर एखाद्या शेतकऱ्याची युरोपसाठी बाग जर रिकमेंड झाली तर त्याचा रेट आणि स्थानिकचा रेट याच्यामध्ये जवळपास भरपूर मोठा डिफरन्स असतो. म्हणजे याची बाग स्थानिकची जर 50 रुपयाला जात असेल तर युरोपवाल्याची 150 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे एवढा मोठा डिफरन्स आहे. त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर नफाही त्या पद्धतीमध्ये मिळू शकतो.
1: बर, आत्ताच तुम्ही उल्लेख केला की युरोपीय देश असतील किंवा गल्फ कंट्रीज आपण म्हणतो ज्याला, ते देश असतील, तर त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या देशातून डाळिंब कुठल्या देशात एक्सपोर्ट केला जातो, आणि जर या सर्व देशांचा आपण जर तुलनात्मक विचार केला तर अगदी जास्त नफा आपल्याला कुठल्या देशातून मिळतो?
0: तर नक्कीच, मी आता सांगितलं तुम्हाला की युरोप सारख्या देशामध्ये, परंतु मागचा जो काळ होता 10 वर्षापूर्वीचा, ज्यावेळेस सांगोल्याचं डाळिंब पूर्ण जग प्रसिद्ध होता आणि आजही आहेच, परंतु त्यावेळेस युरोपकडे जाणाऱ्या कंटेनरची संख्या जी होती ती मोठ्या प्रमाणामध्ये होती.
1: बरोबर.
0: परंतु मधल्या वाढत्या रोगांमुळे किंवा बाकी इतर गोष्टींमुळे मध्ये मध्ये आपल्या युरोपमध्ये बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स आले. कंटेनर बऱ्याच कंट्रीमध्ये बॅन बी करण्यात आले. जसं आंबा देखील काही वर्ष आपला बॅन होता काही रोगांमुळे.
1: बरोबर.
0: अगदी आता सध्या सुद्धा अमेरिकेला म्हणा, अमेरिकेचं जरी उदाहरण घेतलं तर ह्या वर्षात आत्ता एक्सपोर्ट चालू झालेला आहे, नाहीतर मागील 1-2 वर्ष पूर्ण एक्सपोर्ट बंद होतं. तर अशा पद्धतीने काय झालंय की आपल्या शेतकऱ्यांनी आता चांगल्या पद्धतीनं कसं पिकवता येईल याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण युरोप सारख्या देशांनी इतर देशातले जे काही डाळिंब उत्पादक देश आहेत त्यांच्याकडून डाळिंब घेण्यासाठी पसंती दाखवलेली आहे, आणि आता इंडियाला थोडंसं पाठीमागं ठेवलेलं आहे, हे आता वास्तविकता आहे. ते त्याच्यावरती मात करायची असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं बाहेरच्या जगातील डाळिंबाला फाईट देण्यासाठी उत्पादन करणं खूप गरजेचं आहे. पण आता सध्याला सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कुठं होत असेल तर गल्फ, म्हणजे आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाचा सध्या निर्यात चालू आहे युरोपपेक्षा देखील.
1: अच्छा, निर्यातीचा जर विचार केला तर डाळिंब निर्यात करत असताना या निर्यातीच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने येणारी संकट कुठली म्हणता येतील, आणि जर आलीच तर त्याच्यावर मात कशा पद्धतीने करावी?
0: डाळिंबाच्या बाबतीत जर एक्सपोर्ट म्हणलं तर डाळिंब एक्सपोर्ट मध्ये, म्हणजे ज्या काही कमोडिटीज आपण एक्सपोर्ट करत असेल त्याच्यामध्ये सगळ्यात हेवी इन्व्हेस्टमेंट असलेला कमोडिटी कुठली असेल तर ते डाळिंब आहे.
1: बरं.
0: म्हणजे प्रति कंटेनर मागे तुम्हाला सर्वसाधारण 20-30 लाखाच्या आसपास, कधी कधी 40 लाखापर्यंत तुम्हाला प्रति कंटेनर गुंतवणूक करावी लागते.
1: अच्छा.
0: एवढी मोठी कंटेनरची रिस्क घेऊन ह्या गोष्टी करत असताना आता ह्याच्यामध्ये अडचणी मुख्यत्वे, आता आज उदाहरण म्हटलं तर फेब्रुवारी मार्च मध्ये जे काही आखाती देशांमध्ये इराण आणि यांचा वॉर जो झाला, त्याचा फटका मोठ्या प्रमाणावरती अनेक कम्युनिटीला बसला. त्याच्यात सगळ्यात जास्त बसला तो म्हणजे आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा बसला. पण त्याच्या उलट डाळिंबामध्ये अशा गोष्टी झाल्या की जे दुबईमध्ये आज तागायत कधीही 12-15 दिराम, म्हणजे दिराम हे आपल्या दुबईचं चलन आहे, मग त्याचं जर तुम्ही गणित काढलं तर म्हणजे 300-350 रुपये प्रति बॉक्स, याच्या पुढे कधीही मार्केट गेलं नव्हतं.
1: बरोबर.
0: परंतु ह्या वॉरच्या सिच्युएशन मध्ये तोच डाळिंबाचा रेट अगदी प्रति बॉक्स 700-800 रुपयापर्यंत पोहोचला होता, कारण मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप गॅप आला होता. तर अशा पद्धतीचे वॉर सिच्युएशन आल्या तर संधीही तयार होतात आणि नुकसानही सोसावं लागतं.
1: बरोबर.
0: त्याच्याबरोबर तुमचा जहाजांमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतात, जहाज डुबू शकतं, किंवा हे असे वॉरचे सिच्युएशन असेल, नैसर्गिक आपत्ती होऊ शकतात, किंवा माल जर तुम्ही प्रॉपर योग्य रीतीनं जर भरला नाही
1: अच्छा
0: किंवा तुमच्या जे काही कंटेनर असेल त्याचं ठराविक टेम्परेचर असेल, आर्द्रता असेल, ह्या गोष्टी जर प्रॉपर मेंटेन नाही झाल्या तर माल सडू शकतो. म्हणजे एवढा 16-22 लाखाचा माल जर टेम्परेचरमुळे सुद्धा तुमचा लॉस होऊ शकतो. मिरची सारखी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे जी आखाती देशांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केली जाते, पण मिरचीमध्ये रिस्क खूप आहे, ती म्हणजे लाल पडण्याचे चान्सेस आहेत, सडण्याचे, काळे पडण्याचे आहेत. तर अशा गोष्टी ह्या कॉमन आहेत एक्सपोर्टमध्ये. तर त्याच्यामुळे एक्सपोर्टमध्ये नैसर्गिक

0: एक वॉर सिच्युएशन आणि आपलं जे काय आपण एक्सपोर्ट करतोय त्या कमोडिटीचं व्यवस्थित टेक्निकल गोष्टी मॅनेज करणं, मेंटेन करणं, तर ह्या चॅलेंजेस खूप मोठे आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक सुद्धा तुमचं लाखोंचं नुकसान करू शकते.
1: बर बर, मग त्यावर मात करायचंच झालं तर काय काय बाबी आपण विशेषत्वानं पाळल्या
0: अगदी
1: पाहिजे?
0: बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण जर घेतलं की डाळिंबाचं, पण म्हटलं की माल जर सडला तर त्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स ही गोष्ट गव्हर्नमेंटनं करून ठेवलेली आहे.
1: बर बर बर.
0: मिरचीसाठी पण देखील 100% इन्शुरन्सचे तुम्हाला गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. त्याला ECGC असं म्हणतात शॉर्ट टर्ममध्ये, की तुम्ही कंटेनर एक्सपोर्ट करायच्या अगोदरच त्या इन्शुरन्सच्या गोष्टी करून ठेवलेल्या अतिशय चांगल्या राहतात.
1: अच्छा.
0: जेणेकरून तिथं जाऊन मालाचं जर हे झालं तर तुम्हाला फक्त तिथले प्रूफ घ्यावे लागतात, व्हिडिओ फोटोज वगैरे, आणि त्याचा तुम्ही क्लेम जर केला तर तुम्हाला त्यांनी ठराविक 70%, 80% असं गव्हर्नमेंटनं आखून ठेवलेलं आहे, तर तेवढं तुम्हाला मोबदला नक्कीच मिळू शकतो. किंवा आता हे युद्धजन्य परिस्थिती आली, एखादा स्ट्राईक झाला, आपल्या वेसलवरती जर अटॅक झाला, त्याचे सुद्धा जर इन्शुरन्स तुम्ही काढून ठेवलेले असले तर 100% तुम्हाला त्याचा परतावा गव्हर्नमेंट कडून मिळू शकतो. बाकी अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला गव्हर्नमेंट सपोर्ट करतं. टोटल व्हॅल्यू जी आहे त्याला रोडटेप असे म्हणतात, ती रक्कम देखील आपल्याला मिळू शकते. तर अशा पद्धतीने देखील करू शकतात.
1: मग आता तुम्ही इन्शुरन्सच्या बाबतीत सांगितलं, आता एक्सपोर्ट ही बाब अशी आहे की ती आपल्या देशाच्या देखील आर्थिक विकासामध्ये हातभार लावते.
0: अगदी बरोबर.
1: आणि शासन असेल किंवा सरकार असेल यांचंही नेहमी धोरण असतं की शेतकरी बांधवांना सहाय्य करायचं. तर मग डाळिंब एक्सपोर्ट करत असताना या डाळिंब निर्यातीच्या क्षेत्रामध्ये इन्शुरन्स असेल किंवा तुम्ही सांगितलेल्या योजनांखेरीज आणखी काही मदत किंवा सहाय्य सरकारकडून मिळतं?
0: सरकारकडून तुम्हाला जर निर्यातदार बनायचं असेल तर अपेडा म्हणून जे आहे आपली ॲग्रिकल्चर कमोडिटीचे जे अपेडा आहे त्यांचा होल्ड आहे. ते सगळं जे काही आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही एक्सपोर्टचे धोरणं ठरली जातात तर त्या अपेडाच्या थ्रू सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचली जातात. निर्यातदार बनायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून वेगळ्या ट्रेनिंग्स देण्याचं काम त्यांच्या थ्रू होतं.
1: बरोबर.
0: जर नवीन इम्पोर्ट एक्सपोर्टचं नियोजन करणारे असेल तर त्या अपेडाच्या ह्याच्यावरती तुम्हाला कुठल्या देशामध्ये जर करायचं असेल तर तिथल्या बायरची लिस्ट तुमची त्यांना प्रोव्हाइड केली जाते.
1: बरोबर.
0: जेन्युइन बायर कुठले आहेत हे शोधण्यासाठी हेल्प केली जाते. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी जसं सबसिडीचं वगैरे उदाहरण दिली, ह्या गोष्टी देखील त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं पूर्तता केली जाते. तर अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटचा अजून तरी एक्सपोर्टसाठी अगदी चांगला सपोर्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि जेवढं परकीय चलन आपल्या देशामध्ये येईल तेवढं आपला ह्याचा GDP ग्रोथ चांगला होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांचं कायम एक्सपोर्टरसाठी आपल्याला पाठिंबा चांगला राहतोय.
1: बर, आता कुठलाही उद्योग म्हटलं की त्याला सुरुवातीला काही ना काही भांडवल आपल्याला लागतं.
0: बरोबर.
1: तर मग आता जर डाळिंब निर्यात करायचं झालं किंवा एक्सपोर्ट उद्योग सुरू करायचा झाला तर एकंदर एक अपेक्षित भांडवल किती लागेल?
0: कम्युनिटीवरती अवलंबून आहे. जर एखाद्याने ठरवलं की मला एक्सपोर्ट चालू करायचं आहे पण माझ्याकडे फायनान्शियल तेवढं हे नाहीये तर त्यांनी कम्युनिटी सुद्धा तशीच निवडायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही कांदा, कांद्याचं जर तुम्ही कंटेनर भरायचं ठरवलं तर तुम्ही केवळ 5 ते 7 लाखांमध्ये देखील तुम्ही ह्या गोष्टी कव्हर करू शकता, कंटेनर करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही कमी खर्चांमध्ये अशा रिस्क घेऊ शकताय. आणि नवीन एक्सपोर्टरने कधीही अशा डाळिंबासारख्या हाय रिस्क किंवा हाय इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतण्यापेक्षा सुरुवातीला असं लो बजेट आणि अशा कम्युनिटीमध्ये जर काम केलं तर ह्याच्यातून अनुभव घेत घेत घेत मोठ्या रिस्क घेणं कधीही एक्सपोर्टमध्ये चांगलं राहते. त्याच्यामुळे कांद्यासारख्या गोष्टीपासून जरी सुरुवात केली तरी चांगलं राहते. म्हणजे सर्वसाधारण तुम्ही 5 ते 7 लाखापासून तुम्ही एक्सपोर्ट सुरू करू शकता. अगदी काही जे आहेत जे 1-1 लाखापासून सुद्धा करतात ते म्हणजे कसं बाय एअर तेवढंच कम्युनिटी 200 किलो 500 किलो. तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरी जर भेंडी असेल म्हणजे ऑर्गॅनिक जर तुमच्याकडे भाजीपाला असेल तो देखील तुम्ही बाय एअर तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये 50,000 रुपयेमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकता.
1: बर, तर आता डाळिंब निर्यातीकडे रोजगाराची संधी म्हणून जर पाहायचं झालं, मग डाळिंब उत्पादक नसूनही निर्यात क्षेत्रामध्ये रोजगाराच्या कोणत्या संधी आपल्या शेतकरी बांधवांना आहेत, तुम्हाला काय वाटतं?
0: तुम्ही जर निर्यातदार शोधले तर असे तुम्हाला 80% निर्यातदार असे गावतील की ज्यांची स्वतःची एकही बाग नाही आहे.
1: बरोबर.
0: एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये आज ही मुंबईमध्ये ऑफिस आहेत ते मुंबईचेच आहेत, परंतु इथून सोलापूरचं डाळिंब तेच एक्सपोर्ट करतात, ते कधीही बागेत येत नाही. म्हणजे आज शेतकरी आतापर्यंत फक्त पिकवायचंच काम केलेलं आहे. जर शेतकरी स्वतः पिकवणारा जर उतरला तर त्याचं ग्राउंड लेवलचा अभ्यास खूप स्ट्रॉंग आहे.
1: बरोबर.
0: परंतु जे काही धाडस ते आपल्या शेतकऱ्याकडून केलं जात नाही त्याला बरेच फॅक्टर आहेत. तर माझ्यासारखे जे तरुण आहेत, प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी जे तरुण आहेत, जर त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना जरी ह्याच्यामध्ये उतरायला हे दिलं तर खूप मोठा वाव आहे. त्याच्यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कारण एक कंटेनर भरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 लेबर पॅकिंगसाठी लागतील,
1: बरोबर,
0: हार्वेस्टिंगसाठी वेगळी टीम लागते, बाकी नियोजन बघण्यासाठी वेगळी टीम लागते. त्याच्यामुळे एक जर निर्यातदार एका गावात जरी घडला तर तिथले कमीत कमी 20 ते 30 पोरं कामाला लावू शकतो.
1: अच्छा,
0: इतकी क्षमता या एक्सपोर्टमध्ये आहे. परंतु फक्त एकच खंत आहे की आपला ग्राउंड लेवलचा शेतकऱ्यातला तरुण याच्यामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. आता हळूहळू अवेअरनेस वाढत चाललेला आहे, अनेक जण आता उतरत आहेत, पण ह्या भविष्यामध्ये जेवढे एक्सपोर्टर येतील तेवढं चांगलंच असणार आहे. ह्याच्या ही अमर्याद असणारी गोष्ट आहे, कुठलेही लिमिटेशन्स नाही आहेत, खूप मोठं मार्केट आहे.
1: आता आपण पाहिलं की आतापर्यंत जी चर्चा केली ती डाळिंब निर्यात करण्यावर किंवा पिकवलेलं डाळिंब एक्सपोर्ट करण्यावर. जर डाळिंबाचं उत्पादन आपण घेत असू तर या डाळिंबावर कुठले कुठले प्रक्रिया उद्योग चालतात असं तुम्हाला वाटतं, आणि तिथं जर आपल्या डाळिंबाचा आपण पुरवठा केला तर ते कितपत फायदेशीर आहे?
0: नक्की. सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि ह्याच्यासाठी ह्याच्यावरती प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी गेले अनेक वर्ष बऱ्याच जणांनी भरपूर प्रयत्न केले.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये कोणी वाईन बनवायचा प्रयत्न केला, कोणी ज्यूस बनवायचा प्रयत्न केला, जॅम जेली किंवा त्याच्या सालीपासून पावडर बनवणे, असे बरेच प्रोजेक्ट रन केले आणि बंदही पडले.
1: बर.
0: कारण त्या पद्धतीमध्ये पसंती डाळिंबाच्या बाय प्रोडक्ट्सला आपल्या इथं मिळालं नाही किंवा मार्केटिंगला कदाचित ते कमी पडले असतील. परंतु आता सध्या ट्रेंडिंगला जर म्हटलं, जो पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्ट केला जाणारा जी गोष्ट आहे डाळिंबामध्ये, ती म्हणजे अनारदाना. म्हणजे डाळिंबाचे दाणे सोलून जर ते फ्रोझन कंडिशन मध्ये जर एक्सपोर्ट केले तर सद्यस्थितीला तो सगळ्यात मोठा वाव मिळणारा बिझनेस आहे. आणि युरोप या देशामध्ये अगदी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आता अनारदाना एक्सपोर्ट करणारे आपले काही नवीन तरुण उद्योजक आहेत, ज्यांना माल पुरवता पुरवता आता ते हे होत आहेत, इतकं डिमांड आहे. कारण युरोप देशामध्ये आता ते डाळिंब घरी आणलं की ते सोलायचं, ते त्याचे दाणे काढायचे, एवढा वेळ आता नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट पॅकेटमध्ये पाऊचमध्ये जर तुम्ही अनारदाना जर पोच केला तर त्यामुळे त्याचा उठाव आणि मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे. तर सध्या ट्रेंडिंगला जर तुम्ही बाय प्रोडक्ट्समध्ये म्हटलं डाळिंबामध्ये, तर अनारदानामध्ये तुम्ही नक्कीच भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत.
1: महेशजी, यंदा आपल्याला 2022 सालचा महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा युवा शेतकरी पुरस्कार मिळाला, अशी तुमची शेती क्षेत्रातली एक वाखाणण्याजोगी कामगिरी नक्कीच आहे. मग आज आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना किंवा युवा सहकारी मित्रांना यशस्वी युवा शेतकरी म्हणून तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: नक्कीच मला एक सांगायला आवडेल की आत्ताचा जो शेतकरी आहे तो 100% बदलत्या काळानुसार सोशल मीडियावर देखील खूप चांगला ऍक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे जगातल्या कानाकोपऱ्यात काय नवीन येत आहे, काय पाहिजे, हे नक्की आता घरी बसल्या बसल्या आपल्या सगळ्या 60-70 जरी शेतकरी असेल तरी त्याला मोबाईलवरती समजायला लागलेला आहे. खंत एकच आहे की आत्ताच्या शेतकऱ्याला कसं पिकवायचं हे सांगण्याची गरज नाहीये. तो पिकवण्यासाठी जेवढं अहोरात्र कष्ट घेतो, सोन्यासारखं पीक आणतो शेतामध्ये, फक्त तो कमी पडतो विकण्यामध्ये. जेवढं कष्ट तो पिकवण्यासाठी घेतो त्याच्या 10% सुद्धा कष्ट तो विकण्यामध्ये घेत नाही. तो आपल्या सोन्यासारखा पिकवलेला माल व्यापाऱ्यांच्या हातात देतो आणि सगळा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला देतो.
1: बरोबर.
0: आज त्याच्यामुळेच आपला शेतकरी वर येत नाहीये, कारण आपल्याकडे तो मार्केट रेट ठरवण्याचा होल्ड कोणाकडेही नाहीये. तर ह्याच्यावरती मात करायची असेल तर प्रत्येक घरामध्ये आमच्यासारखा एक तरुण उद्योजक किंवा मार्केट आपल्या पिकवलेल्या मालाला मार्केट कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल यासाठी तरुण आता पुढे येणं खूप गरजेचं आहे. भरपूर मोठ्या ह्या जगामध्ये संधी आहेत, कारण सगळं थांबू शकते, परंतु हे शेतकऱ्याचं जे काही आपलं सोनं आहे पिकवण्याचं, तर ते कधीही थांबू शकणार. त्यामुळे ह्याच्यामध्ये संधी भरपूर आहेत. तरुण मुलांनी ह्याच्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट असेल, एक्सपोर्ट असेल किंवा आपल्या देशातला डोमेस्टिक सप्लाय असेल, तर ह्या गोष्टींमध्ये आमाप संधी आहेत. तर जरी ग्रुपने आपल्या गावातून 4-4 मुलांनी जरी एंट्री केली या क्षेत्रामध्ये, तरी देखील खूप चांगल्या पद्धतीची शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. फक्त विकण्याची कला जी आहे ती फक्त आपल्या तरुणांनी आत्मसात करणं गरजेचं आहे, तर शेती क्षेत्राला चांगले सोन्यासारखे दिवस येणार आहेत, नाहीतर हे असंच चालू राहणार आहे.
1: तर नक्कीच महेश आसबेजी, आज आपण डाळिंब निर्यातीचे निकष आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याबाबत सविस्तर आणि सखोल अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: डाळिंब निर्यात निकष आणि नियोजन याविषयी महेश आसबे यांची मुलाखत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्राची होती. मंडळी, यानंतर ऐकूया एक गीत.

0: श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
0: बरे मंडळी, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये ऑक्टोबर महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती ऐकता येईल. आणि संध्याकाळी 7:30 उद्या असेल केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, ज्यामध्ये हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती आणि हिरवळीची

0: खतं आणि जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत आपण ऐकू शकता. उद्याच्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया, तोपर्यंत निरोप द्या, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदक. आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान, भारताची मजबूत सुरुवात. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसूरसाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
4: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
3: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
5: 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को, बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
3: नवी दिल्लीसाठी नव्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेकरता 1,790 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. येत्या 2 वर्षात ही यंत्रणा राबवली जाईल. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जाहीर केले. त्यामध्ये 2027-28 या वर्षामध्ये प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यामध्ये सौर परावर्ती रंगांचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामधल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारविनिमय केल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांमध्ये म्हटलं आहे. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं असंही त्यांनी म्हटलं आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये इराणी बोटीवरून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. या मोहिमेमध्ये 526 किलो अंमली पदार्थ पकडले. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या मुसा उर्फ आसिफ फौजी भारतीय सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये गारद झाला. गुरुवात कालन इथे मुसा चकमकीमध्ये मारला गेला. यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या संघटनेच्या जाळ्याला जबर धक्का बसला आहे असं केंद्रीय गृहखात्यानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली. या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह 59 पदकांची कमाई करत पदतालिकेमध्ये 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
6: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय

0: खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरी उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
1: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकांमध्ये 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि अमीर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 18 षटकात बिनबाद 172 धावा झाल्या होत्या. रशियन सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी भारतीय नागरिकांनी स्वेच्छेनं आपलं भारतीय नागरिकत्व सोडू नये असा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध खाजगी संस्थांकडून परदेशी नागरिकांना रशियन सशस्त्र दलामध्ये भरती केलं जात असल्याचे मंत्रालयानं नमूद केलं आहे. अशा एजंट्स आणि संस्थांकडून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य ती शहानिशा करावी असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. एमटी होनोर या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा समुद्र चाच्यांबरोबरच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे. सोमालियातल्या पंटलँड सागरी पोलीस दलानं उघडलेल्या चाचीविरोधी कारवाईमध्ये ही चकमक उडाली होती. अमेरिकेनं इराकमधून आपल्या सगळ्या सैन्य तुकड्या मागे घेतल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चाललेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून इराकसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा अवैधरित्या ओलांडू पाहणारे 41 हून जास्त घुसखोर सीमेवरच्या चकमकींना बळी पडल्याची माहिती अफगाण लष्करानं दिली आहे. या कालावधीमध्ये नूरिस्तान या परगणातल्या कामदेश इथून 62 घुसखोरांनाही पकडण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रतिलिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:15 आहेत. ऐकूया लोकसंगीताच्या कार्यक्रमात महात्मा गांधींवरील पोवाडा शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. ही निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. ऐकूया तर महात्मा गांधींवरील पोवाडा, सादर करते शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकारी.

महात्मा गांधींच्या चरित्राख्यानावरील पोवाडा शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकाऱ्यांनी सादर केला होता. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांची गझल भीमराव पांचाळे यांच्या आवाजात.

भावधारा कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया. ज्योती आर काळे यांनी गायलेली सदानंद डबीर यांची रचना.

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:19 झाली आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

आताच आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील निकुंभ यांचं गीत. याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन राग बिहाग. मध्यलय गत मत्त तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे पंडित मदन मोहन यांनी. ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन राग बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं शास्त्रीय यांचं बासरी वादन राग बिहाग. त्यांना तबला साथ केली होती पंडित मदन मिश्रा यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: AIR मराठी डिटेच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण आता ऐकत आहात. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 झालेल्या नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कुलाबा आणि सांताक्रूज येथे कमाल तापमान 33°C, तर कुलाबा येथे किमान तापमान 25 आणि सांताक्रूज येथे किमान तापमान 24°C होतं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 72%, तर सांताक्रूज येथे 87%. पावसाची नोंद सांताक्रूज येथे 4.4 mm करण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहील. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 25°C आसपास राहील. आताच आपण जाणून घेतलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.
1: श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषी मुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच दोन बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणत आहेत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहेत. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामांना ऐकवत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात, ज्या राजसभेसमोर त्यांचं हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कशी होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो आहे. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव म्हणजेच हे बटू ही बाळ हे

रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या दोन कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळं आहेत, ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवत आहे.

0: आताच आपण ऐकलीत हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील हृदयनाथ मंगेशकरांचीच रचना. याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभा.

0: होताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण तुम्ही ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजलेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र परचुरे यांचं शास्त्रीय गायन राग झिंझोटी. विलंबित गत 1 ताल आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. विलंबित गतचे बोल आहेत महादेव, द्रुतगतचे बोल आहेत देखो मोरी गागरी छिनलीनी. त्यांना तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे अनंत जोशी यांनी. ऐकूया रवींद्र परचुरे यांचं शास्त्रीय गायन राग झिंझोटी.

0: आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र परचुरे यांचं शास्त्रीय गायन ऐकलत, राग झिंजोटी. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती अनंत जोशी यांनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:56 झाली आहेत. पुढील उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
4: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
3: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
3: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:00 आले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून कथांतर भाग 2.
5: गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर.

श्रोतेहो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत लेखक दीबा मोकाशी यांची कथा गुलाम. ज्येष्ठ साहित्यिक दीबा मोकाशी यांचं जन्मशताब्दी वर्ष 2015 साली साजरं झालं. मराठी कथाविश्वात दीबा मोकाशी यांचं स्थान आगळं असं. भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरीही दीबांची ही कथा आजच्या संदर्भातही मनाला भिडते. जेते आणि पराभूत अशी विभागणी असलेल्या समाजात तर ती कित्येकदा सामोरी येते. ऐकूया दीबा मोकाशी यांची कथा गुलाम. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं, वाचक स्वर राजेश देशमुख, सादरकर्त्या गौरी लागू.

मुंबईच्या ऐन मध्यावरच्या एका काळ्या रुंद डांबरी रस्त्यावर एक सोजीर उभा होता. टॉमीगन सरसावून उभा होता आणि आम्ही त्या रस्त्यावरचे लहान थोर त्याचे गुलाम होतो. आम्ही सारे गुलाम असण्याची घोषणा तसा उभा राहून तो जगाला करत होता, आम्हालाही करत होता. लाल चेहऱ्यावरचे त्याचे निळे डोळे तल्लख होऊन इकडे तिकडे फिरत होते. जरा वेगळी हालचाल दिसताच त्याच्या बंदुकीचं टोक झरकन इकडे तिकडे वळत होत. सर्वांचा एक डोळा त्या बंदुकीकडे लागल्यासारखा झाला होता. बंदूक जरा हलताच शरीर ताठ होत होती आणि बंदुकीचा रोख असलेल्या जागी पळापळ होत होती. तो गमतीनं हसत होता, गुलामांची धावपळ पाहून हसत होता.

मी त्या रस्त्यावरून चाललेला एक मुंबईत खरेदीसाठी आलो होतो. रस्त्यावरचे इतर लोक कशासाठी रस्त्यावरून जात होते कोणास ठाऊक, पण माझ्यासारखीच त्यांना इथं चालण्याची स्वतःची कारणं असणार. लॉन्ड्री, हॉटेल, इलेक्ट्रिक स्टोअर, कापड दुकान, पानवाला, एक एक दुकान मागे टाकत मी हळूहळू चाललो होतो. भरभर चालून सोजीरानं पछाडलेला हा रस्ता केव्हाच संपवता आला असता, पण तरीही मी हळू जात होतो भारल्यासारखा. मला कळत होतं आपला हात कोटाची बाही नीट करण्यासही चुकून वर होऊन चालणार नाही. तसा हात वर झाला तर टॉमीगनचं टोक आपल्याकडे वळलेलं कळायला सुद्धा आपण जगात राहायचो नाही. पण सारं मला कळूनही मला रस्ता सोडवत नव्हता. मी पुढे मागे पाहत होतो. सर्व रस्त्याची अवस्था मला माझ्यासारखीच दिसली. या रस्त्यात शिरताच सोजीर दिसे आणि चालणाऱ्याचा वेग मंद होई. मग तो पुरुष असो, स्त्री असो, तरुण असो, वृद्ध असो, श्रीमंत असो, गरीब असो, नजर सारखी सोजीराकडे राही, नागासमोर खिळावी तशी. त्या क्षणात ज्यासाठी आपण घराबाहेर पडलो ते काम

काम सारे विसरलेले दिसत. सगळ्या कामापेक्षा, आपल्या अडचणीपेक्षा, दुःखापेक्षा, फायदा आणि तोट्यापेक्षाही इथं उभा असलेला सोजीर जास्त बोचत होता. त्याची गुरमी, त्याची बंदूक जणू सर्व लहान थोरांना तो एक जाणीव करून देत होता, तुम्ही गुलाम आहात, आमचे गुलाम आहात, चालत राहा, आमच्यासाठी काम करत राहा, मागे पाहाल तर. चालता चालता मीही त्याच्याकडे इतरांप्रमाणे चोरून नजर टाकत होतो. लहानपणी काळोख्या कोपऱ्याकडे आपण भीतभीत पाहतो तसं. एकीकडे भित्रेपणाची लाज मनात वाढत होती, आपण याच्याकडे ताठ डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, तोही माणूस आहे, भिण्यासारखं काय आहे, त्याचा रंग खूप लाल आहे, मग काय बिघडलं, त्याच्या हातात टॉमी गन आहे, असेल तो जेता आहे, म्हणूनच निर्भय पाहायला हवं. पान खाण्याचं निमित्त करून मी उभा राहिलो आणि त्याच्याकडे खूप पाहिलं. त्याचं तोंड वाटलं होतं त्याहून लाल होतं, डोळेही अधिक निळे होते. तांबड्या तोंडाचा बोका असता तर तो असा दिसला असता. आम्ही लहानपणी सोजीरांना लालतोंडी माकडं म्हणत असू, तसा मात्र तो वाटत नव्हता. तेव्हाच्या धावत्या घाबरट नजरेला तो तसा वाटला असेल. शिवाय मनसोक्त टिंगल करण्याचं धारिष्ठ्य लहान वयातच असतं. आता सोजीराला माकड तोंड्या म्हणायचं धारिष्ट्य झालं नसतं. एका हॉटेलचं तोंड उघडं दिसलं आणि मी आत शिरलो. समोरच्याच टेबलाशी बसलो. हॉटेलसुद्धा शांत होतं. कब्बशांचे आवाज मोठ्यानं खणखणत होते. चहा मागवून मी बाहेर पाहिलं. समोरच्या गल्लीतून एक बाई केराची बादली घेऊन आली. कोपऱ्यावरून तिनं सोल्जराकडे नजर टाकली, मग कुंडीत बादली ओतली. बादली उपडी करून तिनं जमिनीवर मोठ्यानं आपटली. तिनं तशी मुद्दाम जोरानं आपटली असं मला वाटलं. सोजीरानं एकदा तिच्याकडे पाहिलं, रिकामी बादली हेलकावीत बेछूटपणे ती परत गेली. तिच्या धिटाईचा मला हेवा वाटला. यकश्चित एका गुलामाची बायको ही आणि

माझ्या मनात आलं, आपण स्त्री असतो तर घरातला केर बाहेर टाकायला असेच बेदरकार आलो असतो. स्त्री जन्मात गुलामगिरीचं आपल्याला कदाचित कमी वाटलं असतं. आमचे नवरे गुलाम झाले, आम्ही काय करावं, असंही मी म्हटलं असतं. स्त्रियांना नेहमी जगायचं असतं. सृष्टी चालू ठेवणं एवढंच तत्व त्या मानतात. आणि मग पराभूत झालेल्यांच्या स्त्रिया जेत्यांचे संसार करताना आढळतात. माझा संताप आणखी चढला. मी गुलाम, माझी बायको गुलाम, माझी मुलं गुलाम, माझ्या बायका पोरांवर माझ्यापेक्षा जेत्याचा अधिकार जास्त. त्याच क्षणी द्रौपदी जेव्हा दासी ठरली ना, तेव्हाचा भीमाचा संताप मला नीट समजला. गुलामीच्या काळातच आपण या देशात जन्माला यावं. माझी मलाच लाज वाटू लागली, भित्र्या पळपुट्या विचारांची. मला जीवन क्रूर वाटू लागलं. मी हा तो पलीकडचा सारे स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला आलो आणि जन्मताच आमचं स्वातंत्र्य गेलेलं आढळलं. किती लाजीरवाणी केळसवाणी गोष्ट आहे ही, आम्हाला आणि आमच्या जेत्यांनाही. तो समोरचा लस्सीवाला कसा तगडा होता आणि गाडी ओढीत चाललेला हमाल कसा पिळदार, आणि हा इराणी कसा जाड हाडापेरांचा आहे. तो पानवाला केसाळ मनगट वर करून कल्लेदार मिशा सावरतोय. अरे यातला एक एक जण उठला तरी त्या सोजीराला फेकून देईल. चित्रपटात पाहिलेले ॲप्सिनियन, ग्रीक, रोमन आणि इतर गुलाम आठवले. त्यांची शरीर अशीच मस्त होती, ताकद अफाट होती. गुलाम नेहमी असेच असतात, त्यांना

जेत्यांसाठी श्रमायचं असतं. माझा चहा संपला होता आणि मी उठायला हवं होतं, पण मी रेंगाळत होतो. हॉटेल बाहेर आल्यावर रस्त्यावर सोजीर दिसू नये असं वाटत होतं. या पानवाल्यानं, हमालानं, इराण्यानं, लस्सीवाल्यानं कुणीतरी चिडून त्याला उचलून फेकलेलं आहे असं दिसावं असं वाटत होतं. मी सटकन उठलो. माझ्या ह्या कल्पना गुलामीच होत्या. मला दुसऱ्या कुणीतरी जेत्याला मारायला हवं होतं. मला स्वतःला त्यात कसलाही धोका पत्करायचा नव्हता. दिसणारा रस्ता एकाएकी थबकल्यासारखा झाला. माणसं अंग चोरू लागली. लस्सी पिणाऱ्याचा ग्लास तसाच हातात राहिला. पान थुंकणाऱ्यानं पान न थुंकता तसंच ठेवलं. एक लहान मुलगी घाबरून धावत सुटली. मी उठून हॉटेलच्या दाराशी आलो. मिलिटरीची मोठी लॉरी येत होती. तिच्यातल्या सोजीरांनी हाती धरलेल्या संगीना वर चकाकत होत्या. बंदुका सज्ज ठेवून ते वर खाली पुढं माग असं बघत होते. जणू ते सांगत होते, हा रस्त्यावरचा सोजीर एकटा दिसत असेल पण त्याच्या मागे आम्ही आहोत. त्याला कुणी हात लावला तर काय होईल ते पहा. एका सोजीरामाग 10, त्यांच्या मागे एक पलटण, त्या पलटणीमागे अनेक पलटणी, आणि त्या सर्वांमाग पलटणीत भरतीला तयार असलेलं राष्ट्र. अरे केवढा भयंकर धाक हा. जे जे विरोध करतील त्यांचे देह विच्छिन्न करू.

गुलामी ही शरीराची भीती आहे. तसं नसतं तर पिरॅमिडचे दगड रेटताना पारोहाचे गुलाम फटके खाऊनही ते रेटत राहिले नसते. हा सोजीर गुरमीत असताना आपण इथं उभं राहिलो नसतो. समोरचा लस्सीवाला दुकानाला चिकटून बसला नसता. अरे आम्ही सर्वांनी एक एक चूल टाकली असती तरी इंग्रज त्यात बुडले असते. पण चूल टाकायला इंग्रजांकडे तोंड करावं लागणार. पहिल्यांदा कुणी तोंड द्यायचं? पहिली गोळी कुणी खायची?

मी एक गुलाम आणि मीच गुलामी वृत्तीची चिकित्सा करत होतो. कदाचित माझ्यासारखा गुलामच या कामाला जास्त लायक. कसंही जगायला मिळो, जीव महत्वाचा हे गुलामाचं मन मलाच सांगता येईल. अजून दारात उभा होतो. मिलिटरी लॉरी पुढे गेली होती. लोकांवरचा ताण ओसरत होता. रस्त्यावरच्या सोजीराकडे पाहिलं. माझ्या मनात आलं, बरं आहे, या लेकाला इथं उभं राहावं लागतंय. जेत्यालाही भय असतं. गुलामाला गुलाम ठेवायला त्याला असं रस्त्यावर खडं उभं राहावं लागतं, 10,000 मैलांवरून येऊन. मला तो माणूस म्हणून दिसू लागला आणि माझा संताप कमी होऊ लागला. त्याला माणूस म्हणून मनात न आणण्याचा प्रयत्न मी करू लागलो. तो जेता आणि मी त्याचा गुलाम, हा माझा संताप कमी होण्याची मला भीती वाटू लागली. हा संताप बोथट होता कामा नये. त्याची धार वाढून त्याचा बळी त्या धारेनं घेतला पाहिजे. तसं पाहिलं तर हा काही पहिला जेता नव्हता आणि मी काही पहिला गुलाम नव्हतो. शिवाय कालचे जेते आज गुलाम होतात. कदाचित 50 वर्षांनी आम्ही जेत्यांवर राज्य करू. माझ्या डोळ्यापुढे आलं, या सोजीराप्रमाणेच आपण लंडनमधल्या एका रस्त्यावर उभे आहोत. हा सोजीर आपल्याप्रमाणे तिथल्या हॉटेलमधल्या दरवाजात आपल्या हातातल्या टॉमीगनकडे पाहत उभा आहे.

दूरच्या टोकाशी 100-200 लोकांची गर्दी दिसली. मध्यभागी तिरंगी निशाण होता. कुणीतरी ओरडत आलं, दुकान बंद करो, दुकान बंद करो. काही दुकानं बंद होऊ लागली, पण बरीचशी उघडीच राहिली. हालचाल मात्र मंदावली. पुढे गेलेली मिलिटरी लॉरी सरकन वळून मोर्चाकडे तोंड फिरवून उभी राहिली. फुटपाथवरचे लोक एकदम घाईनं चालू लागले. इतक्यात मोठा बंदुकीचा आवाज आला. रस्त्याच्या कडेला लांबट काडतूस येऊन पडलं आणि त्यातून दाट धुराचे लोट निघाले. अश्रुधूर अश्रुधूर कुजबूज झाली. आणखी बार झाले. फुटपाथवर अश्रुधुराचे गोळे येऊन पडू लागले. एवढ्याशा गोळ्यातून राक्षसा एवढा धूर उसळू लागला. मोर्चाच्या पुढे दोन धुराचे लोट निघाले. मोर्चाच्या मध्यावर एकदा पांगापांग झाली आणि तेथूनही धुराचा ढग पसरू लागला. पाणी आणा, पाणी आणा, रुमाल ओले करा, जो तो ओरडू लागला. फुटपाथवर ठिकठिकाणी धुराचे लोट दिसू लागले. जवळजवळ उसळलेले धूर एकमेकात मिसळू लागले आणि धुक्यातून पहावं तसं वाटू लागलं. प्रत्येकाचा रुमाल डोळ्यावर नाकावर फिरू लागला.

टेबलावरचा ग्लास उचलून मी माझा रुमाल ओला केला. मोर्चा पुढे येतच होता. झेंडा धरणाऱ्यानं धुरातून नेताना खाली मान केली होती. आता सबंध मोर्चावर अश्रुधुराचे गोळे पडू लागले. पुढे मागे फुटपाथवर धुराचा नाच सुरू झाला. जिथे तिथे जो तो आपले वाहणारे डोळे पुसू लागला. नाकातून वाहणारं पाणी टिपू लागला. माझ्याही नाकाडोळ्याची आग होऊ लागली होती. माडीवरच्या एका बाईनं बादलीभर पाणी फुटपाथवरच्या लोकांवर ओतलं. त्या धारेत मिळेल त्याने रुमाल भिजवले, डोकी भिजवून घेतली आणि मग ठिकठिकाणच्या खिडक्या उघडू लागल्या आणि पाण्याचा वर्षा लोकांवर होऊ लागला. एका एका खिडकीत बादल्या, घागरी, डेरे, तपेल्या, पातेली उपडी होताना दिसू लागली. माझ्या शेजारच्या इमारतींच्या दारात एक पातेलं आलं. पातेलं आणणारा प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणू लागला, भाई रुमाल भीक केलो, बहन रुमाल भीक केलो. पातेल्यात रुमाल भिजवून लोक नाका तोंडावर घाशीत पुढे जाऊ लागले. एक बाई धुरानं फुटपाथवर बेशुद्ध पडली. दोघांनी तिला उचललं आणि आत नेलं. माझं मन भरून आलं.

0: टेबलावर अर्धा भरलेला ग्लास मीही उचलला आणि रस्त्यावरच्या एका पुढं करत म्हटलं, भाई भीक केलो. त्यानं रुमाल भिजवून तोंडावर ठेवताच मला बरं वाटलं, धन्य वाटलं. मोर्चातले लोक जय जयकार करत पुढे येतच होते.
1: भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.
0: तिरंगी झेंडा सर्वांवर डुलत पुढे सरकत होता. टॉमी गन घेतलेला सोल्जर ताट होऊन उभा होता, बंदूक पोटाशी धरून वाट पाहत होता. सर्वांचं लक्ष त्याच्याकडे लागले होतं. सगळा रस्ता एकदम मोकळा झाला. रणगाडा पुढे येतच राहिला आणि रस्त्याच्या मध्यावर टॉमी गनवाला सोजीर एकटा उरला.

खिडकीतील एक बादली निसटून खांड खांड फुटपाटवर पडली. कोलांट्या घेत ती रस्त्यावर आली. तिची एक कडी निसटली आणि आमच्याकडे तोंड पसरून ती आडवी झाली. रणगाडा पुढे येऊन थांबला.

दह्यावरच्या माशा उठवण्यास त्यानं तो झटकला असेल, पण त्यानं पंचा झटकला आणि दुसऱ्या क्षणी भैया बसल्या जागी वर उसळून उडाला आणि बैठकीवरून फुटपाथवर कोसळला.

सगळे चकित झाल्यासारखे पाहत राहिले. आणि मग सर्वांबरोबर माझी नजरही रस्त्यावरच्या सुजीराकडे गेली. लस्सीवाल्याकडे तोंड करून अजून टॉमीगन त्यानं तशीच धरलेली होती. त्याचा लाल चेहरा अधिक लाल झालेला होता. भैयाचा देह फुटपाथवर पसरला होता आणि आचके देत होता. आसपासची मंडळी दूर पळाली होती आणि मोटारखाली सापडलेलं कुत्र तडफडत पडावं तसा तो एकटा पडला होता. माझ्या डोक्यातला संताप अनावर झाला. आपण काय करतोय हे न कळता मी हॉटेलच्या पायरीवरून उडी घेतली आणि समोरच्या फुटपाथकडे धावत सुटलो. भैयापाशी येऊन मी हात पुढे करीत खाली वाकू लागलो. भैयाच्या पाठीखालून रक्ताचा मोठा ओघळ आला. पुढे झालेले माझे हात तसेच थबकले. फुटपाथवरच्या फरशीवरून तो ओघळ माझ्याकडे मृत्यूसारखा सरकतोय असं वाटलं. माझे हात कापू लागले. आपण रस्त्यावरून धावत आलो इतक्या वेळात आपल्याही शरीरात गोळी घुसायला हवी होती. ती गोळी घुसलीच आहे आणि आपण खोटेच उभे आहोत. दचकून मी ओणव्याचा उभा झालो. अंगाला घाम सुटू लागला. भयानं सगळं अंग कापू लागलं. मी सोजीराकडे पाहिलं, बंदुकीच्या नळीकडे पाहिलं आणि एकदम माझे दोन्ही हात मी डोक्यावर उंच धरले आणि कापल्या ओठांनी काहीतरी पुटपुटू लागलो. डोक्यापासून पायांकडे घामाच्या धारा कपड्यातून वाट काढीत धावत होती. एक डोळा टॉमीगनकडे होता पण दुसऱ्या डोळ्याला भैयाचे आचके दिसत होते. मधूनच त्याचे ओठ हलत होते. त्याला पाणी हवं होतं, पाणी हवं होतं. आणि माझे दोन्ही हात डोक्यावर अधिक अधिक उंच होण्यात गुंतले होते.

श्रोतेहो कथांतरी या मालिकेत कथा आज आपण ऐकलीत गुलाम. लेखक होते दीबा मोकाशी. वाचन केलं होतं राजेश देशमुख यांनी. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचं की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
4: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
5: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
5: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
4: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
5: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
4: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
5: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय.

0: भारत सरकार।
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: EIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन EIR ॲपचे प्रसारण आपण आता ऐकत आहात। रात्रीचे 12:30 वाजलेत। ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातील एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत।

यानंतर आपण ऐकणार आहोत साधी माणसे या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील योगेश यांचं गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं, दादा कुंडके यांचं गीत.

यानंतर आपण ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत मोहितांची मंजुळा या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

ప్రపితారా అంగీరంగు నీ.

यानंतर आपण ऐकणार आहोत तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं, दादा कोंडके यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 101 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
4: सहज संवाद.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचा 1 वाजला आहे. आता आपण ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांचे बासरी वादन राग पुष्पचंद्रिका. मध्यलय गत झपताल तर द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे DR नेरूरकर यांनी. ऐकूया पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांचं बासरीवादन राग पुष्पचंद्रिका.

आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांचं बासरी वादन ऐकलं. राग पुष्पचंद्रिका, त्यांना तबला साथ केली होती डी आर नेरूरकर यांनी. ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 1:29 झाली आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम मालिका विशेष लावण्य रंग भाग 93.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सध्या आपण आयक्यू लावणीबद्दल बोलत आहोत आणि आपण गेल्या भागामध्ये पाहिलं की आयक्यू लावणी लिहिणारे शाहीर फारसे आता उरलेले नाहीत। ते शाहीर फारसे शिकलेले नव्हते पण त्यांचं समाजाचं निरीक्षण चांगलं होतं, त्यांची कल्पनाशक्ती चांगली होती, त्यामुळं प्रत्येक आयक्यू लावणीतून समाजाला चांगला विचार देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि या आयक्यू लावणीतूनच त्यांनी लोकांचं मनोरंजनही केलेलं आहे। शामराव भीमराव नावाची एक आयक्यू लावणी आहे। या लावणीतून आपला

एक मित्र दुसऱ्या मित्राला संकटातून कसा वाचवतो याचं अतिशय सुंदर असं वर्णन आहे. शिवाय ऐकीव लावणीची कथा ही मनाची पकड घेणारी आहे. ही लावणी अशी आहे, श्यामराव भीमराव दोघं जीवाचं मैत्र, लहानपणापासून दोघे गावात बरोबर. पण श्यामरावाचं लहानपणीच लग्न झालेलं होतं, बायको मात्र माहेरी राहत होती. तेव्हा श्यामरावनं ठरवलं की बायको आणायला आपण सासूरवडीला जायचं. मग त्यानं त्याच्या मित्राला म्हणजे भीमरावला हे मनोगत सांगितलं. तेव्हा भीमरावनं सांगितलं की मी तुझ्याबरोबर सासूरवाडीला येतो, पण तिथं गेल्यानंतर तू मला एकटं सोडून कुठंही जायचं नाही, आपण एकत्रच जेवण करायचं आणि एकत्रच राहायचं. हे तो कबूल करतो आणि त्याच्याबरोबर जातो. श्यामरावानं होकार त्यास दिला, दोघे मिळून आले सासूरवाडीला. श्यामरावाची बायको रंगू छान छबेली राहत होती झोकात, एका साधून जमवलं होतं तिच्याबरोबर सूत. गावाबाहेर होता त्याचा मठ, सामसूम झाल्यावर रंगू घेई त्याची भेट. अशा पद्धतीनं ही काव्यरचना असते. श्यामराव भीमराव दोघेही मित्र सासूरवाडीला आलेले असतात. रात्रीचं जेवण झाल्यानंतर श्यामरावाची आणि रंगूची माडीवर झोपण्याची व्यवस्था केलेली असते, पण श्यामरावानं भीमरावाबरोबरच एकत्र झोपण्याचं वचन दिलेलं असतं. त्यामुळं तो रंगूजवळ न जाता दोघंजण एकत्र खालीच विश्रांती घेत असतात. त्या संधीचा फायदा रंगूने घेतलेला असतो. पुढं काय होतं ते जाणून घेणार आहोत एका ढंगदार अशा लावणीनंतर. आता जी लावणी आपण सुरुवातीला आज ऐकणार आहोत ती केशर जैनू चांद आणि सहकार्यांनी गायलेली आहे. ही रचना शाहीर अमर शेख यांची आहे.

शामराव भीमराव या ऐकीव लावणीबद्दल सध्या आपण बोलत आहोत. शामराव आणि भीमराव दोघेही सासूरवाडीला आलेले असतात आणि रंगू काय करते ते आपण पुढं जाणून घेऊया. रंगू गुपचूप गेली साधूला भेटायला. भीमरावांना पाहिलं जाताना तिला. तिच्या पाठोपाठ चोर पावलानं गेला. रंगू गेली मठात साधूला केला नमस्कार. रागारागानं साधू म्हणे आज उशीर का केला. ती म्हणे नवरा माझा घरी आला. साधू म्हणे तुझं खरं प्रेम आहे कुणावर. मी पाहिजे तुला का तुझा भरतार. रंगू म्हणे तुम्हीच माझे दिलदार. मग साधू म्हणे असं असेल तर कर नवऱ्याला ठार. हे साधूंचं आणि रंगूचं बोलणं भीमराव चोरून ऐकत असतात. रंगू गेल्याबरोबर तो साधूचा खून करतो आणि घाईघाईनं त्यांना शामरावच्या शेजारी आणून झोपवतो आणि शामरावला उठून बाहेर पाठवतो. रंगू घरी येते. मुडदाव झोपवलेला असतो. त्याचा खून करते आणि मोठ्यांदा हंबरडा फोडून म्हणते भीमरावानं घात केला माझ्यासाठी. त्यांना माझ्या नवऱ्याचा खून केला. रंगूच्या ओरडण्यानं जमा झालेल्या सगळ्या लोकांना भीमराव खरी हकीकत सांगतो. गावकऱ्यांपुढं शामरावला हजर करतो आणि तो मृतदेह कुणाचा आहे ते उघड करतो. त्यामुळं रंगूचं पितळ उघडं पडतं. तिला काय बोलावं ते सुचत नाही. काय बोलावे सुचेना नारीला मित्राने मित्र तारीला. असा हा ऐकीव लावणीचा शेवट होतो. या ऐकीव लावणीतली भाषा काही फारशी काव्यमय नसते. ती उबडधोबडच असते. मात्र कथेची गुंफण अशा पद्धतीनं केलेली असते की ऐकणारा शेवटपर्यंत ऐकतच राहतो. शिवाय वाद्यमेळ्यामध्ये त्याला रंगत आलेली असते. शाहिराचं गायन हावभाव यामुळं लावणीतलं चित्र हुबेहूब लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. प्रत्यक्ष घटना घडताना आपण पाहतो आहोत असंच त्यांना वाटतं. शाहिरांनी आपल्या या लावणीमध्ये श्रोत्यांना गुंतून ठेवलेलं असतं. म्हणूनच ऐकीव लावणी हा काव्यप्रकार लोकप्रिय झालेला आहे. चला आपण आणखीन एक लावणी ऐकूया. केशर जैनूचंद आणि सहकाऱ्यांच्याच आवाजामध्ये ही रचना श्रीपाल सबनीस यांची आहे.

श्रोते हो, ऐकीव लावणीबद्दल सध्या आपण बोलतोय. ऐकीव लावणी ही काव्यमय भाषेतच लिहिली पाहिजे असं नाही आहे, मात्र तिचं कथानक श्रोत्यांना आकर्षित करणारं असं असावं, श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारं असावं. पुराणातल्या किंवा इतिहासातील कथात्मक काव्यांना ऐकीव म्हटलं जात नाही, मात्र पुराणातील किंवा इतिहासातील पात्र घेऊन त्यांच्या आधारे जर एखादं कथात्मक काव्य तयार केलं असेल तर त्याला ऐकीव लावणी म्हणता येईल. जांभूळ आख्यान हे गोंधळामध्ये सादर होत असलेलं आख्यान हे ऐकीवच आहे. त्यातील कृष्ण, युधिष्ठिर, द्रौपदी, भीम, अर्जुन, कर्ण ही सगळी पात्रं पौराणिक आहेत, मात्र आख्यानातील कथा महाभारतातली नाही तर ती एक प्रचलित लोककथा आहे. ब्रिटिश काळात ऐकीवच्या लावण्या लिहिल्या जायच्या, पण आधुनिक काळात ऐकीव लावणी लिहिली जात नाही. भेदिक गाणारे आहेत, ऐकीव गाणारेही आहेत, पण नवीन रचना करणारे कोणी नाहीत, त्यामुळं ऐकीव लावण्या लिहिणं जवळजवळ थांबलेलंच आहे. ऐकीव लावण्यांनी मराठी माणसाचं मनोरंजन केलं, अनेक वगांना, फारसना अनेक विषय पुरवले. छेल बटाव मोहना राणी या ऐकीव लावणीचा प्रसिद्ध तमासगीर उमाबाबू सावळजकर यांनी मोहना बटाव नावाचा वग केला आहे. 32 नखऱ्याची नार या ऐकीव लावणीवर तमासगीर फारसा करत होते. वगांना आणि नाटकांना समृद्ध कथानक देणारी ऐकीव लावणी आता मात्र ऐकीवात नाही, ही एक दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी लागेल. लावण्यरंग कार्यक्रमात यानंतर सुशीला हंडोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी.

शोधे हो, आतापर्यंत आपण आय क्यू लावण्या कशा असतात ते बघितलं. शाहिरांनी जशा आय क्यू लावण्या लिहिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आख्यानपर लावण्या देखील लिहिलेल्या आहेत आणि गायलेले देखील आहेत आणि त्यातल्या बऱ्याच लावण्या लोकप्रिय देखील झालेल्या आहेत. पण हे आख्यान म्हणजे काय, ते तमाशामध्ये कसं आलं, आख्यान म्हणजे काय तर कथा सांगणं. कथा या संस्कृत धातूचा अर्थ सांगणं असा आहे. पण

सांगण्यातही कसब आहे. ज्यांना हे कौशल्य जमलं त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली आणि तोच त्यांचा व्यवसाय झाला. त्यांनी रामायण महाभारतातल्या कथा सांगितल्या, कधी लोककथा सांगितल्या, कधी आख्यायिका सांगितल्या, या सगळ्या सांगीवांगीच्या गोष्टी. खऱ्या खोट्याचा पडताळा बघायचा कुठं? मग या आख्यायिकेवरूनच दीर्घ कथानक करण्याचा प्रकार जन्माला आला आणि त्यालाच आख्यान असं म्हणू लागले. तमाशा अस्तित्वात येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं आख्यान कुणी लावलं? जागरणामध्ये वाघ्या मुरळीनं लावलं, गोंधळामध्ये गोंधळ सादर करणाऱ्यांनी लावलं, भारुडात भारूड सादर करणाऱ्यांनी लावलं, कीर्तनामध्ये कीर्तनकारानं अशी आख्यानं लावली आणि मग लोकांची धार्मिक भावना जागृत ठेवली. खंडोबा, भवानी माता, भैरोबा ही महाराष्ट्राची कुलदैवतं. त्यांचा कुलाचार पाळला जातो. घरात शांतता नांदावी, धनप्राप्ती व्हावी, पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी कुणी जागरण घालतं, कुणी गोंधळ घालतं, कुणी भैरोबासाठी भराड घालतं. या धार्मिक विधीसाठी पै पाहुणे, सगे सोयरे, मित्र, आप्तेष्ट सगळे जमतात. धार्मिक कार्यक्रम पार पाडला जातो आणि मग त्यांच्या मनोरंजनासाठी आख्यान लावलं जातं. असं लावणीसाठी लिहिलेलं आख्यान म्हणजेच आख्यानपर लावणी. याबद्दल आपण अधिक बोलणार आहोतच एका ढंगदार अशा लावणीनंतर. सुशीला हंडोरे आणि सहकाऱ्यांनीच गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग आताच आपण ऐकलात कार्यक्रम लावण्य रंग।
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे। आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत।
4: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे।
3: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर।
5: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात। मध्यरात्रीचे 2 वाजले आहेत। आता सादर करीत आहोत कार्यक्रम बलसागर भारत होवो।
6: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते मी रश्मी महांबरे। मंडळी, वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी एकमेकांची भाषा येणं, समजणं खूप आवश्यक आहे। त्यामुळेच या बदलत्या युगात भाषांतरालाही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। दरवर्षी 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो। आद्य भाषांतरकार संत जेरोम यांचं स्मृतिदिन फिस्ट ऑफ द सेंट जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा करतात। थेट भाषांतर, पुस्तकांची योग्य निवड अशा विविध मुद्द्यांवर माहिती देण्यासाठी आज आपल्या भेटीला आले आहेत पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक, लेखक, गांधी अभ्यासक, नाटककार डॉक्टर राम

0: भटकळ. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत
1: नमस्कार.
0: आपलं स्वागत आहे. सर, आज आपण भाषांतर या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या जीवनात भाषेचं महत्त्व काय आहे याबद्दल सुरुवातीला तुम्ही थोडं सांगा.
1: भाषा ही प्रत्येकाकडे आहेच आणि भाषेतूनच आपण आपलं जे काही सांगायचं ते व्यक्त करत असतो, तेव्हा त्या भाषेचं काही वेगळं महत्त्व सांगण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती सगळ्या भाषांचं महत्त्व सांगण्याची. म्हणजे आपण उगाचच आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ असं जे म्हणतो ते कुठल्याही भाषेच्या बाबतीत खरं नसतं, अगदी इंग्रजीच्या बाबतीतसुद्धा.
0: अच्छा.
1: कारण प्रत्येक भाषेमध्ये आपापल्या त्यांच्या पार्श्वभूमीप्रमाणे हे चांगलं साहित्य प्रसिद्ध होत असतं. सगळंच प्रसिद्ध झालं नाही तरी ते तयार होत असतं, म्हणजे मग ते मौखिक रूपात असेल. त्यामुळं ते इतर भाषामध्ये पोचणं हे आवश्यकच आहे. आणि त्यात आपल्या हिंदुस्थानात खरं म्हणजे हजारो भाषा होत्या, त्यापैकी निदान 40-50 भाषांमध्ये प्रत्यक्ष साहित्य निर्माण होत होतं आणि होत आहे, आणि ते इतर भाषांना कळणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे भाषांतराचं महत्त्व हे हिंदुस्थानात विशेष आहे.
0: अच्छा.
1: आणि हे महत्त्व खरं म्हणजे अनेकांना पटलेलं होतं. अनेक भाषातून आम्ही पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत आणि मराठीतील इतर भाषातसुद्धा प्रसिद्ध केलेली आहेत. तर हे महत्त्व आमच्या परिणामाला लक्षात आलं होतं. असं वाटतं की जर आपण स्वतंत्र झाल्याबरोबर लक्षात घेतलं असतं की हे अतिशय महत्त्वाचं राष्ट्रीय निर्मितीचं काम आहे, आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनीच, फक्त शासनानं नव्हे, शासनानं, विद्यापीठांनी, लेखकांनी, अनुवादकांनी प्रयत्न केले असते तर खरोखर एव्हाना आपण एकमेकांना अधिक समजून घेतलं असतं.
0: अगदी. आपल्या देशात अनेक भाषा आहेत आणि अनेक संस्कृती पण आहेत, आणि मला वाटतं तुम्ही सांगता तसं देवाणघेवाण त्याच्यातून अधिक चांगल्या प्रकारे झाली असती. तरी आपल्याकडे जी भाषांतराची सुरुवात झाली ती केव्हापासून झाली त्याबद्दल काय सांगता?
1: ती थोडी गमतीची गोष्ट अशी आहे की 19व्या शतकामध्ये प्रबोधनाचे जे दिवस आपण म्हणतो त्यावेळेला अनेक इंग्रजीतून पुस्तकांची भाषांतर झाली. उदाहरणार्थ शेक्सपियरची जवळजवळ सगळी नाटकं त्यावेळेला रूपांतर किंवा भाषांतर प्रसिद्ध झाली, पण त्यावेळेला ही भूमिका मात्र निश्चितच होती हे सगळं आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणजे अगदी त्यात कार्ल मार्क्ससुद्धा भाषांतर झालेलं आहे, किंवा अशा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची त्यावेळेला भाषांतर झाली अशी आपण सूचीवरनं म्हणू शकतो.
0: अच्छा.
1: ती टिकलेली दिसत नाहीत. त्याला एक कारण असं असेल की त्यावेळच्या भाषेप्रमाणे ती झाली. भाषा बदलत असते, त्यामुळे महत्त्वाच्या पुस्तकांची पुन्हा पुन्हा भाषांतर होण्याची आवश्यकता असते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे भाषांतरात तपासून पाहणं हे फारसं कधी कोणी पाहिलं नाही.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळं ती भाषांतर किती चांगली झाली, किती योग्य झाली, किती अचूक झाली वगैरे सांगणं कठीण आहे. आणि तेही एक कारण असू शकेल की ज्यामुळं ती मागे पडली. परंतु भाषांतरांचं महत्त्व 20व्या शतकापेक्षा 19व्या शतकात जास्त लक्षात गेलेलं होतं.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की भाषांतरं तपासली गेली नाहीत, तर भाषांतर तपासणं हे किती आवश्यक असतं आणि ते किती सोपं असतं किंवा अवघड असतं?
1: भाषांतर करण्यापेक्षा तपासणं जास्त अवघड असतं. भाषांतर करणाऱ्याला निदान त्याबद्दल एक आत्मीयता असते, तपासणारा त्या मानानं त्यापासून दूर असतो. त्यामुळं जे काही तपासणारे आहेत ते अनेक वेळेला नुसतं वरवर पाहतात
0: व्याकरण
1: आणि आपलं ठीक आहे असं सांगतात. आता माझं उदाहरण सांगायचं तर मी इंडियन होम रूल या गांधीजींच्या पुस्तकाचा अनुवाद केला, आणि गांधीजींचं पुस्तक म्हणून ती जबाबदारीची जाणीव एवढी होती की त्यामुळे ते अनेकांना दाखवून मी विनंती केली की तपास आणि अगदी कुठेही चूक झाली तर सांगा. सगळेजण वाचून म्हणायचे नाही अरे चांगलं केलं आणि आशीर्वाद द्यायचे, परंतु तपशिलात जाऊन की हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द पर्याय दुसरा आहे हे मला कधी कोणी सांगितलं नाही. याचं कारण ती मोठी माणसं होती, त्यांनी खूप अभ्यास केलेला होता, परंतु इतक्या कसोशीनं ते पाहणं ही आपल्याकडे सवयच नाही आणि त्यामुळं ते होत नाही. तर पहिली गोष्ट अशी की पुस्तक कोणतं आहे हे जसं अनुवादकाने समजून घेतलं पाहिजे तसं या तपासणीसाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्याने त्याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे, कारण शब्दाला शब्द म्हणजे भाषांतर नव्हे. त्यामुळे पुस्तकाचं एकूण म्हणणं काय हे लक्षात घेऊनच ते तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ते शब्दशहासुद्धा बरोबर आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि शब्दांचे अनेक अर्थ असतात. ते गंमत म्हणून मी सांगतो की एक भाषांतर मी स्वतः तपासत होतो आणि त्याच्यामध्ये अचानक मोतीबिंदू हा शब्द आला.
0: अच्छा.
1: आणि त्या संदर्भामध्ये

0: मोतीबिंदूला स्थानच नव्हतं, म्हणून मी जाऊन मूळ पाहिलं तर मुळात इंग्रजी शब्द होता तो कॅटरॅक्ट असा होता. आता कॅटरॅक्टचा दुसरा अर्थ धबधबा असा आहे आणि तो तिथं योग्य होता. मग मी ते लेखकाला विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे बदललं, म्हणजे एक उदाहरण सांगितलं. त्यामुळे ते शब्दाला शब्द हे सुद्धा नीट तपासावं लागतं. त्यानंतर नुसते शब्द नव्हे, इथं मला एक मुद्दाम सांगावासं वाटतं. विश्राम बेडेकर आणि मालती बेडेकर यांच्या पुस्तकाचे अनुवाद आमच्यासाठी आमच्या एका मैत्रिणीनं केले आणि तिनं जेव्हा त्यांना ते दाखवलं तेव्हा त्यांना काही सुचवावं असं वाटलं. मग त्याने एक गुरुमंत्र सांगितलं. आता उदाहरणार्थ माहेर या शब्दाला इंग्रजीत शब्द काय, तर नेमकं असं सांगणं कठीण आहे. तर ते म्हणाले की तुम्ही माहेर शब्द विसरा, म्हणजे माहेर शब्दाला प्रतिशब्द शोधू नका. जर लेखिका म्हणजे समजा विभावरी शिरूरकर इंग्रजीत लिहित असती तर तिनं काय केलं असतं, कदाचित तिने एक चार शब्द वापरले असते, कदाचित तिने एक पॅरेग्राफ वापरला असता. पण माहेर या शब्दामध्ये जे जे काही आहे ते आपण सांगितलं पाहिजे या भावनेने तिनं काहीतरी केलं असतं ना, ते तुम्ही करा. माहेर शब्दाला मायका हा हिंदी शब्द असेल पण इंग्रजीत तसा योग्य शब्द नाही ज्यात सगळं काही सापडेल. असे अनेक शब्द आहेत, अगदी कोकणीत आहेत, मराठीत आहेत, इंग्रजीतसुद्धा आहेत की ज्याला प्रतिशब्द नाही.
1: त्यामुळे मला वाटतं की लेखकापेक्षा भाषांतरकाराला अधिक अभ्यास करावा लागत असेल, कारण लेखक तर जे स्फूर्त सुचतं ते लिहित असेल.
0: लेखक हा स्वतःचा मालक असतो, म्हणजे त्यानं कदाचित मनातलं जरी त्याला सांगता आलं नाही तरी तो जे सांगतो तेच अंतिम आपण धरतो. भाषांतरकाराच्या बाबतीत तसं नाही, ते मूळ लेखकाच्या किती जवळ जातं हे पाहावं लागतं.
1: सर, म्हणून बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की भाषांतर आणि अनुवाद यात नेमका फरक काय?
0: तर नेमका शाब्दिक फरक मला माहीत नाही, पण मी साधारण असं समजतो की भाषांतर रूपांतर म्हणजे एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत जाणं. आता उदाहरणार्थ लॅम्ब टेल्स ऑफ शेक्सपियर, म्हणजे एकाच भाषेत पण त्याने ते आपल्या पद्धतीने सांगितले, त्या अर्थी तो अनुवाद होता, म्हणजे भाषांतर नसूनही. किंवा आता कलांतर हा एक शब्द की एक तुम्ही त्याचा सिनेमा करता किंवा नाटक करता वगैरे, पण अनुवादमध्ये प्रामुख्यानं शब्दाला शब्द नसून तो अर्थ कुठंतरी आलेला आहे असं मी तरी मानतो. म्हणजे एक नेहमी प्रश्न येतो की भाषांतर कोणी करावं. एक फार जुनी गोष्ट मी सांगतो की त्यावेळेला साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली तेव्हा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांची यादी करण्यात आली आणि ती वेगवेगळ्या मोठमोठ्या लेखकांना वाटून देण्यात आली. त्यातली जवळजवळ कोणतीच प्रसिद्ध होऊ शकली नाही.
1: अच्छा,
0: याचं कारण असं होतं की त्यात ते लेखकाला विचारलेलं नव्हतं की तुला कुठलं करायचं आहे. त्यांनी म्हटलं चला ऑथेलो तुम्ही करा, पुशिरेगे किंवा कोणी, या पद्धतीनं होत नसतं. स्वतःला आतून वाटलं पाहिजे की आपल्याला ते केलं पाहिजे, त्या पुस्तकाशी एक काहीतरी संबंध आपला जुळला पाहिजे, मगच तो अनुवादक त्याचं खरोखर चांगलं भाषांतर करू शकतो. या पद्धतीनं फार थोडे झालेले
1: आहेत. अच्छा,
0: आणि त्या पद्धतीनं होणं हेच खरं आवश्यक आहे. त्यामुळं कोणीही जेव्हा योजना आखतं की चांगल्या पुस्तकांची अनुवाद करून घ्यायचे, त्यावेळेला त्यांनी त्यातनं निवड मात्र त्या अनुवादकाला दिली पाहिजे,
1: त्याला ते ठरवू दिलं पाहिजे.
0: तर मी प्रकाशक म्हणून मला कोणी विचारतं की मला अमुक अमुक भाषा येतात तर मला भाषांतराचं काम द्या, तर मी त्याला हेच म्हणतो. परंतु आता समजा इंग्रजीतनं मराठी करायचं म्हणजे तू शेक्सपियर करू शकशील का, तू नेहरू करू शकशील का, तू ऑस्कर वाईल्ड करू शकशील का, मी तुला कोणती गोष्ट जवळची वाटते हे मला सांग ना.
1: अच्छा,
0: त्यावर मग पुढचं अवलंबून राहील.
1: नक्कीच. पण मग सर, जेव्हा भाषांतर केलं जातं त्याच्यासाठी काही असे नियम असतात का की हे असं झालं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे असं काही ठराव?
0: नियम नाही, परंतु ज्यावेळेला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टमध्ये आम्ही आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र सुरू केलं आणि त्या संस्थेच्या वतीने विंदा करंदीकर यांनी दिलेल्या पैशातून जांभेकर पुरस्कार द्यायला लागलो, तर त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण कोणत्या निकषावर हा पुरस्कार देणार.
1: अच्छा,
0: तर पहिला निकष होता की तुम्ही कोणतं पुस्तक निवडता, कारण ते महत्त्वाचं असलं पाहिजे. कुठल्या तरी पुस्तकाचं याला काही अर्थ नाही. दुसरं असं की ते पुस्तक मराठीत आल्यामुळे मराठी भाषेला काहीतरी वृद्धिंगत होता आलं पाहिजे, हा दुसरा भाग होता. मग तिसरा जो भाग होता की ते थेट असायला पाहिजे. आता इथं एकच अपवाद कदाचित करावा लागेल की रशियन म्हणा किंवा जपानी म्हणा, ह्या भाषा आणि मराठी जाणणारे कमी असतील,

0: किंवा त्याच्या इंग्रजी अनुवादावरनं करावा लागेल, त्यामुळं थोडंसं तिथे आपल्याला सैल सोडावं लागेल. पण शक्यतो मूळ भाषेतूनच केलेलं भाषांतर याला पुरस्कार दिला पाहिजे, हा एक होता. मग चौथा भाग होता की त्याचा सहसा हे भाषांतर हिंदी किंवा इंग्रजीतूनच होणारे होते. बंगालीतनं वगैरे झालेले आहेत, मग तसं असेल तर मग त्यासाठी कोणीतरी एक जाणता शोधावा लागेल. परंतु जर पहिल्या चाळणीतून अशी आली नाहीत पुस्तकं तर इंग्लिश हिंदी पुरतं ते शब्दशः अधिक बरोबर आहे का, आणि शब्दशः करताना तो अर्थ बरोबर आला आहे का, आणि मग हे सगळं केल्यानंतर ते पुस्तक मराठी वाटतं का.
1: अच्छा.
0: कारण इतकं केल्यानंतर तो अनुवाद वाटता का माने, ते मूळ हे मराठीच वाटलं पाहिजे पण इंग्रजी किंवा हिंदीपासून दूर जाता का माने, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ते पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवत असत. आणि मला वाटतं ते नियम असं आपण समजायला हरकत नाही.
1: अच्छा. सर, तुम्ही सुद्धा भाषांतर केलेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला पुरस्कार आहे, तर त्या पुस्तकाविषयी आम्हाला काय सांगा.
0: काय झालं की मी गांधी, सावरकर आणि आंबेडकर या विषयावर प्रबंधच लिहिला मुंबई विद्यापीठासाठी, आणि त्यासाठी बरीच गांधीजींची पुस्तकं वाचत होतो. त्यांचं जे हिंद स्वराज हे अतिशय महत्त्वाचं पण छोटेखानी पुस्तक आहे, ते मी मूळ गुजराती, त्याचा इंग्रजी अनुवाद, त्याचा मराठी अनुवाद हे मी अनेक वेळा वाचले, कारण ते पुस्तक तेवढ्या महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की पहिली गोष्ट की गांधीजींनी स्वतः गुजरातीतून इंग्रजीत स्वतःचं पुस्तक भाषांतर हे एकच केलं, बाकी त्यांची सगळी पुस्तकं आत्मकथा वगैरे सुद्धा हे इतरांनी केलेली आहेत. गांधीजींनी स्वतः इतर भाषातून गुजरातीमध्ये भावानुवाद केलेले आहेत बरेचसे, पण तो भाग वेगळा. आणि हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की गांधीजींनी त्यात एक 8-10 महत्त्वाचे शब्द असे बदललेले आहेत की त्यामुळे ती संपूर्ण चर्चा ही फार वेगळ्या पातळीवर होत आहे.
1: अच्छा.
0: आणि आज जे जगभर हिंद स्वराज किंवा इंडियन होम रूलवर चर्चा होते ती त्या इंग्रजी शब्दावरूनच होते, आणि आपल्याकडे मराठी जे अनुवाद उपलब्ध होते ते गुजरातीतून केलेले होते.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यात उदाहरणार्थ की गुजरातीत त्याने एक सुधारो शब्द वापरला आहे, आणि सुधारोचा त्याने इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन असे शब्द केले. आता तो इतका मोठा फरक आहे, मराठी अनुवादामध्ये सुधारणा शब्द तो तर अत्यंत चुकीचा आहे, कारण गांधीजींनी उलट या सुधारणा नाहीत असंच म्हटलेलं आहे. आता असा मी तो विचार करून शेवटी ते इंग्रजीवरनं करायचं ठरवलं. त्याच्यात हा सिव्हिलायझेशन हा शब्द फार कठीण होता भाषांतर करायला, कारण एका बाजूने संस्कृती शब्द वापरला तर तो अत्यंत व्यापक, मग ते जीवन पद्धती हा शब्द मला अधिक तिथं समर्पक, आणि त्याला गांधीजींच्या इतर लेखनातूनही मला आधार सापडला. त्यामुळं मग मी जीवन पद्धती, काही ठिकाणी संस्कृती आणि काही ठिकाणी त्याची जोड दाखवणं असं मला ते करावं लागलं. इतरही शब्द होते, उदाहरणार्थ त्यांनी त्यावेळेला दारुगोळो हा गुजरातीत वापरला आणि त्याचं इंग्रजी केलं ब्रूट फोर्स.
1: अच्छा.
0: आणि गुजरातीमध्ये सत्याग्रह शब्द वापरला, तो त्यावेळेला नवीन शब्द होता, आणि त्याला इंग्रजीत करताना लव फोर्स किंवा सोल फोर्स असं केलं. त्यामुळं लव फोर्स आणि ब्रूट फोर्स यातील द्वंद्व हा विचार फार वेगळ्या पद्धतीनं विचार त्याचा झाला, तो दारुगोळो आणि सत्याग्रहाने झाला नसता. तर यासाठी मला तो खूप विचार करावा लागला, आणि त्याप्रमाणे आता खूप प्रयत्न केले. आणि मी नेहमी सांगत असतो की मी केलं हा अंतिम शब्द नाही, इतरांनी सुद्धा केले पाहिजे, म्हणजे अनेक पुस्तकांचे केले पाहिजेत पण विशेषतः हिंद स्वराजसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकांचे, म्हणजे मग त्यातील हळूहळू अधिक अधिक आपण त्या मूळ लेखनाच्या जवळ जाऊ शकू.
1: वा, खूप छान अशी माहिती देत आहे सर तुम्ही, आणि खरंच लक्षात येते की एक भाषांतर करताना किती अभ्यास आणि किती संदर्भांचा अभ्यास करावा लागतो ते. सर, भाषांतर केंद्राचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, तर हे भाषांतर केंद्र म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कशा प्रकारे काम करतं.
0: मला अगदी सुरुवातीपासून, मी प्रकाशनाला सुरुवात केल्यापासून भाषांतराचं महत्त्व पटलेलं होतं. मला असं वाटतं कोणत्याही विषयावर मराठीत इतकी चांगली पुस्तकं आहेत जी इतर भाषात पोचलेली नाहीत, आणि तेच इतर भाषांबद्दल खरं असणार. तर माझी ताकद कमी होती, त्यापणाने आम्ही थोडंफार काम केलं, पण त्यामुळं कुठेही भाषांतराचं काम कसं चालतं याविषयी मला कुतूहल होतं. तर अमेरिकेत एक असं केंद्र सुरू झाल्याचं मी वाचलं, म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यावेळेला. हे 1965 सालची गोष्ट आहे.
1: अच्छा.
0: तर ते म्हणाले की आम्ही प्रामुख्यानं युरोपियन भाषांमधून इंग्रजीत कसं आणता येईल यासाठी ही संस्था

0: केलेली आणि आता नुकतीच सुरू झालेली, मी त्यांचं काम फारसं झालेलं नव्हतं. पुढे जर्मनीमध्ये अशाच एका केंद्राबद्दल मी वाचलं, तर तिथेही फ्रँकफर्ट बुकफेअरच्या निमित्तानं मी जात असे तेव्हा मी पाहिलं, तर त्यांनी काय केलं होतं की एक असं शांत जागा होती, एक बंगला होता म्हणायला हरकत नाही, आणि तिथं त्यांनी बऱ्याच डिक्शनरीज आणून ठेवलेल्या होत्या प्रामुख्यानं युरोपियन भाषांच्या, आणि तिथं राहण्याची सोय होती की त्या मानानं कमी खर्चामध्ये आणि इतर व्याप नसताना, आणि कोणीही भाषांतरकारानं तिथं जाऊन भाषांतर करावीत अशी ती इच्छा होती. आणि पुढं मला कोणी सांगितलं की युलिसिससारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचं भाषांतर तिथे झाल्यामुळे मग त्या केंद्राला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. तर इथं जेव्हा मी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या माणगावच्या जागेत गेलो तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे जागा आहे. आंतरभारतीय कल्पना साने गुरुजींनी दिलेलीच आहे. म्हणजे आता फक्त प्रश्न राहिला की तिथं त्या डिक्शनरीज आणून ठेवणं आणि व्यवस्था करणं, तर त्याप्रमाणे हळूहळू आम्ही ती करतो. परंतु तेवढंच नव्हे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम करतो, वर्कशॉप्स घेतो.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे पुरस्कार आम्ही देऊन काहींना भाषांतर करायची संधी दिली, असं वेगवेगळ्या तऱ्हेनं या कार्याला कसं पुढे नेता येईल हे तिथं पाहिलं जातं.
1: पण मग त्याला प्रतिसाद कसा आहे सर?
0: तर हे पुरस्कार जे देतो त्याने पुष्कळ साधलेलं आहे की निदान त्या पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांच्याबद्दल लोकांना कळतं आणि ती पुस्तकं मग वाचली जातात, ते होत राहिलं पाहिजे.
1: कधी कधी आपण असं बघतो की एखादं नवं पुस्तक एकाच वेळी अनेक भाषात प्रकाशित केलेलं असतं, मग त्याची तयारी कशी केलेली
0: असते? आपल्याकडे काय होतं की बहुधा पुस्तक आज त्याचं प्रकाशन असेल तर कदाचित आज सकाळी पुस्तक तयार होतं आणि ते लगेच निघतं. म्हणजे आपल्याकडची पद्धत वेगळी आहे. परदेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने पुस्तक छापून झाल्यानंतर काही दिवसांनी प्रकाशन, म्हणजे प्रकाशनाची तारीखही नंतर असते. बरं, तिथं पुस्तक तयार करण्याची पद्धत पूर्वीही वेगळी होती आणि आता तर फारच वेगळी आहे. त्यामुळे त्याची डमी कॉपी ही आधी तयार होते, त्या डमी कॉपीवरनं अनुवादक तयार करू शकतो, आणि तिथं बऱ्याच वेळेला ते आता अनुवादाच्या कामाला अतिशय महत्त्व त्याने दिल्यामुळे हे व्यावसायिक अनुवादक तयार झाले, त्यामुळे ते काम भरभर होऊ शकतं. आणि त्यामुळे अनेक वेळेला युरोपमध्ये 4-5 भाषांमधून अशी पुस्तकं एकत्र तयार झालेली आहेत. आपल्याकडे ते कठीण आहे कारण ह्या पद्धतीमुळे. आणि समजा अगदी मराठी पुस्तक आपण तयार करून ठरवलं की 3 महिन्यांनी प्रसिद्ध करायचं, तर त्या 3 महिन्यामध्ये त्याचं हिंदी म्हणा कानडी म्हणा किंवा भाषांतर होणं हे सोपं नसतं. त्यामुळे सायमल्टेनियस पब्लिकेशन किंवा एकाच वेळी अनेक भाषातून प्रसिद्ध करणं हे आपल्याकडे तरी कठीण दिसतंय मला.
1: अच्छा. सर, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की इंग्रजीतून आलेला एखादा टेक्स्ट एका सेकंदात मराठीत आपल्याला वाचायला मिळतं, तर या तंत्रज्ञानाच्या युगात या भाषांतराकडे तुम्ही कसं बघता?
0: एक ज्याला मशीन ट्रान्सलेशन म्हणतात हा प्रकार आलेला आहे, मी तो पाहिला. परंतु त्याच्यात 50% फार तर आपण स्वीकारू शकतो, कारण मशीनला ती अक्कल नसते. म्हणजे किती आर्टिफिशियल इन्सिडेंट, म्हणजे ते तुम्हाला पर्याय देऊ शकतं की बाबा ह्याचे अमुक 10 शब्द आहे त्यातला कुठला शब्द, म्हणजे शेवटी तुम्हाला त्याच्यावर थोडं काम करावंच लागतं, कळलं चुकीचंही करावं लागतं. आता म्हणी वगैरे असतात तर त्याचा तुम्ही शब्दशः भाषांतर करूच शकत नाही, तिथं एक वेगळाच विचार करावा लागतो. आता पांढऱ्यावर काळं करणं, आता याचं तुम्ही इंग्रजी भाषांतर करणार का? किंवा त्याचप्रमाणे इंग्रजी अनेक शब्द आहेत की ज्याचे तुम्ही मराठी तसं शब्दशः भाषांतर करू शकत नाही.
1: सर, आपण मगाशी बोललो तसं आपल्या देशातच अनेक भाषा बोलल्या जातात आणि ती आपली समृद्धी पण आहे, पण मग भाषांतराचा आपल्या देशाला बलशाली करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो?
0: मला वाटतं पहिली गोष्ट अशी की आपण इतर भाषांबद्दल मान ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाची भाषा ही महत्त्वाची. दुसरी गोष्ट अशी की त्याप्रमाणे आपण सुविधा निर्माण केल्या पाहिजे. म्हणजे आज अनेक विद्यापीठामध्ये स्वतःची भाषा सुद्धा शिकवली नीट जात नाही, मग दुसरी तर सोडा. आता खरं समजा महाराष्ट्रामध्ये काही विद्यापीठं ही कानडी मुलखाच्या जवळ आहेत, काही तेलुगूच्या जवळ आहेत, काही गुजरातच्या जवळ आहेत, काही कोकणीच्या जवळ आहेत. इथं त्या इतर भाषा शिकवण्याची, शिकली जाण्याची, पुस्तकं ठेवण्याची अशी सोय पाहिजे.
1: खरे.
0: किंबहुना तिथं मुद्दाम अभ्यासवृत्ती देऊन निदान दरवर्षी 4-6 माणसं ही त्या दोन्ही भाषांमध्ये काम करतील अशी सोय केली पाहिजे. आणि अशी प्रत्येक विद्यापीठानं केली तर आपल्या 200-300 विद्यापीठात मिळून दरवर्षी 1-2-3 हजार माणसं अशी तयार होतील आणि अशी 8-10 वर्ष झाली तर मग पुढे हळूहळू आपण एकमेकांना

0: केला पाहिजे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, परंतु तसं होत नाही. त्यासाठी काही सुविधांची आवश्यकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण मराठी भाषा घेऊ, आपण मराठीबद्दल इतकं सगळं बोलतो ना, मराठीत कोश किती आहेत? कोश याचा अर्थ शब्दकोश म्हणतो आहे मी, तर शब्दकोशचा अर्थच आपण बदलून टाकला आहे. म्हणजे इंग्रजीतून मराठी हा शब्दकोश, पण खरा कोश हा त्या त्या भाषेत आधी लागतो. म्हणजे इंग्रजीत जे हजारो कोश आहेत ते सगळे इंग्रजीतून इंग्रजीत आहेत, आणि तरी त्यामुळे ती भाषा अधिक उलगडली जाते. तर असे कोश आधी आपल्याकडे व्हायला पाहिजे, त्यात सिनोनिम्स अँड अँटोनिम्स पाहिजेत, मग त्याच्यात युसेज अँड ॲब्युसेज पाहिजे, म्हणजे त्या शब्दांचा योग्य उपयोग कसा आणि चुकीचा उपयोग कसा, असे अनेक तऱ्हेचे कोश निर्माण प्रत्येक भाषेत व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ते द्विभाषिक व्हायला पाहिजेत, आणि द्विभाषिक म्हणजे पुन्हा मराठी बंगाली, मराठी ओरिया, मराठी मल्याळम असे व्हायला पाहिजेत. आता एक एक कोश काही प्रमाणात आपल्या भाषा संचालनालयानं केलेलं आहे, पण हे काम एका कोशानं होणारच नाही आहे, अनेकांनी अनेक वेगवेगळ्या दृष्टीनं हे काम व्हायला पाहिजे. म्हणजे आधी प्रत्येक भाषेचं, त्यानंतर द्विभाषिक, आता हे पुढं त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे त्या भाषेचा उपयोग होणं आणि ते साहित्य समजून घेणं. आता नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकॅडमी वगैरे फार मोठं काम करत आहेत, परंतु तिथं पहिली गोष्ट की कोण भाषांतर करतं, तर त्यामुळं हे काम अत्यंत कसोशीनं जर होत राहिलं तर निदान आपल्या देशातल्या भाषा एकमेकांना कळायला एक 10 वर्ष लागतील
1: नक्कीच.
0: त्यानंतर मग आपल्या भाषातनं परदेशी कसं जावं ते तर त्याहून कठीण आहे, कारण तिथं संस्कृतीच वेगळी आहे. त्या त्या भाषेचे नियम काय, म्हणजे आता रशियामध्ये काय चालतं, जर्मनीत काय चालतं, फ्रान्समध्ये काय चालतं, किंवा अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वेगवेगळं आहे, हे सगळं लक्षात घेऊन ती भाषांतर व्हायला पाहिजे. ती सहजी होणारी गोष्ट नाही, आणि त्यातून जर ती आतून वाटून ती केली पाहिजे तर आणखीन कठीण आहे. परंतु या सर्वात सुरुवात तरी कुठेतरी व्हायला पाहिजे, आणि जी काही तत्व मला तरी जाणवलेली आहेत एक प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून, अनुवादक म्हणून, ती जर बरोबर असतील तर ती लक्षात घेऊन हे पुढचं काम व्हायला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शब्दकोशाविषयी एक कल्पना माझे थोरले बंधू, आता ते नाही आहेत, सदानंद यांनी काढलेली होती. त्यांना असं वाटत होतं की एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत, आणि त्या दृष्टीनं शब्दकोश निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचा कोश हा छापील स्वरूपात कठीण आहे, कारण आज ती कोश निघाला आणि दुसरा शब्द सापडला तर तो लगेच येऊ शकत नाही. परंतु सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यामुळे जर हे ऑनलाईन ही हा कोश किंवा डिक्शनरी केली तर तो दर सेकंदाला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये शब्द टाकू शकता, आणि ही जबाबदारी मात्र कोणतरी घेतली पाहिजे. म्हणजे त्या कोशाला कोणीतरी माता पिता पाहिजेत, म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे चालणार नाही, की कोणी त्याच्यात घालावं चुकीचं असलं तरी चालतं असं. तर तसं न करता जर एक त्याला कोणीतरी जबाबदार व्यक्तीनं ती जबाबदारी घेतली, परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक गोष्टी करून घेता येतील ही मात्र गोष्ट खरी आहे.
1: नक्कीच. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. ही जी तुमची कल्पना आहे तंत्रज्ञानाची मदत घेऊन अधिकाधिक सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची, ती सफल हो अशी सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप
0: धन्यवाद. या निमित्तानं या काहीशा वेगळ्या विषयावर मला बोलता आलं याचा मला खूप आनंद होतोय.
1: धन्यवाद सर. मंडळी आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत रश्मी महामरेचा नमस्कार. आताच आपण ऐकलात कार्यक्रम बलसागर भारत होवो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 2:26 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलत एकापेक्षा एक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: आजच आपण ऐकलात गोंधळात गोंधळ या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातील विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. यानंतर आपण ऐकणार आहोत धडाकेबाज या चित्रपटातील सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.
1: जागू दे तू.

0: अरे खुळ्या, घर बांधायचं असतं आपलं आपण. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच दिपवू शकेल जगाला आज. होऊन खरा धडाकेबाज. समजलं काय?
1: ते सर्व ठीक आहे गंगा.

0: खामोश। अरे जागो दे तो जातली आत्मा शक्ति, तीज खरी जादू बाकी सारा मनाचा खेल। चल उठ, अरे उठ, दीपवून टाक सार्या जगाला आज आणि होऊन दाखव खरा धाकेबाज।
1: अरे पण आम्ही तुझे जादू नगरीत आलोय ना, मग

0: अरे नाही लक्षा नाही नाही नाही, आपलं घर आपणच बांधायचं असतं. जोपर्यंत तू धडाकेबाज होत नाहीस तोपर्यंत तुला कोठ्यातच राहावं लागेल रे.
1: गो.

0: अरे वेड्या, ऐ पुन्हा तेच, ऐ अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली? आय दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती, जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय झिम्मा खेळू,
0: झिम्मा झिम्मा।

0: हाथ पाए गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देऊंटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम करू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच खरं आहे। ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन।

यानंतर आपण ऐकूया शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन पिळगावकर, अनुराधा पौडवाल, अपर्णा मयेकर यांच्या आवाजातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं, शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं अशी ही बनवी या चित्रपटातील हे गीत.

यानंतर ऐकूया धूम धडाका या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

यानंतर आपण ऐकूया गंमत जम्मत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या आवाजातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेला शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यरात्रीचे 3 वाजत आले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं हे भावगीत.

यानंतर आपण ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं राजा बढे यांचं हे भावगीत.

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचं की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: भावधारा या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातील हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
4: भावधारा या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातील रुदनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश भट यांचं हे गीत.

आताच आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजातील अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. यानंतर आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं हे गीत.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम भावधारा.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 3:30 आता ऐकूया कार्यक्रम मिश्र संगीत.

आताच आपण ऐकलं तर आशा भोसले यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातील, रुद्रनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं हे गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी यांच्या स्वरातील प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कुणकी यांचं हे गीत.

माझे गुल्ला

यानंतर आपण ऐकूया योगेश खाडीलकर यांच्या स्वरातील मीना खाडीलकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं हे गीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम मिश्र संगीत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोपा चक्रवर्ती यांचं शास्त्रीय गायन, राग बिलास खानी तोडी. विलंबित गत 1 ताल तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहेत. विलंबित गतचे बोल आहेत अखिया भर आई, द्रुतगतचे बोल आहे बन्सिया बाजी. त्यांना तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे प्रकाश वगळ यांनी. ऐकूया गोपा चक्रवर्ती यांचं शास्त्रीय गायन, राग बिलास खादी तोडी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत गोपाळ चक्रवर्ती यांचं शास्त्रीय गायन राग बिलास खानी तोडी. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती प्रकाश वाघळ यांनी.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता,

0: आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
4: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मधुकर धुमाळ यांचं शहनाई वादन राग जौनपुरी, विलंबित गत 1 तालात तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे अनुतोष देगारिया यांनी. ऐकूया मधुकर धुमाळ यांचं शहनाई वादन.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत मधुकर धुमाळे यांचं शहनाई वादन राग जौनपुरी. त्यांना तबला साथ केली होती अनुतोष देघारिया यांनी.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर

0: फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM Gold वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत दुनियादारी या चित्रपटातील सोनू निगम, सायली पंकज यांच्या आवाजातील पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश कांगणे यांचं गीत.

लक्ष्मी अय्यर, चिनार खारकर आणि आनंद मेनन यांनी गायलेलं, चिनार आणि महेश यांनी संगीतबद्ध केलेला, अश्विनी शेंडे यांचा गीत.

यानंतर आपण ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील ऋषिकेश रानडे यांनी स्वरबद्ध केलेलं, अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं, श्रीरंगा गोडबोले यांचं हे गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत अगबाई अरे छाटू या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं, निषाद यांनी संगीतबद्ध केलेलं, अश्विनी शेंडे यांचं गीत.

यानंतर आपण ऐकूया आई शपथ या चित्रपटातील साधना सरगम यांनी स्वरबद्ध केलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत.

आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपचे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 5:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आर एन पराडकर यांनी गायलेलं कवी सुधांशू यांचं भावगीत.